0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98-23-89-34-39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: हॅलो नगरकर, मी अक्षय देशपांडे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी कर.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी आहे आर्शन तुमच्या सोबत। 11 सप्टेंबर 2024 आजची तारीख आहे आणि अर्थात आज आहे वार शुक्रवार। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आज फ्रायडे मॉर्निंग तुम्ही ऐकताय मला, म्हणजे आर्शनुला नगरसंतरंग या कार्यक्रमाला आपल्या सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात जशी आपण रोज संस्कृत सुविचारानं करत असतो तशी आजही करूयात। आज आहे वार शुक्रवार आणि आज आहे 11 सप्टेंबर 2024 आजची तारीख। कृतघ्ने नास्ति निष्कृतिही, गोघ्ने चैव सुरापे च चौरे भगवंत्रे तथा निष्कृते विहिता सद्धि कृतघ्ने नास्ति निष्कृतिही। गोहत्यार, मद्यपी, चोर आणि व्रतभंग करणाऱ्यांसाठी एक प्रायश्चित्त या संस्कृत सुविचारामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। उपकार न मानणाऱ्या कृतघ्न व्यक्तींचंही वर्णन या खरं तर सुविचारामध्ये करण्यात आलेलं आहे। उपकार अनेक लोक मानत नाहीत आणि अशी कृतघ्न व्यक्ती यासाठी कुठलंही प्रायश्चित्त नाही आहे असा सांगणारा हा संस्कृत सुविचार आहे। अत्यंत घृणास्पद प्रवृत्ती आहे की कोणाचाही उपकार न मानणे। गोहत्या, चोरी करणं, मद्यपान करणं किंवा व्रतभंग करणं यासारख्या गंभीर पापांसाठी, चुकांसाठी प्रायश्चित्ताची व्यवस्था आहे, पण कृतज्ञतेसाठी कोणतीही क्षमा किंवा प्रायश्चित्त नसते असं महत्त्वपूर्ण विधान करण्याचा प्रयत्न या संस्कृत सुविचारामध्ये केलेला आहे। आणि आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या संस्कृत सुविचारानं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे आरशानू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती आपण करत आहोत, आणि दिवसाला प्रसन्न पॉझिटिव्ह सुरुवात करण्याआधी सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. उदंड ऐकिले देखिले अंतरात्म्याला नवखे पुरवलय, प्राणी देहधारी बाहुले काय जाणे. उदंड ऐकलं पाहिलं तरी अंतरात्म्याची ओळख होऊ शकते का? तर नाही. कारण देहधारी प्राणी विचारा अल्पज्ञ अज्ञानी असतो, आणि तो अंतरात्म्यापर्यंत कसा पोहोचणार, तो कसा अंतरात्म्याला जाणणार, हे या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. दिवसाला आपण प्रसन्न सुरुवात करत आहोत या निरूपणानं. थोड्याच वेळामध्ये पुढच्या निरूपणाकडे काय वर्णन केलेलं आहे याकडे आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहाला सलोकवाद्यम रेडिओ नगनवत पूर्णांक 4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय सार्थ दासबोधातील निरूपणा. पुढच्या निरूपणाकडे आता आपण वळत आहोत. पुढच्या निरूपणामध्ये सांगितलंय पूर्णास अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना. पूर्णास अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना विवस्ता विवस्ता उरेना देवा वेगळा. बघा अंतरात्म्याचं वर्णन केलं आणि अंतरात्मा किती चंचल आहे, चंचळ आहे, अपूर्ण आहे. पूर्ण निश्चल परब्रह्म केव्हाही होणार नाही हे कळत नाही असं सांगणार आहे. त्याचं कारणही या निरूपणामध्ये दिलेलं आहे, कारण अखंड विवरण घडत नाही. काजे अखंड विवरेना, जो कोणी निरंतर विवरण करीत राहतो मग तो देवापासूनही वेगळा उरत नाही, तो एकरूप होऊन जातो, असं या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये लिहिलेलं आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. आरजीनं तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका. नगरचं अंतरंग ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि सार्थ दासबोधातील निरूपणाकडे आपण वळत आहोत आणि पुढच्या निरूपणामध्ये काय होतंय बघूयात. पहिल्या दोन निरूपणामध्ये अंतरात्म्याचं वर्णन आणि अंतरात्म्याला कोण व्यक्ती ओळखू शकत नाही किंवा अंतरात्म्याला जाणणारा व्यक्ती कोण आहे हे आपण जाणून घेतलं. पण आता विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी वेथेची सिणावे खटाटोपे. बघा, याप्रमाणे जो एकरूप आहे पण विभक्तपणे तो उरत नाहीये, ज्याला भक्त म्हणून घेणं हे खरं तर सोपं नाहीये. आणि याप्रमाणे ऐक्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रयत्न करावे लागणार आणि त्याचा क्षीणच होणार असं या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये म्हटलेलं आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700725 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगर संतरंग या कार्यक्रमात. दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण बघा दररोज सुविचारानं किंवा संस्कृत श्लोकानं सार्थ दासबोधातून करत असतो. बघा, दिवसाची प्रसन्न सुरुवात आपण चांगल्या आणि पॉझिटिव्ह विचारांनी करत असतो आणि हीच सुरुवात मनापासून श्रद्धेनं देवाचं नामस्मरण करून केल्यानंतर किती सुंदर होईल, नाही का? त्यामुळे आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात नक्कीच परमेश्वराच्या आशीर्वादानं करायला हवी आणि आयुष्याचा मग प्रत्येक क्षण हा नक्कीच पवित्र होतो, तितकाच प्युअर असतो आणि तितकाच खूप चांगला असतो. देवाचं स्मरण होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? तर ज्ञान पाहिजे, स्मरण व्हायला हवं. आणि ज्ञान होण्यासाठी काय? तर सद्गुरू हवे. सद्गुरू मिळवण्यासाठी भाग्य हवं, भाग्य मिळवण्यासाठी पुण्य हवं आणि पुण्य मिळवण्यासाठी सत्कर्म ही सगळ्यात श्रेष्ठ उपासना आहे. बघा, सत्कर्माचं वर्णन इथे केलेलं आहे. सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म आणि आपल्या हातून दररोज जेवढं होईल तेवढं चांगलं सत्कर्म किंवा चांगलं कर्म करणं हेच खूप महत्त्वाचं आहे. दिवसाला याच विचारांनी आपण सुरुवात करूयात. गुड मॉर्निंग.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आर्यजन तुमच्या सोबत। नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आर्यजन सोबत आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। बघा, जन्मल्यापासून प्रत्येक व्यक्ती प्रतिदिवस काळ हा देहाला खात असतो। बघा, जन्म झाल्यापासून ते अगदी मरण येईपर्यंत प्रत्येक दिवस माणसाला एका विचाराने खात असतो की आपण कधीतरी मरणार आहे। कधीतरी हा काळ देहाला खात असतो, पण देहाच्या ममत्वानं विवेक मलिन झाल्यामुळे नित्य नवे मरण लोक विसरतात। म्हणजे रोज जेव्हा आपण वेगवेगळ्या विश्वामध्ये वावरत असतो, आपल्या विश्वामध्ये वावरत असतो, सुखामध्ये असतो, तेव्हा आपण ही गोष्ट विस्मरणात जातो किंवा आपण या गोष्टीचं विस्मरण होऊ देतो की आपल्याला मरण येणार आहे। प्रत्येकाच्या डोळ्या देखत बाल्यदशा काळ ग्रासून टाकतो, मग तारुण्यदशेमध्ये येतो तेव्हा आपण तारुण्यामध्ये वावरतो। तारुण्य गेल्यानंतर सर्वांग कापणार आपल्याला म्हातारपण येतं, तेव्हा काळाचं खरं कौशल्य लवकर लक्षात येतं। काळाच्या खरं तर ओघामध्ये आपण बऱ्याच वेळा जे त्रिकालबाधित सत्य आहे ते म्हणजे मरण, हे कुठेतरी विसरून जातो। आणि नक्कीच सत्कर्म, जसं आपण मगाशी सत्कर्माबद्दल बोललो की आपण कुठल्याही अवस्थेमध्ये जगत असताना, मग बाल्य अवस्था असेल, तरुण अवस्था असेल, वयस्कर म्हातारपण अवस्था असेल, या अवस्थेमध्ये जगत असताना नक्कीच चांगली कर्म करणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे। अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग।
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमच्यावर आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि नगरसंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलंय की जे लोक नियमितपणे खूप गरम चहा किंवा खूप गरम कॉफी घेतात, बघा अनेकांना सवय असते की गरम कॉफी किंवा गरम चहा, कडक चहा पिण्याची, आणि बऱ्याच जणांना ही सवय खूप वर्षापासून असते. पण आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासक्रमातून एक गोष्ट समोर आली की ज्यांना अतिशय गरम चहा किंवा अतिशय गरम कॉफी आवडते अशा लोकांना अन्ननलिकेचा कॅन्सरचा धोका जवळपास तिप्पट असतो. म्हणजे अति गरम किंवा अति उष्ण पदार्थ घेणं सुद्धा शरीरासाठी किती घातक आहे हे या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून समोर येतं. अतिशय गरम पेयामुळे अन्ननलिकेच्या अस्तराचं नुकसान होतं आणि याची लक्षणं म्हणजे छातीमध्ये जळजळ होणं, अपचन होणं, घसा किंवा छातीमध्ये सातत्यानं दुखणं, विनाकारण आपलं वजन कमी होणं अशी काही लक्षणं आहेत. आणि या संशोधनामध्ये सुमारे 10 लाख लोकांचा समावेश आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून ही गोष्ट निदर्शनास आली. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

राम राम मंडळी, मी स्वाती चक्रवर्ती भटकळ. तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुलामुलींसमवेत साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महत्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळणार आहोतच आणि त्याचबरोबर आता मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहांचा आराखडा लवकरच येणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधुनिक सोयीसुविधांनी चित्रनगरी विकसित करण्याची आणि मराठी सिनेमांसाठी अधिक सिनेमागृह चित्रपटगृह देण्याची उपलब्ध करून देण्याची घोषणा लवकरच केली आहे. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकरांना छत्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार व सलीम खान हेलन यांनी स्वीकारला आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्कारानं यांना सन्मानित केलं गेलं. देशामध्ये असे सर्वोत्तम चित्रपट आहेत ज्यामध्ये मराठी चित्रपटांचाही समावेश होतो आहे आणि ही मराठी चित्रपटासाठी या सृष्टीसाठी महत्वाची अपडेट आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोतेहो नमस्कार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गेल्या अनेक वर्षांपासून उशीर झालाय आणि 16-17 वर्ष लागल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या विलंबाबद्दल केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संताप व्यक्त केला असून उद्घाटनाला याबाबत जाणार नाही असं प्रतिपादन केलंय. महामार्गाचं काम उशिरा झाल्यानं मी उद्घाटनाला येणार नाही असं स्पष्ट करत त्यांनी निष्काळजी कंत्राटदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचा आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय. ऑक्टोबरमध्ये स्वतः गाडीनं प्रवास करून कामाची पाहणी करणार असल्याचं गडकरी यांनीही जाहीर केलं. महामार्गाचं 90-95% काम पूर्ण झाले आहे पण तरी सुद्धा मुंबई गोवा महामार्गाला विलंब झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री यांनी हे व्यक्त केलं. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. महत्वाच्या काही अपडेट्सकडे वळूयात. सध्या 80s फोटो ट्रेंड होत आहेत सोशल मीडियावर, आणि एखादी व्यक्ती चॅट GPT 80s फोटो ट्रेंडसाठी फोटो अपलोड करते तेव्हा काय होतं. चॅट GPT 80s फोटो या ट्रेंडची लोकप्रियता सध्या वाढते आणि अक्षरशः सोशल मीडियावर प्रत्येक वेगवेगळ्या पोस्टवर हा ट्रेंड फॉलो होताना दिसतोय. आणि जेव्हा एखादा युजर चॅटबॉटवर स्वतःचे फोटो अपलोड करतो तेव्हा त्या प्रतिमेची एक प्रत तंत्रज्ञान कंपनीकडे पाठवली जाते आणि चॅटबॉट्स IP address सारखी माहिती गोळा करत असल्यानं या फोटोचा वापर AI मॉडेल अधिक सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो असं सध्या व्यक्त केलं जात आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: तर आपण ऐकताय स्नेहल यांचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगरचा अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. मुंबईमध्ये पार पडलेल्या 62व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. हृदयनाथ मंगेशकर आणि सलीम खान यांना जीवन गौरव पुरस्कारानं यावेळी प्राप्त करण्यात आलं. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, तर सलीम खान यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. प्रसादोक आणि राणी मुखर्जी यांना विशेष योगदान पुरस्कारांनाही यावेळी सन्मानित केलं गेलं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोक माध्यम रेडिओ ने 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. पेट्रोलमध्ये आणखी जास्त इथेनॉल मिसळल्यावर सरकारनं याबाबत विचार करण्याचं ठरवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सल्लाही दिलाय. पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंगचं मिश्रण सध्याची 20% मर्यादा वाढवण्याची परवानगी देण्यावर सरकार विचार करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. त्यांनी असं सांगितलं की फ्लेक्स फ्युएल वाहनं लॉन्च झाल्यानंतर देशापैकी E100 म्हणजे 100% इथेनॉल असलेल्या पेट्रोलची उपलब्धता वाढावी लागेल. देशामध्ये उपलब्ध असलेल्या इथेनॉलचा अधिकाधिक वापर सरकारला करायचा आहे. ही पार्श्वभूमी सरकारची दिसून आली. इराणमधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याचं अधिक महत्वाचं काम आणि विचार सरकार याबाबत करत असल्याचं दिसून येत आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM. आवाज तुम्हाला.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगर संतरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतात. आता इंजिनिअरिंग कॉलेजकडून अवाजवी फी घेतली जाते अशा अनेक तक्रारी सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड व्हायरल होत आहेत. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे पण त्याचबरोबर अवाजवी फी घेतली जाते वेगवेगळ्या कॉलेजेसकडून, आणि आता अवाजवी फी घेतल्यास कारवाई होणार. शुल्क नियामक प्राधिकरणानं याबाबत इशारा दिलाय. इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडून शिक्षण शुल्काव्यतिरिक्त जे अतिरिक्त आणि नियमबाह्य पैसे उकळले जात आहेत त्या कॉलेजच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या शुल्क नियामक प्राधिकरणाकडे आल्या. FRA ने याबाबत कडक इशारा दिला असून प्राधिकरणानं मंजूर केलेल्या शुल्कापेक्षा जर जास्त आणि रोख रक्कम मागितली तर ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे, आणि अशा प्रकारच्या रकमेची जर मागणी झाली तर त्वरित कारवाई केली जाईल असं शुल्क नियामक प्राधिकरणानं स्पष्ट केलं. असं कृत्य करणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि नियमबाह्य प्रवेश रद्द केले जातील असा स्पष्ट इशारा CET SEL ने दिलाय. शुल्क नियामक प्राधिकरण हे संस्थेसाठी शुल्क मंजूर करतं आणि अतिरिक्त पैसे उकळल्यावर त्यांच्यावर आता कठोर आणि कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: ते।
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर स्वयंतरंग हा कार्यक्रम। MPSC कडून राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या गुणांच्या फेरपडताळणीची संधी आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या परीक्षेमध्ये निकालामध्ये गुणांमध्ये 2025 राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तफावत आढळल्यानं विद्यार्थ्यांनी तीव्र असंतोष काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता। या पार्श्वभूमीवर MPSC ने आता उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीची संधी उपलब्ध करून दिली आहे। इच्छुक उमेदवारांनी 10 सप्टेंबर पर्यंत आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। मात्र केवळ बेरीज न करता उत्तरपत्रिकांची प्रत्यक्ष फेरतपासणी व्हावी अशी मागणी अनेक उमेदवारांकडून केली जाते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते। स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली। 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे। माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे। स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा। संपर्क क्रमांक 90110264181।

आपण ऐकताय स्नेहलयस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. अनेक बँक ग्राहक ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करतात. अगदी सर्रासपणे आपल्या राज्यामध्ये डेबिट कार्डचा, ATM कार्डचा वापर केला जातो. पण आता बँक ग्राहकांना लवकरच थेट ATM मधूनच डेबिट कार्ड मिळण्याची सुविधा मिळू शकते. म्हणजे बघा, समजा तुमचं डेबिट कार्ड ज्याची व्हॅलिडिटी जर संपत आलेली असेल आणि या व्हॅलिडिटी साठी आपल्याला बँकेमध्ये अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर काही दिवसानंतर स्पीड पोस्ट किंवा पोस्टल सर्व्हिसच्या द्वारे आपल्याला डेबिट कार्ड पुन्हा मिळतं. पण आता NDTV प्रॉफिटच्या मिळालेल्या माहितीनुसार ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सादर केलेल्या वेगवेगळ्या सुविधेमुळे बँक शाखांवरचं आता अवलंबित्व कस्टमरचं कमी होणार आहे. त्वरित कार्ड मिळवायचं असेल तर ते आता ATM कार्डवरूनच मिळेल. सध्या नवीन डेबिट कार्ड मिळवण्यासाठी लोकांना बँकेच्या शाखेमध्ये जावं लागतं आणि तिथे वाट पाहावी लागते. पण आता ही वेटिंग जी आहे ती कमी होणार आहे. लवकरच ATM मधूनच डेबिट कार्ड मिळू शकतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठिपलेला आहे आणि यंदाचा गणेशोत्सव तब्बल 12 दिवस असणार आहे. 12 दिवस यंदा गणपती बाप्पाचं आगमन असणार आहेच आणि यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सध्या जी चर्चा सुरू आहे की डीजेचा वापर करावा की नाही. आता याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपलं एक मत व्यक्त एका कार्यक्रमास्थळी केलंय. डीजेच्या प्रचंड आवाजामुळे त्यांच्या एका कानाची ऐकण्याची क्षमता 40% कमी झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय. पुतण्याच्या लग्नातील डीजेच्या आवाजामुळे हा त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी गणेशोत्सवामध्ये डीजेचा वापर टाळण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. डीजेचा आवाज लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत घातक आहे आणि हे वारंवार सांगितलं जातंय. कुठलाही सण उत्सव
3: आपली सजग एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
3: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
3: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
3: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

साध्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्षण तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. ओडिशाच्या जंगलामध्ये 5 छोटे ओरगुंटा नावाचे जातीचे माकड जे आहेत ते सापडले आहेत. बालासोरचे DFO इंदलकर प्रतीक प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचं कमी वय आणि मर्यादित हालचाली पाहता ते स्वतःहून इथे पोहोचण्याची शक्यता कमी आहे. वनविभागाला यामध्ये मानवी हस्तक्षेपाचा संशय वाटतो आहे. तस्करीची शक्यता नाकारता येत नाही, सध्या तरी त्याला पूर्णपणे दुजोरा देऊ शकत नाही. यामध्ये 2 मादी आणि 2 नर आहेत. भारतामध्ये आढळत नसणारा हा प्राणी आहे. ओडिशाच्या जंगलामध्ये ते कसे पोहोचले याचा सध्या शोध घेतला जातोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्यामधल्या आदिवासी भागातील प्रलंबित वनपट्टे दाव्याचा निपटारा करण्यासाठी 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामस्तरीय वनहक्क समितीला दिले. येणाऱ्या 15 दिवसात प्रलंबित दाव्यांचा निपटारा करून आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे, याबाबत सांगितलं. आदिवासी शेतकऱ्यांचा हा गेल्या अनेक दिवसांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे, तो आता मार्गी लागणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव उषा उमेश खोल्लम. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग. या कार्यक्रम ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या महत्वाच्या अपडेटकडे वळूयात. राज्यामध्ये आता 3 जातीच्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे. ओबीसी मंत्री सावे यांनी दिलासादायक निर्णय घेतलाय. हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्यवाणी या तिन्ही जाती एकच असल्याचा निर्वाळा राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी दिला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार विभागीय जात प्रमाणपत्र पडताळण्याच्या समित्यांना त्यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील नागरिकांना ओबीसी प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. अनेक वर्षांपासून असणारा हा प्रलंबित प्रश्न आहे आणि ज्यामुळे अनेक अडचणी येत होत्या त्याला आता योग्य दिशा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, सध्या सोशल मीडियावर एक गोष्ट व्हायरल होते, ती म्हणजे उज्जैन मधली हनुमानाची मूर्ती हटवण्याचे व्हिडिओ. ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. खडे हनुमान मंदिरातली ही मूर्ती सुरक्षितपणे दुसरीकडे हलवण्यासाठी आतापर्यंत अनेक जड यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आलाय, पण तो अयशस्वी ठरलाय. शेवटी उज्जैन महानगरपालिकेनं IIT इंदूरकडे याबाबत मदत मागितली. आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मदतीनं परिस्थितीचं योग्य मूल्यांकन केल्यानंतरच ही मूर्ती हलवली जावी असा आग्रह मंदिराच्या पुजाऱ्यांनी धरला होता. IIT एका पथकानं घटनास्थळाला भेट दिली, मूर्तीची खोली तपासली आहे आणि रस्ता रुंदीकरणाच्या कारणामुळे ही मूर्ती इथून हटवली जात असल्याचं सांगितलं आहे. श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. नगर संतरंग या कार्यक्रमाची उद्या मी भेटायला येते, तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला। मंडळी आता गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवरती आलेला आहे। फक्त आता आजचा दिवस गेला की उद्या आणि परवा फक्त। आणि मंडळी 14 सप्टेंबर आलाय, आपला गणेशोत्सव आला, आपले गणपती बाप्पा आता लवकरच आपल्या घरी विराजमान होणार आहेत, आपल्याला भेटायला येत आहेत। आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मंडळी हाच जो उत्साह आहे हा दिसून येतोय। आणि मंडळी खरंच मी तरी खूप खुश आहे, कारण मला माहिती आहे माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा आणि अनेक जण गणपती बाप्पाची येण्याची वाट बघत आहेत। आणि मंडळी ढोल ताशांचा सराव सुद्धा आता संपत आलेला आहे, अंतिम टप्प्यात आलेला आहे। आणि मंडळी या वर्षीचा जो गणेशोत्सव आहे तो फक्त दणक्यात साजरा करायचा नाहीये बर का, तर तो थोडासा युनिक बनवायचा आहे आपल्या लाडक्या बाप्पासाठी। निसर्गाचा समतोल राखत इको फ्रेंडली पद्धतीनं हा उत्सव आपण आज साजरा करणार आहोत। आणि मंडळी सामाजिक भान जपत आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होत आपल्याला हा गणेशोत्सव एकदम भारी बनवायचा आहे। चला तर मग राहिलेली जी खरेदी आहे, मस्त डेकोरेशनचं जे सामान आहे ते मस्तपैकी उरकून घ्या आणि मंडळी मस्तपैकी या गाण्याचा आस्वाद घ्या। एका म्युझिकल ब्रेक नंतर आपण भेटूयात आपल्या शो मध्ये। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। हे घोषवाक्य लिहिला है संगीता अकोलकर यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: ನಟರಂಗಿ ನಾರಕರಿ ತೊಳಸಿನ ಗಾತ್ ಅಲ್ಲಿ ಚಂದನ ನಾಥದ ಉಡುಬಿ ಬಾತ್ ಇತಿ ಅಲ ಓ

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 11:10 झालेत आणि तुम्ही ऐकताय मंडळी रेडिओ नगर, आपला शो ऐकताय तुम्ही आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपल्या बाप्पाच्या स्वागताची तयारी तर आता सुरू झाली पण आहे आणि अनेकांची तयारी संपत सुद्धा आलेली असणार आहे. तर मंडळी, आज आपण याच निमित्तानं पाहणार आहोत की अवघ्या काही मिनिटांमध्ये घरच्या घरी बाप्पासाठी आकर्षक आणि सुंदर असा मुकुट कसा तयार करायचा. तर मंडळी, यासाठी आपल्याला हवंय बुकरम किंवा जाड कार्डबोर्ड शीट, सोनेरी फोम शीट, गोटापट्टी आणि काही रंगीबेरंगी आरसे व खडे. आता सर्वात आधी आपल्या बाप्पाच्या मूर्तीच्या डोक्याचे मोजमाप घेऊन कार्डबोर्डवरती मुकुटाचा आकार आखलून घ्या आणि तो मंडळी कापून घ्या. आता त्या आकारावरती सोनेरी फोम शीट किंवा चमकदार कागद फेविकॉलनं व्यवस्थितपणे चिकटवा. पुढची पायरी आहे सजावटीची. मुकुटाच्या कडांना सोनेरी गोटापट्टी लावा, मध्ये सुंदर डिझाईन बनवण्यासाठी रंगीबेरंगी आरसे आणि खडे लावा आणि हवे असल्यास वरच्या बाजूला एक लहान मोराचं पीस किंवा लहान कुंदन लावल्यास मुकुटाला एकदम राजशाही लुक येतो. पहा मंडळी, अवघ्या काही मिनिटांमध्येच आपल्या लाडक्या बाप्पाचा अप्रतिम असा मुकुट तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कसा मुकुट बनवलेला आहे याचा फोटो मला तुम्ही नक्की पाठवा आपल्या 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती आणि पाहूयात कोणी युनिक पद्धतीने मुकुट बनवले आणि कोणाची काय कल्पना शक्ती आहे मला बघायची आहे. आणि जो मुकुट मला आवडेल किंवा जो मुकुट आपल्याला एक छान वाटेल ना, त्याचा आपण पोस्ट सुद्धा आपल्या इंस्टाग्रामवरती करत आहोत, आपल्या इन्स्टाच्या अकाउंटवरती करत आहोत. तर मंडळी, पटापट वेळ वाया न घालवता तुम्ही बाप्पासाठी काय तयारी करत आहात आणि तुमच्या हाताने तुम्ही बाप्पासाठी काय बनवले ना याचे फटाफट फोटो पाठवा. मी पुन्हा नंबर सांगते, 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सुयोग गोरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, हवामान विभागाकडून आता एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. आपल्या अहिल्यानगरला आता सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 3 दिवस जिल्ह्यामध्ये हवामान बिघडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं 12 ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलाय. या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाची योग्य ती काळजी घ्यावी, तसंच नागरिकांनी काम नसेल तर विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं. विजा चमकत असताना झाडांखाली किंवा विजेच्या खांबांजवळ उभे राहू नका आणि प्रशासनाच्या पूर्वसूचनांचं पालन करा. ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. आपल्या अहिल्यानगर मधील मित्र आणि नातेवाईकांपर्यंत ही नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही. दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 11:42 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी मंडळी, डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळं आजकाल आपल्या सर्वांना डोकेदुखी, चिडचिड आणि अस्वस्थता जाणवतीये. पण याचं मूळ कारण माहितीये का? तर मूळ कारण आहे आपलं मन. मनाला समजून घेण्यासाठी एक सुंदर रूपक सांगितलं जातं. आपलं शरीर म्हणजे एक भिंत आहे आणि या भिंतीच्या आत असणारं घर म्हणजे आपलं मन. आता विचार करा, जर हे घरच नको त्या विचारांनी पूर्ण भरलेलं असेल तर त्या घरामध्ये राहणारा कसा राहील बरं? आपलं मन विचार काळजी आणि डिजिटल कचऱ्यानं इतकं भरलंय की त्यामध्ये तिथे आत्म्याला म्हणजेच आपल्या शांततेला राहायला जागाच उरलेली नाहीये. जेव्हा आपण मन रिकामं करतो तसंच आत्मा त्यामध्ये शांततेनं राहू शकतो. आणि मन रिकामं करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मंडळी ध्यान. दिवसभरातून किमान 2 ते 3 वेळा तरी ध्यान नक्की करा. कारण ध्यान हे दुसरं तिसरं काही नसून मनाला रिकामं करून आत्म्याशी जोडणारी एक सुंदर प्रक्रिया आहे. आणि मंडळी, सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आपल्याला आपलं मन शांत ठेवण्याची, आपल्या रागावरती, आपल्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवण्याची खूप जास्त गरज आहे. तर नक्की तुम्ही मंडळी दिवसातून थोडासा वेळ काढून स्वतःसाठी द्या, थोडंसं ध्यान करा, शांत राहा आणि मग बघा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये किती छान सकारात्मक बदल घडतो ते. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता.

0: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है। सुनते रहिए रेडियो निकल 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बैक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, सकाळचे 11:53 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला। मंडळी, आता तुमचं वीज बिल शून्य होणार आणि अतिरिक्त विजेतून कमाई सुद्धा करता येणार। मंडळी, महाराष्ट्र सरकारनं सुरू केली आहे स्मार्ट सोलर योजना। या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील आणि 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या तब्बल 5 लाख घरगुती ग्राहकांना 1 किलोवॉट क्षमतेची सोलर सिस्टम बसवून दिली जाणार आहे। 50,000 रुपये किमतीच्या या सिस्टमसाठी केंद्र व राज्य सरकार मोठा निधी देत असून BPL ग्राहकांना फक्त 2500 रुपये, SC ST ग्राहकांना 5,000 रुपये, तर इतर सामान्य पात्र ग्राहकांना 10,000 रुपये भरावे लागतील। विशेष म्हणजे मंडळी, पुढची 5 वर्षांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादाराचीच असणार आहे। पात्रतेसाठी वैध वीज कनेक्शन असावं, कोणतीही वीज थकबाकी नसावी, सिस्टम सिंगल फेज असावी आणि आधी कोणत्याही सोलर सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा। BPL ग्राहकांना यामध्ये प्रथम प्राधान्य असेल आणि इतरांसाठी प्रथमाधिकार पद्धत लागू असेल। तर मग उशीर कशाला करताय? आजच राष्ट्रीय पोर्टलवरती नोंदणी करा आणि आपल्या घराला स्वयंपूर्ण बनवा। ही महत्वाची अपडेट आहे मंडळी, अशाच अपडेट साठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार शुभ दुपार मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि दुपारचे 12 वाजले. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे ओसंडून वाहतोय आणि बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस, म्हणजे मोजून 2 दिवस उरलेत. आणि अशा वेळी कधी बाप्पांच्या नैवेद्यासाठी आपण खूप काही काही पदार्थ बनवत असतो. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की जिभेवरती विरघळणारे अतिशय सोपे आणि चविष्ट शाही खवा मोदक कसे बनवायचे ते. अगदी सोपी रेसिपी असणार आहे, त्यामुळे पटकन तुम्ही पेन वही घेऊन बसा आणि पटकन नोट डाऊन करून घ्या. तर मंडळी, यासाठी आपल्याला हवंय 250 ग्रॅम ताजा मावा म्हणजेच खवा, पाऊण वाटी पिठी साखर, अर्धा चमचा वेलची जायफळ पूड, 2 चमचे दुधामध्ये भिजवलेले केशर आणि थोडेसे काजू बदामचे काप. सर्वात आधी एका कढईमध्ये मंद आचेवरती खवा 4 ते 5 मिनिट हलका सोनेरी होईपर्यंत छान परतवून घ्या. खवा मऊ झाला की गॅस बंद करा आणि तो पूर्णपणे थंड होऊ द्या. आता या थंड झालेल्या खव्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड आणि केशरचे दूध घालून हे मिश्रण हातानं मळून त्याचा मऊ गोळा तयार करा. आणि शेवटी मंडळी, मोदकाच्या साच्याला थोडस तूप लावून त्यामध्ये थोडे काजू बदामाचे काप टाका आणि तयार केलेल्या खव्याचे मिश्रण दाबून भरा. साचा उघडताच तयार होतील आपले सुंदर सुटसुटीत आणि शाही खवा मोदक. मंडळी, कमी वेळेमध्ये तयार होणारा हा खास नैवेद्य हा नक्की ट्राय करा. मंडळी, कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मंडळी, अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी दुपारचे 12:18 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी यंदा एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आलेला आहे. हरतालिका तृतीया आणि श्री गणेश चतुर्थी ही दोन्ही व्रत एकाच दिवशी साजरी होत आहेत आणि मंडळी यंदा 10 नाही तर 12 दिवसांचे गणपती गणपती जे आहेत आपले बाप्पा आहेत आपल्या सोबत असणार आहेत आणि आपला जो आनंद आहे तो द्विगुणित आता होत आहे मंडळी. त्यामुळे आता मनात गोंधळ न ठेवता पूजा कशी करावी हे सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊयात आणि मंडळी याचसाठी आली आहे मी तुम्हाला आत्ता भेटायला. मंडळी पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही पूजा एकाच वेळी न करता एका पाठोपाठ करा. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि सर्वप्रथम हरितालिकेचं पूजन करा आणि मंडळी त्यानंतरूनच आता हरितालिकेची कथा ऐका, आरती करा, शिवलिंगाची माता पार्वतीची पूजा करा आणि यानंतर मंडळी घर स्वच्छ करून मध्यान्ह काळामध्ये म्हणजेच सकाळी 10 ते 1:30 दरम्यान या शुभमुहूर्तावरती आपल्या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करा आणि गणेश पूजनसुद्धा करा. मंडळी हरितालिकेचा जो उपवास आहे तो नेहमीप्रमाणे दिवसभर निर्जळा किंवा फलाहार करून पाळावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा पारणा करावा आणि एकाच दिवशी मंडळी शिवपार्वती आणि गणपती बाप्पा अशा संपूर्ण शिवपरिवाराची सेवा करण्याचा हा सुंदर योग आहे. त्यामुळं आता ज्या घरी हरितालिकेची पूजा होत नाही तर त्या घरी तुम्ही सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 हा गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा योग आहे मुहूर्त आहे तर या मुहूर्तावरती सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करू शकता आणि पूजा करू शकता. तर मंडळी हे जे मुहूर्त आहेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवा आणि मंडळी मस्तपैकी आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करा. बाप्पाचं जे स्वागत आहे ते स्वागत करा आणि हा गणेशोत्सव अगदी आनंदानं साजरा करा. मंडळी भेटूया थोड्याच वेळामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

हॅलो, नमस्कार, शुभ दुपार मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू, तुमच्यासोबत गोष्टी. तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. दुपारचे 12:30 वाजलेत आणि मंडळी मी आली आहे तुम्हाला भेटायला. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आत्ता मला तुमच्या आणि माझ्या मनातल्या एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे, जे आपण अनेक वेळा सगळ्यांशी बोलून जातो. बोलता बोलता, गप्पांमध्ये असेल किंवा भावना व्यक्त करताना असेल, अशा अनेक वेळा या गोष्टीचा आपण उल्लेख करतोच, म्हणजे करतोच. आणि ती गोष्ट म्हणजे मंडळी, सध्या वेळ किती फास्ट चाललाय. म्हणजे बघा ना, आपण काही दिवसांपूर्वीच नवीन वर्षाचं स्वागत केलेलं होतं. काही दिवसांपूर्वीच आपण नुकतंच हे कॅलेंडरचं पहिलं पान सुरू झालेलं होतं आणि आता अवघे 3 महिने राहिलेत मंडळी आता हे वर्ष संपायला, आणि आता 2027 सुरू होईल. मंडळी, म्हणजे बघा, जेव्हा कोविडचा काळ निघून गेला, 2018 निघून गेलं, 20 निघून गेलं, आणि आता 2026 सुद्धा आता निघून चालले, आणि 2027 मध्ये आपण लवकरच पदार्पण करणार आहोत. पण असं का होतं? आधीच्या काळामध्ये जेव्हा सुट्टीचा दिवस, म्हणजे शाळेमध्ये आम्हाला सुद्धा वाटायचं बरं का मंडळी, की जेव्हा अचानक अनाऊन्स व्हायचं की उद्या शाळेला या निमित्त सुट्टी मिळणार आहे, आम्ही काय काय प्लॅन करायचो, की उद्या काय खेळ खेळायचे, काय काय पूर्ण

0: आपल्याकडं खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी होत्या आणि आपल्याला वेळ कमी पडायचा, पण तरी सुद्धा मंडळी दिवस इतका स्लो जायचा, इतकं आपण काय काय करायचो, खेळायचो, काचा कवड्या असतील, अशा दगडगोटे खेळणं असेल, बॅट बॉल खेळणं असेल, अशा अनेक गोष्टी करायचं होत आणि खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असायच्या. त्यामुळं मेंदू या ज्या नवीन आठवणी आहेत ना, तर त्या साठवण्यामध्ये व्यस्त असायचा, त्यामुळं वेळ हळू चालल्यासारखं वाटायचं. पण मंडळी आता आपण मोठे झालो होते, आपलं आयुष्य हे रुटीन बनलेलं आहे आणि सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण ठरलेल्या गोष्टी रोबोट सारख्या करत राहतो. आपण बघा ना, लहान मुलाला जरी विचारलं ना तरी सुद्धा तो म्हणतो की अरे यार आज माझं शेड्यूल पॅक आहे म्हणून. अबे काय शेड्यूल पॅक आहे, म्हणजे सकाळी उठायचं, होमवर्क करायचा, 100 प्रकारचे क्लासेस करायचे, काय ते मोबाईल आता लहान मुलांना दिलेला आहे आणि मोबाईलवरती ते स्क्रोल करण्यामध्ये, म्हणजे आत्ता जर आपण 2 मिनिटासाठी मोबाईल हातामध्ये घेतलाय तर तो स्क्रोल करत करत 2 मिनिटांचे 2 तास कसे जातात ना मंडळी, खरंच कळत नाही. आणि हातातला जो स्क्रीन टाईम आहे ना, तर त्या स्क्रीन टाईममुळे तासन तास कसे निघून जात आहेत हे खरंच आपल्याला कळत नाही आहे. मंडळी वेळेचा हा वेग कमी करायचा असेल ना तर आयुष्यामध्ये थोडासा पॉज घ्यायला शिकायला हवं आहे. रोज काहीतरी नवीन शिका, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवा आणि प्रत्येक क्षण जो आहे तो पूर्णपणे जगा. मी रोज तुम्हाला सांगते की आज मी इको फ्रेंडली पद्धतीनं मी हे केलं, आज मी गणेश मूर्ती बनवली, आता मी आज काहीतरी कलर करणार आहे माझ्या गणपती बाप्पाला, नवीन काहीतरी मी तुम्हाला मुकुट बनवायचं शिकवतीये. का शिकवतीये मी ह्या गोष्ट किंवा का ह्या बाबतीत मी सांगते तुम्हाला, कारण फक्त आणि फक्त मला असं वाटते की आपण कुठेतरी त्या मोबाईलपासून लांब राहूयात आणि कुठेतरी आपल्यातलं जे टॅलेंट आहे किंवा आपल्यातल्या ज्या कलाकुसरी आहेत तर त्या पुढे यायला पाहिजेत, एवढंच माझं प्रामाणिक मत आहे आणि एवढीच माझी इच्छा सुद्धा आहे मंडळी. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा जर अशा काही आयडियाज असतील की ज्याने आपण मोबाईल थोडा वेळ बाजूला सारू आणि नवीन काहीतरी करू, तर मंडळी असं जर काही असेल ना तर नक्की मला कळवा आणि ते आपल्याला श्रोत्यांना सुद्धा सांगता येईल. तर मंडळी वेळ वाया घालू नका, तुमच्या ज्या आयडियाज आहेत त्या पटापट मला द्या 90-11-23-90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. मंडळी अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.

0: हाय, हॅलो, नमस्कार, शुभ दुपार मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. दुपारचे 12:43 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपल्या सर्वांनाच नेहमी फ्रेश आणि ग्लोईंग दिसायला आवडतं, पण 20व्या वर्षी आपण जे प्रोडक्ट्स वापरतो तेच 40 येतही काम करतील का? तर अजिबात नाही. कारण मंडळी, वयानुसार आपल्या त्वचेच्या गरजा पूर्णपणे बदलत असतात. त्यामुळं आज आपण जाणून घेणार आहोत वयानुसार सोपं आणि योग्य ते स्किन केअर रुटीन कसं करायचं ते. मंडळी, वयाची जी 20वी असते तर त्या वयामध्ये त्वचा नैसर्गिकरित्या छान असते, त्यामुळं फक्त 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक चांगला क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोजच्या रोज सनस्क्रीन वापरणं. त्यासोबत मंडळी, वयाच्या 30व्या 30वीमध्ये वयामध्ये त्वचेतील जे कोलाजन कमी होऊ लागतं या वयात, आणि त्यामुळं मॉइश्चरायझर सोबतच रात्रीच्या वेळी व्हिटॅमिन सी किंवा हायलुरॉनिक ऍसिड सिरम वापरणं सुरू करायला हवंय, ज्यामुळं त्वचा टाईट आणि हायड्रेटेड राहील. त्याचसोबत मंडळी, वयाच्या 40मध्ये किंवा 40 नंतर या काळामध्ये त्वचा कोरडी पडायला लागते आणि बारीक बारीक सुरकुते सुद्धा दिसू लागतात. यासाठी मंडळी, रेटिनॉल युक्त सिरम आणि डीप मॉइश्चरायझिंग क्रीम वापरा. सोबतच रात्री झोपताना अंडर आय क्रीम लावायला अजिबात विसरू नका. कारण कसं असतं मंडळी, या वयामध्ये अनेक ज्या प्रौढ स्त्रिया असतात तर त्यांचं कधी कधी हे मेनोपॉजचं वय असतं, आणि त्याचमुळे तुमची जी मासिक पाळी असते तर ती कायमस्वरूपी बंद होण्याचा हा पिरियड असतो. यामध्ये तुम्हाला अनेक शरीरामध्ये बदल जाणवू शकतात, त्यामुळे तुम्हाला कधी कधी चिडचिड होणं, टेन्शन होणं, या गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे ना मंडळी, तो तुमच्या स्किनवरती सुद्धा पडत असतो. त्यामुळं तुम्हाला मी जे हे रुटीन सांगितलं, हे रुटीन त्या काळामध्ये तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. किंवा आत्ता जर तुम्ही 40मध्ये असाल किंवा 40च्या नंतरच्या वयामध्ये असाल तर तुम्ही हे रुटीन फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल, तुमची स्किनसुद्धा मऊ आणि ग्लोईंग राहील, आणि मंडळी तुम्ही फ्रेशसुद्धा दिसाल, फ्रेशसुद्धा तुम्हाला आतून वाटेल. आणि त्याचसोबत मंडळी, आपण म्हणतो ना की जसे आपण दिसतो किंवा जसं आपण टापटीपणा जसं आपल्यामध्ये येतो तसं आपल्याला एक कॉन्फिडन्ससुद्धा येतो. तर मंडळी, अशा जे स्किन केअर रुटीन असतात जे तुम्ही आता प्रत्येक वयानुसार तुम्ही हे चेंज करत राहा. आणि मंडळी, अशाच गोष्टींसाठी आणि अशाच ट्रिक्ससाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव वर्षा धनंजय शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हाय, हॅलो, नमस्कार, शुभ दुपार मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. ऑलमोस्ट आता 1 वाजत आलेले आहेत आणि मंडळी आता तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पण आपण उद्या ठीक सकाळी 11 वाजता भेटत आहोत आपल्या या शोमध्ये अनेक नवनवीन गाण्यांसोबत आणि नवनवीन अशा टॉपिकसोबत. मंडळी, तुम्ही निरोगी रहा. बाप्पाच्या तयारीची तयारी जर तुम्ही करतच असाल बाप्पाच्या आगमनाची, आणि तुम्ही अशाच पद्धतीने छान छान तयारी करा. तुम्ही काय काय नवीन क्रिएट करताय ते मला नक्की सांगा आपल्या 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती. आणि मंडळी, अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजेच दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा शो घेऊन येते आर जे वैशाली तुम्हाला भेटायला. तर मंडळी, शो एन्जॉय करा, गाणी एन्जॉय करा, हसत खेळत रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: ये चांद सा

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्या स्नेहालय परिवारातील जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या हितचिंतकांचा वाढदिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासून स्नेहालयाच्या प्रत्येक उपक्रमात आपुलकीने सहभागी होत संस्थेचं हे सुंदर नातं त्यांनी मनापासून जपलं आहे। आज वाढदिवस आहे प्रतिमा प्रल्हाद देशपांडे, सीमा नामदे साठे, त्याचबरोबर मयुरी दिनेश रच्चा यांचा आज वाढदिवस आहे। तुम्हा सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून। तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण असेच फुलत राहो, प्रत्येक स्वप्नाला यशाची साथ मिळो, आरोग्य, समाधान आणि सुख समृद्धी सदैव तुमच्या सोबत राहो, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य असंच कायम राहो आणि स्नेहालय सोबतचं हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत राहो हीच मनापासून सदैच्छा। आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि नगरकरण हो, वाढदिवस म्हटलं म्हणजे सेलिब्रेशन सोबत एक सुंदर गाणं तर बनतच ना। यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत। प्रतिमा प्रल्हाद देशपांडे यांच्या आवडीचं सुंदर गीत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन। आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो। तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावा धाव खास, कोण बांधतो रे आस कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून। पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरी समी जाईन, बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन, बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आजचा युवक उद्याचा समाजाचा आधारस्तंभ आहे. मार्गदर्शन, कौशल्य आणि संधी मिळाल्यास युवक स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य बदलू शकतो. अशाच युवकांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्प कार्यरत आहे. मंडळी नावातच सगळं आहे. युवकांना घडवणे, त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणे या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, रोजगारभिमुख मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुणाची जडणघडण आणि विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते. करिअर विषयक मार्गदर्शन देऊन स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली जाते. युवा निर्माण प्रकल्प युवकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत आहे. त्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख करून देत समाजातील जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून युवा निर्माण प्रकल्प युवकांना रोजगार, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा युवक सक्षम होतो तेव्हाच कुटुंब सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले की समाज सक्षम बनतो. युवकांच्या स्वप्नांना दिशा देत त्यांच्या यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याचे मोलाचे कार्य स्नेहालयाचा युवा निर्माण प्रकल्प करत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्पाविषयी. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे. आज वाढदिवस आहे सीमा नामदे साठे यांचा. सीमाताई, तुम्हाला रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, महादेवाला आवडते बेलाचे पान. हे ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे, परंतु अनेकदा मानसिक आजारामुळे व्यक्ती समाजापासून आणि कुटुंबापासून दुरावतो. अशा व्यक्तींना आधार, उपचार आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे स्नेहालय संचलित मानसग्राम हा प्रकल्प. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहालय अनेक वर्षापासून कार्यरत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून मानसग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला. मानसग्राम हा प्रकल्प मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी कार्य करत आहे. मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या किंवा आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पामार्फत केले जातं. या प्रकल्पामध्ये मानस उपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषध उपचार, समुपदेशन, वैद्यकीय जीवन कौशल्याचे प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या विविध सुविधा दिल्या जातात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना केवळ उपचार नव्हे तर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी मानसग्राम सातत्याने प्रयत्न करत आहे. मानसिक आरोग्य हा देखील आरोग्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मानसग्राम प्रकल्प करत आहे. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्प हा केवळ उपचार केंद्र नसून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा आणि नवजीवन देणारा उपक्रम आहे. मंडळी एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारातून बाहेर काढणे म्हणजे केवळ त्याच्यावर उपचार करणे नव्हे तर त्याला पुन्हा एकदा सन्मानाने जगण्याची संधी देणे हीच खरी मानव सेवा आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाविषयी. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज वाढदिवस आहे मयुरी दिनेश रच्चा यांचा. मयुरी ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या आवडीचं सुंदर असं गीत ऐकूशी वाटतं.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही महिला आणि मुली विविध कारणांमुळे संकटात सापडतात, आधार हरवून बसतात आणि त्यांना सुरक्षित आधार निवारा व मदतीची गरज भासते. अशा महिलांसाठी अशेच किरण ठरला आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प. यात सामाजिक बांधिलकीतून स्नेहाधार प्रकल्पाची गरज भासत मंडळी स्नेहाधार हा प्रकल्प विशेषतः संकटग्रस्त, बेघर किंवा आधाराची गरज असलेल्या महिला आणि मुलींसाठी कार्य करत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांना सुरक्षित निवारा, आधार, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक वेळा कौटुंबिक हिंसा, सामाजिक अत्याचार, आर्थिक अडचणी किंवा इतर संकटामुळे महिलांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. अशा वेळी स्नेहाधार प्रकल्प त्यांच्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण, रोजगारभिमुख उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे त्या नव्या आत्मविश्वासाने जीवनाची सुरुवात करू शकतात. स्नेहाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सुरक्षितता, सकारात्मक बदल घडून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य हा प्रकल्प करत आहे. आधाराची गरज असताना मिळालेला हात एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. स्नेहालयाचा स्नेहाधार प्रकल्प अशाच असंख्य महिलांना नवीन आशा, नवे धैर्य आणि नव्या आयुष्याची दिशा देत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाविषयी. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी वसुंधरा. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. यामध्ये बजमे शायरी, यामध्ये पंकज उदास यांनी गायलेल्या गझल आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आपल्यासोबत येणार आहेत आर जे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 7 वाजता नगर डायरी हा कार्यक्रम आहे. यामध्ये राज्य शासनाचा राष्ट्रीय पोषण महा सुरू झाला आहे, त्यानिमित्ताने बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक महेंद्र यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजामुळे. त्याचबरोबर रात्री 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता लोकशाहीचा चौथा स्तंभ, यामध्ये संवादक आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर सर. आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम रात्री 10 वाजता चिरंतन गाणी हा असणार आहे. सादरकर्ते आहेत श्रीकृष्ण कुलकर्णी. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर नगरकर वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शो ची वेळ आता झालेली आहे आणि मी आहे आपल्या सोबत आर जे आदी। श्रोते हो आज आहे शुक्रवार आणि आजचा सेगमेंट आहे बजमे शायरी। आज यामध्ये आपण ऐकणार आहोत महान गायक आणि संगीतकार गझलकार पंकज उधास यांनी गायलेल्या गझल आणि त्याच्यासोबतच काही शायरी काही शेर यासोबत आपण ऐकणार आहोत आनंद घेणार आहोत सुंदर अशा कर्णमधूर गझलचा। आणि मित्र हो पंकज उधास हे एक असे कलाकार आहे की ज्यांनी गझल गायन हे सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे। एक गझलकार म्हणूनच त्यांचा इतिहास सांगतो। एक महान गझल गायक आहेत। त्यांचं गझल सादरीकरण म्हणजे श्रोत्यांना उत्कृष्ट अशी मेजवानी असायची आणि त्यांच्या गझल्स आजही खूप आवडीनं ऐकल्या जातात। तेव्हा सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सरदार अंजुम आणि पंकज उधास यांनी लिहिलेली गझल। गायक आणि संगीतकार आहेत पंकज उधास। चला ऐकूया सुरुवातीला चांदी जैसा रंग है तेरा

मित्रांनो, गझल हा एक असा साहित्य प्रकार आहे ज्याच्यामध्ये किमान 7 शेर असतात आणि त्याच्यापेक्षा जास्तही असतात, आणि मग हे शेर एकत्र केल्याच्या नंतर ती तयार होते गझल। शेरो शायरी, छोट्या छोट्या दोन ओळीच्या कविता म्हणजे शेर। आता बघा, प्रेम हे सगळीकडेच असतं आणि हिंदीमध्ये, उर्दूमध्ये, मराठीमध्ये याच्यावर खूप काव्य झालेले आहेत। मोहब्बत को संभालना कोई उनसे सीखे, अचानक से अनफ्रेंड करना उनसे सीखे, नाराजगी जताई नहीं और कुछ कहा नहीं, सीधे बातचीत से बचना कोई उनसे सीखे, रिश्ते की डोर झटक दी रिश्ते संभालने को, हर उलझन को उड़ा देना कोई उनसे सीखे, बिन बताए बुलाने की हर कोशिश शानदार, इतनी रफ्तार से आगे निकलना उनसे सीखे, उनकी खामोशी के पीछे कोई राज उपदेश, खुद के राज को छुपाना कोई उनसे सीखे, अब आगे इंतजार रहेगा हमें और उन्हें भी, धीरज से काम निकालना कोई उनसे सीखे। तर अशा प्रकारच्या अनेक गझल जीवनामध्ये ऐकत असतो, जीवनामध्ये एक वेगळा आनंद असतो या गझलचा। आता ऐकूया, सध्या श्रावण महिना सुरू आहे, आता लवकरच तो संपणार आहे, पण या सावन के सुहाने मौसम में या आशयाची ही गझल पंकज उदास यांनी गायलेली, आता आपण ऐकूया।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधारात केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: वेलकम बैक मित्रांनो, यानंतर जफर गोरखपुरी यांची गजल आपण ऐकणार आहोत। तत्पूर्वी आपली जी मी शेरो शायरीची गजल सांगतोय त्याचा पुढचा भाग ऐकूया। खूप सुंदर ही गजल मला आठवली आणि जीवनाचं वास्तव खरोखरच आज जगात काय चाललेलं आहे, माणूस कशा प्रकारे जीवन जगतोय, जग कसं जीवन जगतंय याचाच या ठिकाणी परिपाक आहे। ज्ञान बहुत बढता गया, बोध कहीं घटता गया, ज्ञान बहुत बढता गया, बोध कहीं घटता गया, जग को पढ़ते पढ़ते मन खुद से ही कटता गया, धरती नापी नभ छू डाला, मन फिर भी अनजाना है, दुनिया सारी पढ़ बैठे कैसा ये जमाना है, पूजा के स्वर ऊंचे है मन में मगर दीवारे हैं, माथे पर चंदन गहरा दिल में कितनी दरारे है। कितनी वास्तव चित्रण या वाक्यांमध्ये केलेलं आहे बघा। ज्ञान बहुत बढता गया, ज्ञान म्हणजे ज्ञान तर माणसाने खूप मिळवलेलं आहे, बोध कहीं घटता गया पण त्यातून बोध आपण काहीच घेत नाही, आणि जगात सगळं आपण माहिती घेतो परंतु स्वतःबद्दल मात्र आपण स्वतःचा आपण विकास ज्याला आपण म्हणतो तो कधीच करून घेतला नाही। आपण आकाशाला गवसणी घातली, पूर्ण धरतीवर राज्य केलं परंतु मनाचं राज्य मात्र स्वतःवर आपण करू शकत नाही, इतकं सुंदर हे काव्य आहे। पुढं आहे, ईश्वर को पाने निकले इंसान को बिसराना है, मंदिर पास बहुत आए कैसा ये जमाना है, फिर भी दीपक जलते हैं फिर भी रिश्ते पलते हैं, बिन मतलब कुछ हाथ अभी गिरते हाथ संभलते हैं, दर्द बिना बोले कोई अब भी अगर पहचान सके, दर्द बिना बोले कोई अब भी अगर पहचान सके, इंसान अभी जिंदा है इतना तो माना है। म्हणजे अजूनही काही सज्जन लोक चांगले लोक ज्याला आपण म्हणतो ते अजूनही आहेत, दुसऱ्याचं दुःख ओळखू शकतील। आता ऐकूया जफर गोरखपुरी यांची गजल।

वेलकम बॅक. तर मित्र हो, आपल्या शेरो शायरी मधली जी गझल आहे ती उत्कृष्ट गझल आहे, जी लिहिलेली आहे संतोष कुमार शर्मा यांनी. खूप छान अशी जीवनाचं वास्तव सांगणारी. यानंतरची गझल ऐकण्यापूर्वी ऐकूया त्याचा पुढचा भाग. घर लौटे कोई थक कर दरवाजा खुल जाता है, घर लौटे कोई थक कर दरवाजा खुल जाता है, खाना लगा दूं सुनते ही मन फिर घर हो जाता है. चार दीवारें घर कब थी अपनों से घर बनता है, जिस घर में अपनापन हो वो घर ही खजाना है. दुनिया नई होती रहे, विज्ञान नया होता रहे, सपनों का आकाश बढ़े, इंसान बड़ा होता रहे, बस इतना सा ध्यान रहे दिल को नहीं गवाना है. दौर भले ही नया रहे इंसान वही पुराना है, इंसान वही पुराना है. भाई वाह, क्या बात है. संतोष कुमार शर्मा यांची ही जीवनाचं वास्तव सांगणारी दीर्घ गझल जी आहे, खरोखर तुम्हाला पण आवडली असेलच. आणि या सेगमेंटमध्ये पंकज उदास यांच्या गझल आपण ऐकत आहोत. ऐकूया आता ही पुढची गझल.

0: शूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे सज्जय।
1: वेलकम बॅक। तर मित्रांनो, बजमे शायरी आणि गझल आजचा हा सेगमेंट आहे आणि या सेगमेंटमध्ये आपण काही शेरो शायरी ऐकत आहोत आणि सोबत आनंद घेत आहोत पंकज उदास यांनी गायलेल्या गझलचा। तेव्हा आता ही पुढचा शायरी जी आहे उपदेश कुमार शाक्यावार यांची ही गझल आहे, ती पण वास्तवावरच आहे। जुबा की जंग से प्रदूषित हो रहा घर, जुबा की जंग से प्रदूषित हो रहा घर, कौन जीता कौन हारा मसला प्रखर। म्हणजे आपण जे एकमेकांना वाईट बोलून दुखावतो ना, त्याच्यावर ही गझल आहे। जुबा की जंग से बोलण्यामुळं जे घर बर्बाद होत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत, त्याच्यावर आहे। जुबा की जंग से प्रदूषित हो रहा घर, कौन जीता कौन हारा मसला प्रखर। भ्रम टूटेगा कभी या पहले हम टूटेंगे, रिश्तों पर शायद पडेगा गहरा असर। आता नाते संबंध राहिलेत कुठं, हे फक्त नावाला आहेत ज्याला त्याला स्वतःच पडलेलं असतं। धुंदलाने लगेगी प्यार की निशानिया, रिश्ते खुद ब खुद मरने लगेंगे बे असर। बघा, त्यांनीच सांगितलेलं आहे की हे नाते संबंध आपोआपच नष्ट व्हायला लागलेले आहेत, ही फक्त आता नावाला राहिली आहे। नाही तर पूर्वी कसं, घरामध्ये ज्येष्ठांना मोठ्यांना खूप मान सन्मान असायचा। आता मात्र जे ते स्वतंत्र झालेले आहेत, एकत्रित कुटुंब पद्धती जी होती त्याच्यामध्ये खूप छान असं वातावरण असायचं, परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळं घरामध्ये इनमिन 3 किंवा 4 माणसं असतात। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावरच आधारित ही गझल आहे की काय। धुंदलाने लगेगी प्यार की निशानिया, म्हणजे प्रेम हे हळूहळू कमी होईल, और रिश्ते खुद बखुद मरने लगेंगे बे असर, आणि नातेसंबंध आपोआपच नष्ट होतील। सपनों की फेहरिस्त की किश्त बाकी, सफर गुजर जाएगा हिसाब के बगैर। सगळं स्वप्नात चाललेलं आहे आणि हा जीवन प्रवास हा असाच संपून जाणार आहे। मोहब्बत होगी तो रूह तक पहुंचेगी, एहसास है उपदेश दिलों को लेकर, इश्क मुकम्मल कभी होता नहीं यारो, गमगीन निगाहें मतलब से है बेखबर। क्या बात है, खरोखरच आज स्वार्थी झाले जग। काही परमार्थी मंडळी जरी असली तरी स्वार्थी लोकांचा भरणा जास्त आहेत। चला आता आपण ऐकूया पुढची गझल। मुमताज रशीद यांची ही गझल आहे, संगीत लक्ष्मीकांत प्यारेल यांचं आणि गायक आहेत।

वेलकम बॅक. तर मित्रांनो, आपण बजमे शायरी गझल यामध्ये शेरो शायरी पण ऐकत आहोत आणि पंकज उदास यांच्या गझल देखील. आता पुढची एक ती शायरी जी आहे, वक्त से दिन और रात, वक्त से कल.

और आज वक्त की हर शय गुलाम, वक्त का हर शय पे राज। वक्त की पाबंदी है आती जाती रौनकें, वक्त है फूलों की सेज, वक्त है कांटों का ताज। आदमी को चाहिए वक्त से डर कर रहें, कौन जाने किस घड़ी वक्त का बदले मिजाज। वेळ कशी बदलेल हे सांगता येत नाही, सर्व या वेळेनुसारच चाललेलं आहे। समय वक्त प्रत्येकाचा काळ असतो आणि काळ कुणावर कसा येईल, वेळ कुणावर कशी येईल हे सांगता येत नाही, कारण आपल्या हातात काही नसतं, सगळं हे काळ आणि वेळेच्या हातात असतं। आणि म्हणून माणसानं वेळेला आणि काळाला नेहमी घाबरून राहिलं पाहिजे। आज जरी आपले दिवस खूप चांगले असतील तर उद्या काय होईल माहीत नाही, आणि म्हणून असं म्हणतात रात्रीतून श्रीमंत झाला, रात्रीतून करोडपती झाला, एखादा करोडपतीचा रोडपती झाला। गरिबी श्रीमंती चढ उतार सुख दुःख हे आपल्या जीवनामध्ये येतच असतात, आणि म्हणून आपण नेहमी वेळेला आणि काळाला घाबरून राहिलं पाहिजे। चला आता आनंद घेऊया पुढच्या गझलचा। ही गझल आहे कैसर उल जाफरी यांची।

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक. तर मित्रांनो, अजून एक शेर व शायरी मला आठवते जी वेळेसाठीच आहे. त्याच्या छोट्या छोट्या शायऱ्या आहेत. वक्त हर जख्म का मरहम तो नहीं बन सकता, दर्द कुछ होते है ता उम्र रुलाने वाले. सदा अंबालवीची ही गजल शायरी आहे. त्यानंतर आणखीन एक आहे, साथ मांगा मिला नहीं, खुशी मांगी मिली नहीं, प्यार मांगा किस्मत में था नहीं, और दर्द बिन मांगे ही मिल गया. दर्द देकर इश्क ने हमें रुला दिया, जिस पे मरते थे उसने ही हमें भुला दिया. आईने में आज फिर स्वयं को देखा, चेहरा मुस्कुरा रहा था पर आंखें रो रही थी. लोग पूछते हैं कि कैसे हो, काश कोई हृदय का हाल भी पूछ लेता. जमाने में किसी पर एतबार मत करना, किसी की चाहत में दिल बेकरार मत करो. या तो हौसला रखो दर्दे दिल सहने का, या फिर किसी से इश्क मत करो. खूपच छान अशी ही शायरी आहे. खरोखर माणसाचं मन कसं असतं, मन वढाय वढाय. बहिणाबाई चौधरी या एक निरक्षर होत्या, परंतु महान साहित्यिक होत्या. जीवनाचं वास्तव त्यांनी देखील अशाच प्रकारे आपल्या शब्द साहित्यामध्ये मांडलेलं आहे. तेव्हा आता ऐकूया अंजान यांची गजल, संगीतबद्ध केली आहे अमर उत्पल यांनी. तुझको ही सूरत परीसी त्याच्यावरच आहे, ऐकूया.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक श्रोते मित्र हो, आज आहे महान हिंदी साहित्यिक महादेवी वर्मा यांचा स्मृती दिन. महादेवी वर्मा यांनी हिंदी साहित्यामध्ये प्रचंड साहित्य निर्माण केलेलं आहे. एक महान कवयित्री आहेत. त्यांच्या कविता ज्या आहेत खरोखर जीवनामध्ये उद्बोधन प्रबोधन देणाऱ्या आहेत. त्यांची एक कविता आपण या ठिकाणी ऐकूया. हुवे शूल अक्षत मुझे धूली चंदन, हुए शूल अक्षत मुझे धूली चंदन, अगर धूम सी सांस सुधी गंध सुरभित, बनी स्नेह लो आरती चीर अकंपित, हुआ नयन का नीर अभिषेक जल कण, सुनहले सजीले रंगीले धबीले, हसित कंटकित अश्रु मकरंद गीले, बिखरते रहे स्वप्न के फूल अनगिन, बिखरते रहे स्वप्न के फूल अनगिन, असित श्वेत गंधर्व जो सृष्टि लय के, दुर्गों को पुरातन अपरिचित हृदय के, सजग यह पुजारी मिले रात और दिन, परिधिहीन रंगो भरा व्योम मंदिर, चरण पीठ भू का व्यथा सिक्त मृदु उर, ध्वनित सिंधु में है रजत शंख का स्वन, कहो मत प्रलय द्वार पर रोक लेगा, वरदमय मुझे कौन वरदान देगा, हुआ कब सुरभि के लिए फूल बंधन, व्यथा प्राण हूँ नित्य सुख का पाता मैं, धुला ज्वाल से मोम का देवता मैं, सृजन श्वास हो क्यों गिनु नाश के क्षण, गिनु नाश के क्षण. जीवनाच वास्तव सांगणारी ही देखील कविता आहे. जीवनामध्ये कशा प्रकारे चढ उतार येतात, कोणकोणते सुख दुःख येतात, कशी परिस्थिती येते, या सर्वांचं चित्रण महादेवी वर्मा यांनी आपल्या या काव्यात केलेलं आहे. तेव्हा या महान कवयित्री महादेवी वर्मा यांना विनम्र अभिवादन करूया आणि आजचा थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो इथंच थांबवूया. जाता जाता ऐकूया पंकज उदास यांनी गायलेली शेख आदम अबूवाला यांची गझल. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। नमस्कार, शुभ संध्या का, गुड इवनिंग मंडई। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। संध्याकाळचे 4:01 झालाय आणि सांज रंगामध्ये मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मित्रांनो, खरं सांगू का, आयुष्यात ना प्रत्येकाचीच काही ना काही स्वप्न असतात। कुणाला आपल्या करिअरमध्ये पुढे जायचं असतं, कुणाला स्वतःचं घर उभं करायचं असतं, कुणाला एखादं नातं जपायचं असतं, तर कुणाला फक्त स्वतःला कालपेक्षा आज थोडंसं चांगलं बनवायचं असतं। पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, बरं का, आपण किती वेळा पडलो हे महत्वाचं नाही आहे, तर प्रत्येक वेळी उठून आपण पुन्हा किती ताकदीनं उभे राहिलो हे महत्वाचं आहे। कधी कधी परिस्थिती आपल्याला थांबवते, लोक आपल्यावर शंका घेतात आणि आपणही स्वतःलाच विचारतो आपल्याला खरंच हे जमेल का। पण अशा वेळी स्वतःला एकच गोष्ट सांगा, हो जमेल। कदाचित वेळ लागेल, कदाचित मार्ग कठीण असेल, पण मी प्रयत्न सोडणार नाहीये, कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी परफेक्ट वेळ येत नाही। आपणच त्या प्रत्येक दिवसाला आपल्या स्वप्नांच्या दिशेनं एक छोटंसं पाऊल बनवायचं असतं किंवा पाऊल पुढे टाकायचं असतं। तर चला, आजची ही संध्याकाळ स्वतःवर विश्वास ठेवूयात, चेहऱ्यावर एक सुंदर हसू ठेवत आणि मनात नवी उमेद घेऊन सुरू करूयात सांज रंग या शोला। आणि एन्जॉय करा छान छान अशी गाणी, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संध्याकाळचे 4:13 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत, सोबत छान छान गाणी आहेत जी तुम्हाला आवडतात, मलाही आवडतात अशी रेट्रो गाणी आपल्या सोबत आहेत. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आज काय झालं? आज दुपारी मला एक काम होतं 3 दरम्यान, म्हणून मी ना ऑफिसमधून बाहेर गेले होते. बापरे, माझं मी गेल्या मला असं झालं, अरे बापरे कसलं ऊन आहे. म्हणजे मला फील होत होतं की उन्हाळा चालू आहे का एवढं कडक ऊन आपल्या नगरमध्ये, आणि चालू आहे पावसाळा. पावसाचं तर काही आपल्याकडे नामोनिशान नाहीये अजून तरी. 12 ते 14 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पावसाची शक्यता, पण अजून तरी काही जाणवलेली नाहीये. पण मला असं झालं, अरे आपण कुठे राहतोय, म्हणजे किती ऊन आहे, उन्हाळा चालू झालाय काय. आणि माझी मैत्रीण मला भेटली, तिला प्रचंड सर्दी झालेली होती की तिला बोलता सुद्धा येत नव्हतं एवढी सर्दी झाली होती. आणि असं वातावरण असल्यामुळे तिला सर्दी झालेली, ऊन आहे, अचानक वातावरण बदलतंय. पण आता सगळं चांगलं होणार आहे हे मला छान वाटतंय, कारण गणपती बाप्पा येतात ना, आणि गणपती बाप्पा आल्यावरती सगळं चांगलंच होणार हे आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे मी पण खूप एक्सायटेड आहे. पण एकच सांगेल, जरी बाप्पा येत असतील आपण सगळे आनंद उत्साह साजरा करणार आहोत. आनंद असणारे, उत्साह असणारे, गाणी असणारे, नाचणार आहोत आपण, आनंद होणार आहे. पण त्याचबरोबर स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, कारण काय होतं ना, आपण आनंदाच्या भरात खूप हे झालेलो असतो आणि चुकीच्या गोष्टी होऊन जातात चुकत न कळत. तर त्या गोष्टी टाळा, जास्त कोणाला त्रास देऊ नका आणि कोणाला त्रास होईल असं कृत्य देखील करू नका. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आज फिसल जाइयो तो हमें ना उठाइयो हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. संध्याकाळचे 4:28 झालेत आणि सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत मंडळी. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ना रेशन कार्ड EKYC करण्याचं काम जे आहे ते बऱ्याच दिवसापासून चालू होतं, पण आता हे काम शेवटच्या टप्प्यात आलंय. बरं का, 25,42,325 रेशन कार्ड धारकांनी आतापर्यंत EKYC करून घेतलेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे आता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशन कार्डच्या EKYC काम जे आहे ते 92.40% पूर्ण होत आलेलं आहे. आणि आता फक्त थोडंच म्हणजेच फक्त 7.60% काम राहिलेलं आहे आणि ते देखील लवकरच होणार आहे. तर तालुकानिहाय हे काम करण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आता हे काम होत देखील आलेलं आहे. अजूनही जर तुम्ही राहिला असाल EKYC करण्याचं तर लवकरात लवकर करून घ्या. कदाचित हे जे 7% राहिलेत, 7 ते 8% त्यामध्ये तुमचंच नाव असू शकतो. सो पटकन पटकन करून घ्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ढगाचे 4:41 झाले तर सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आपल्याकडे ना ट्रॅफिक नियम मोडल्यास पॉइंट कट मर्यादा ओलांडताच लायसन्स रद्द करण्याचा गडकरींनी मोठी घोषणा केली आहे बर का हो. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक नियमांमध्ये मोठ्या बदलाची घोषणा केली आहे आणि वारंवार वाहतूक नियमांमध्ये किंवा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचं चालानच चलन जे आहे ते फाडलं जातं. पण आता ते फक्त फाडलं जाणार नाहीये तर नेगेटिव्ह पॉईंट सिस्टीम राबवली जाणार आहे. तर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी ग्रँटेड पॉईंट सिस्टीम तयार करण्याचं काम सुरू आहे. नवीन सिस्टीम लागू झाल्यानंतर प्रत्येक चुकीसाठी वाहन परवाना आणि आरसी मधून पॉईंट कापले जातील. ही संख्या वाढल्यावर डायरेक्ट लायसन्स जे आहे ते रद्द होणार आहे. ही व्यवस्था केवळ नियम तोडणाऱ्यांना शिक्षा करण्यापुरती मर्यादित नसणार आहे तर नियमितपणे आणि सुरक्षितपणे वाहन चालवणाऱ्या चालकांना देखील प्रोत्साहन देण्याचाही सरकारचा विचार आहे. चांगला ड्रायव्हिंग रेकॉर्ड असलेल्या चालकांना विमा कंपन्यांकडून प्रीमियम मध्ये सवलत किंवा इतर आर्थिक फायदे देखील मिळण्याची शक्यता आहे. जुन्या BS-IV वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार विशेष एमिशन कंट्रोल डिव्हाइस आणण्याच्या तयारीत आहे आणि या उपकरणाची किंमत अंदाजे 4,000 ते 5,000 रुपये असण्याची शक्यता आहे. हे उपकरण जे आहे ते जुन्या वाहनांमध्ये बसवलं जाणार आहे. यामुळे जुन्या वाहनांमधून होणारं उत्सर्जन BS-VI वाहनांच्या पातळीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नवीन यंत्राची चाचणी पूर्ण आहे आणि हे डिव्हाइस जे आहे ते जुन्या वाहनांना लावल्यावर प्रदूषण आणि धुराचं प्रमाण अत्यंत कमी म्हणजे नवीन BS-VI इतकं असणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे या मध्ये मोठे बदल होणार आहे ट्रॅफिक नियमामध्ये. तर तुमचं काय मत आहे यावर नक्की कळवा. 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शुभ संध्या का नमस्कार सत श्री अकाल आदम मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा संध्याकाळचे 4:51 झालेत आणि सांज रंग या शो मध्ये मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडई उज्जैन मध्ये रस्ते रुंदीकरणासाठी 170 वर्ष जुनी खडा हनुमान मूर्ती हलवण्याचा प्रयत्न सलग 5 दिवसांपासून सुरू आहे बर का. आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये पण पाहिलं असेल, तुम्हीही ऐकून असाल की काहीही केलं तरी ती खडा मारुतीची मूर्ती जी आहे ती हटायलाच तयार नाहीये. तिथे जे मंदिर होतं ते हटवण्यात आलं, ते पूर्ण पाडण्यात आलं, पण मूर्ती जी आहे ती जागेवरून हटण्याचा नावच घेत नाहीये. पण ना अत्याधुनिक JCB हायड्रॉलिक क्रेन वापरून देखील ही मूर्ती 1 इंच सुद्धा हललेली नाहीये, म्हणजे ती सरकली सुद्धा नाहीये तर अशी ही मूर्ती आहे. तर सगळे त्याला धार्मिक देत आहेत की श्री हनुमान जे आहेत त्यांना इच्छा नाहीये हलण्याची. अनेक व्हिडिओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असणार आहेत. पण यामागं नक्की काय रहस्य आहे, हा भक्तांचा चमत्कार आहे की 1000 वर्ष जुनं प्राचीन भारतीय इंजिनिअरिंगनी काहीतरी केलेली एक कला आहे, त्यांच्यातलं वेगळेपण आहे, असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांजरंगा हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.

वेलकम बॅक, नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:02 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आत्ता मी मोबाईल उघडला, इंस्टाग्राम उघडला, मी काय तुम्ही देखील आणि सगळेच. तर एकच ट्रेंड सध्या दिसतो, तो म्हणजे 1980s जे फोटोज करतायत ना, तो वाला ट्रेंड. आणि मला तो बघून खूप छान वाटते की यार, सगळे त्या 1980s मध्ये गेलेले आहेत आणि किती सुंदर दुनिया होती, रंगीबिरंगी पण होती. तिथे मला बऱ्याच जणांच्या फोटोमध्ये ना जे प्रकर्षानं दिसलंय ते म्हणजे हातामध्ये पुस्तकं आहेत, साईडला पुस्तकं आहेत, पुस्तकाचं कबोर्ड आहे, किंवा मग त्यांच्याकडे रेडिओ आहे, जुना तो छोटासा TV. आई ग, सगळं आठवतंय आणि कितकं, आणि ते जुनं घडा आहे. सो त्यामुळे इतकं सुंदर वाटतंय ना. पण एक गोष्ट तर मला जाणवतीये, सगळ्यांना एक कळतंय की काश आपण तेव्हासारखा अजूनही असतो. म्हणजे जुन्या परंपरा, जुन्या गोष्टी अजूनही कोणी विसरलेल्या नाहीये आणि सगळ्यांनाच ते आवडते. म्हणून मलाही ते आवडते. मला असं होतं की मला जुन्या गोष्टी आवडतात, मलाच जुनं सगळं आवडतं. पण नाही, सगळे आहेत. जरी पण सगळ्यांनी नवीन एक्सेप्ट केलेलं आहे, नवीन जे चालू आहे त्यानुसार नवीन ट्रेंड करत असेल, तरी पण त्यांना जुनं अजूनही आवडतंय. ते सगळे 1980s जायला तयार आहेत. वाव, म्हणजे छान वाटतंय मला की ठीक आहे लोकांचं. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं यावर की कशा ना, अरे यार त्यांना आवडतंय, छान वाटतंय ते. त्यांनाही म्हणजे त्या तो लुक आवडतोय म्हटल्यावरती त्यांना ते काळही आठवत असेल, तो आवडतही असेल. आणि कदाचित मला असं वाटतं तो काळ पुन्हा यावा. खूप आपण पुढे गेलो आहोत, माहिती आहे, टेक्निकल दृष्ट्या पुढे गेलेलो आहोत, पण काही गोष्टी जुन्याच चांगल्या वाटतात, तर त्या याव्यात अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:17 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातील भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचं स्वप्न असतं बरं का, जे प्रत्येकाचं आहे. तुमचं असेल, माझं असेल, काहींचं पूर्ण झालंय, काहींचं अपूर्ण आहे आणि काही ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक जण आयुष्यभर कष्ट करून स्वतःचं घर उभारतात, त्यामुळे एखाद्या रस्त्याच्या कामामुळे, अतिक्रमणामुळे जर किंवा अन्य कारणांमुळे जर घर तोडण्याची वेळ आली तर काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि खूप मोठा धक्का देखील ज्याचं घर आहे त्याला बसत असतो. मात्र येवला इथं घर तोडण्याऐवजी चक्क तेच घर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्याचा अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे येवला इथे रस्त्याच्या कामामुळे हे घर तोडायचे होते किंवा त्या तिथे जागा करायची होती, पण असं न करता आता हेच घर दुसरीकडे हलवण्याचा प्रयोग त्यांनी केलेला आहे. मी तर देवाकडे प्रार्थना करेल हा प्रयोग खरंच चांगला व्हावा, कारण घर करणं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किती कष्टाचं काम आहे, किती महत्वाचं काम आहे. कारण एकदा ते स्वप्न आपण जगत असतो जेव्हा घर होतं तेव्हा, आणि त्यामागे खूप कष्ट लागलेले असतात, खूप प्रयत्न असतात, कितीतरी वर्षाचं वाट बघून ते घर होत असतं. आणि ऐनवेळी जर ते तोडणार असेल, ते तुटणार असेल, तर काय मनावर होऊ शकतं आपण समजू शकतो. पण आता हा प्रयोग काय म्हणूयात की चांगला यशस्वीपणे पूर्ण व्हावा अशीच अपेक्षा मी करेल. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकित राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि संध्याकाळचे 5:27 झालेत. आणि मंडळी, संपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप स्मार्ट सोलर योजना जी आहे ना, ती सध्या चालू आहे, पण ती योजना कोणाला मिळणार आहे हा प्रश्न सगळ्यांचा आहे, किंवा या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे हे देखील असे अनेक प्रश्न आहेत. तर ही जी योजना आहे ना, ती दारिद्र्य रेषेखालील आणि 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांसाठी आहे. घरावरील सोलर रूफटॉप बसवणं वीज बिलाचा खर्च कमी शून्य करण्यास मदत होते यामुळे, आणि अतिरिक्त वीज निर्माण झाल्यास तिच्या विक्रीतून उत्पन्नाची संधी देखील मिळते. आणि महाराष्ट्रातील रूफटॉप सोलर क्षमता वाढवणं आणि स्थानिक रोजगार वाढवणं असा या मोहिमेचा किंवा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसंच 5 लाख घरगुती ग्राहक जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे आणि 1,54,622 BPL ग्राहक याचे आहेत. सुमारे 3,45,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक ज्यांचा वापर 100 युनिटपेक्षा कमी वीज जी आहे त्याच्यासाठी होणार आहे. तसंच मंडळी, या योजनेत पात्र ग्राहकाला 1 KW क्षमतेची रूफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यात येणार आहे आणि 5 वर्षाची देखभाल आणि दुरुस्ती पुरवठादाराची जबाबदारी असणार आहे. तर यामध्ये पात्रता काय असणार, तर वैध वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे, त्याच कुटुंबानं इतर कोणत्याही रूफटॉप सोलर सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा आणि राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. तसंच वीज ग्राहक थकबाकी मुक्त असावा आणि फक्त सिंगल फेज ग्राहक पात्र यामध्ये असणार आहे आणि BPL ग्राहकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. इतर पात्र ग्राहकांसाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व पद्धत असणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे या म्हणजे ही जी स्मार्ट योजना आहे, म्हणजेच आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलर योजना, जी महत्वाची आहे आणि या योजनेसाठी महाराष्ट्र शासनावर 1,55,000 कोटी आर्थिक भार अपेक्षित असणार आहे. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अच्छा.

0: कहाँ?
1: अच्छा तो हम चलते ही वे नाही आलेली अजून अजून आत्ताच मी जाणार नाही, पण हे गाणं आपण एन्जॉय मात्र करणार आहोत. पण मंडळी संध्याकाळचे 5:43 झालेत आणि आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, सप्टेंबर महिना म्हटलं की खूप जणांचे बर्थडे तर असतात आणि त्याचबरोबर आपण वाट पाहत असतो तो म्हणजे आयफोनचा पुढचा पार्ट लॉन्च कधी होतो त्याकडे. आणि आता सध्या नवीन आयफोनचा iPhone 18 Pro सिरीज लॉन्च झाल्यानंतर ॲपलनं भारतात जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किमतीत कमी करण्याऐवजी वाढवल्या आहेत. म्हणजे काय होतं ना, बऱ्याच आपण म्हणतो की आता आयफोन 18 जर लॉन्च झाला, 18 Pro लॉन्च झाला की जुन्या जे आहेत ते किमती कमी होतील, जेणेकरून ज्यांची इच्छा आहे आयफोन घेण्याची तर ते घेऊ शकतात. पण यावर्षी असं झालेलं नाहीये. तर यावर्षी आयफोननं काय केलंय, आयफोनची ॲपलची जी कंपनी आहे त्यांनी जुन्या फोनच्या किमती वाढवल्या आहेत. हो, आणि यामुळे आता जुन्या आयफोनवर डिस्काउंटची अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आणि त्यामुळे सगळेच ग्राहक जे आहेत ज्यांना सेकंड हँड आयफोन घ्यायचा होता ते थोडेसे निराश झालेले दिसत आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा तुमच्यासाठी प्ले करतीये हे छानसं गाणं, कारण थोड्याच वेळात मी देखील जाणार आहे, पण नाही आत्ताच जाणार नाहीये, त्यामुळे कुठेही जाऊ नका.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा संध्याकाळचे 5:53 झालेत आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. हो, आता 6 तुम्ही गुरुप्रवचन ऐकणार आहात, पण मंडळी जाण्याची इच्छाच होत नाही, कारण असं वाटतच नाही की आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात. असं वाटतं अजून खूप साऱ्या गप्पा मारायच्या राहिल्यात आणि तुम्हाला सोडून जावंच नाही, इथेच गप्पा मारावं. पण ठीक आहे, उद्या पुन्हा भेटायचंय संध्याकाळी 4, त्यामुळे जाते आणि खूप साऱ्या नवीन गप्पा तुमच्यासाठी पुन्हा उद्या घेऊन येते. आणि मंडळी माधुरी हत्तीण ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती घरी परतावी, घर वापस यावी, यासाठी आपण सगळ्यांना असं वाटायचं की येस यार यायला हवं, कारण तिला पण दुःख होत होतं तिच्या घरापासून दूर जात होती तर. आणि जे तिचे कुटुंब आहे किंवा तिथं राहणारे लोक आहे शिरोळे तालुक्यातील, त्यांना देखील त्रास होत होता. पण आता याच तालुक्यातील नांदणी मठातील ही महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीण जी आहे ना, तिच्या घर वापसीचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळतात. आणि माधुरी जी आहे ती वन तारातून नांदणीच्या दिशेनं रवाना होत असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिलेली आहे, जे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं. आता अपेक्षा आहे की ती कधी तिथे पोहोचेल याची, तर मी देखील खूप आतुर आहे, तुम्हीही असाल आणि आपण प्रार्थना करूयात लवकरात लवकर ती तिथे परतावी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूयात उद्या संध्याकाळी 4 सांज रंग या शो मध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

一佛加一，一佛加一。Namo Gayasa Kumalasa

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आणि आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातील बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक मेहत्रे सर आज आपल्यासोबत आहेत, आणि आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। तर सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद मॅडम।
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा खूप सुखाचा म्हटला जातो, किंवा आपलं बालपण जे आहे ते आपण किती मोठे झालो तरी विसरू शकत नाही। तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
3: सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार। मी मूळचा शिवली गाव, तालुका जिल्हा जालना, आणि माझं बालपण शिवली गावातच गेलं। 10वीपर्यंत शिक्षण माझं जिल्हा परिषद शिवली या ठिकाणी झालेलं आहे, आणि पुढे मी जालना या ठिकाणी माझं ग्रॅज्युएशन केलं आहे, आणि त्यानंतर माझं बीएड झालं आहे। माझं बीएड शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी झालं आहे, आणि त्यानंतर मी एमएडसुद्धा केलं आहे संभाजीनगरमध्ये डॉक्टर मौलाना आझाद कॉलेज या ठिकाणी माझं एमएड कम्प्लीट केलं आहे, आणि मी सेवेत असताना माझं एमए अर्थशास्त्र पूर्ण केलेलं आहे।
2: नक्कीच, शिवली या गावाचा उल्लेख केला आणि या गावामध्ये तुमचं प्राथमिक शिक्षण झालं, शाळेचं शिक्षण झालं, आजही शाळेचे दिवस आठवतात का, किंवा आजही शाळेमधले शिक्षक स्मरणात आहेत का?
3: हो, नक्कीच शाळेचे दिवस, म्हणजे कसं आहे, आमचं गाव तसं फार छोटं गाव नाही आहे, ग्रामपंचायतचं गाव आहे, 17 बॉडी असणारी ग्रामपंचायत आहे, त्यामुळे बऱ्यापैकी मोठं गाव आहे, पण थोडंसं लहानपणापासून काही गोष्टीत वादात राहिलेलं गाव होतं, त्यामुळे खूप आठवणी आहेत गावामध्ये। आपल्याला माहिती असेल की काही वेळास न्यूजमध्ये पण आलं होतं की त्या गावामध्ये एक प्रकरण झालं होतं, आणि त्या गाव म्हणजे चुकीच्या गोष्टीमुळं ते थोडंसं प्रकाश झोतात आलं, परंतु शालेय आठवणी खूप चांगल्या आहेत माझ्या त्या ठिकाणी। आमच्या शाळेतले जे सर्व शिक्षक आहेत ते म्हणजे आम्हाला पहिलीपासून आठवतात, पहिल्या वर्गाला कोण होतं, आणि 10वीपर्यंत जो स्टाफ होता त्यामध्ये बरेच शिक्षक असे होते की त्यांचा विषय नसताना ते आम्हाला शिकवायचे, म्हणजे आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते पहिलीपासून, त्या आम्हाला हस्तकलेच्या शिक्षकांनी इंग्रजी शिकवलं 10वीपर्यंत। तर असं सगळं एकदम गावाकडच्या वातावरणात, आणि जिल्ह्यापासून तालुक्यापासून जरी तालुका जिल्हा जालना असेल तरी 55 दूर गाव आहे, म्हणजे आमचा संबंध शहराशी फार कमी होता, त्यामुळं 100% ग्रामीण वातावरणामध्ये सुरुवातीचं शालेय जीवन गेले आणि चांगले अनुभव होते।
2: नक्कीच, 10वीनंतर पुढे काय करायचं हा प्रश्न त्याही काळामध्ये तुम्हाला जाणवला असेल, आणि फारसं घरामधलं वातावरण नसेल की कुणी मार्गदर्शन करणार। मग 10वीनंतर जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आर्ट्स या फॅकल्टीमध्ये आलात, तर हा निर्णय कसा घेतला किंवा हे कसं ठरवलं?
3: 10वीनंतर मी जसं तसं पाहिलं तर मी माझ्या आईवडिलांचं चौथं अपत्य आहे, सर्वात मोठा भाऊ आहे, नंतर 2 आहेत, आणि भाऊ माझा आधीच शिकण्यासाठी जालन्याला स्थलांतरित झालेला होता, समजा तो शिकत होता, पण त्याला सायन्सला ॲडमिशन करायचं होतं आणि त्यांनी आर्ट्स घेतलं, त्यामुळे त्यानं मला सायन्स घे म्हणून फोर्स केला। परंतु आमच्या वडिलांना वाटत होतं की मुलांनी लवकर आर्ट्स करावं, त्यावेळी कसं डीएड बीएड आणि शिक्षक व्हा पटकन असं ट्रेंडच होता, म्हणजे 2000 आसपास, त्यामुळे आमच्या वडिलांना ते सोपं वाटत होतं की शिक्षणाला पण कमी खर्च। आता परिस्थितीमुळे त्यांनी तो विचार केला की सायन्स घेतलं तर खूप वेगवेगळे कोर्सेसला फीस कुठून भरणार, त्यामुळे त्यांनी आम्हाला शिक्षक बनवण्यासाठीच प्रयत्न केले, म्हणून मग मी सुद्धा सुरुवातीला सायन्स घेतलं पण नंतर 12 आर्ट्सच केलं, 11वीच्या नंतर. आणि त्यामुळं मोठ्या भावानं बी ए एम एड बी एड करून तो शिक्षक झाला होता, म्हणून मी पण त्या दृष्टीनं बी ए आर्ट्सला निर्णय घेतला. आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे भावाच्या पावलावर पाऊल ठेवूनच माझं शिक्षण पुढं जात होतं, आणि त्यामुळंच मी बी एड केलं आणि त्यानंतर एम एड केलं. परंतु मी बी एड एम एड होईपर्यंत शिक्षक बनणे ही कन्सेप्ट थोडी मागे गेली होती, आणि मलासुद्धा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. गावाकडे तर तेवढा काही स्कोप नाही आमच्याकडे, म्हणजे काही इंडस्ट्रीज वगैरे फार नाही आहेत, आणि दुसऱ्या कोर्स करून काही तिकडे काही जॉब अपॉर्च्युनिटीज तेवढ्या नाहीत, त्यामुळे आम्हाला स्पर्धा परीक्षा हा जरा जवळचा मार्ग वाटतो. म्हणून थोडक्यात आमच्या मराठवाडीकडची मुलं जरा जास्त स्पर्धा परीक्षेच्या मागे पळतात. क्लासेसला पण तिकडे स्कोप नसल्यामुळं संभाजीनगर आणि पुणे हेच आमचं नेहमीचं असतं, त्यामुळे मी संभाजीनगरला आलो. माझा गावातला मित्र होता तो एक वर्ष मला शाळेत पुढे होता, परंतु खरं जर त्यानंच मला प्रेरणा दिली मित्रानं, की आपण जरी आर्ट्स केलं, त्यानं पण आर्ट्स केलं होतं, तो पण म्हणजे आमच्या जे शिक्षक होते त्यांचाच मुलगा होता, तर त्याच्या प्रेरणेनं मी बी एडला असताना तो स्पर्धा परीक्षा करायला आला संभाजीनगरला, आणि त्याची निवड झाली. मग त्यानं मला थोडं इन्स्पायर केलं की आपणही करू शकतो, म्हणून तू पण ये, आपण प्रयत्न करू एकत्र. तर त्याला एक जॉब मिळाली होती, पण तो त्या जॉबवर सॅटिस्फाईड नव्हता, तो पुढची तयारी करत होता. मला म्हणे आपण सोबत पुढची मी पुढची तयारी करतो, तू पण स्पर्धा परीक्षेची तयारी कर. मी आल्यानंतर पहिल्यांदा एक प्री एक्झाम दिली एम पी एस सीची पी एस आय पदासाठी, आणि पहिलीच दिलेली प्री परीक्षा मी पास झालो. त्यामुळे मला पण कुठेतरी जाणवलं की स्पर्धा परीक्षा आपण करू शकतो, तो आत्मविश्वास निर्माण झाला. आणि तो मित्र, त्याचं नाव मकरंद सेवलीकर आहे, तो आता सध्या संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये तो पण वर्ग 2 पदावर कार्यरत आहे शिक्षण विभागामध्ये. आणि त्यानं मी सोबत प्रवास सुरू केला, नंतर तो पण वर्ग 2 निवड झाली त्याची, आणि काही परीक्षा देत काही अपयश पचवत काही अनेकदा काही पोस्ट निघल्या पण माझ्या, परंतु त्यावर समाधान नाही मानायचं. क्लास 4 क्लास 3 मी सर्वच देत होतो, क्लास 2 क्लास 1 सगळ्या जेवढ्या एक्झाम येतील तेवढ्या सर्व द्यायचा, आणि त्याच्यामधनं जे काय मिळेल ते हे करायचं. मी सुरुवातीला क्लास 3 पण पोस्टवर जॉईन केलेलं होतं, पण नंतर तिथं राजीनामा देऊन मी पण माझ्या मित्रासारखं क्लास 3 क्लास 2 नंतर शिफ्ट झालो.
2: नक्कीच. तुम्हाला तुमची पहिली पोस्टिंग आठवते का?
3: हो मॅडम.
2: कुठे होती?
3: या पदासाठी की आधीच्या पदासाठी?
2: कुठल्या आधीच्या किंवा?
3: माझी पहिली पोस्टिंग जालना जिल्ह्यातच मंठा या ठिकाणी होती. मी संरक्षण अधिकारी म्हणून जॉईन केलं होतं, आणि त्यानंतर मी बालविकास अधिकारी पदाची परीक्षा पास झालो. पण या पदाची पूर्वपरीक्षा पूर्वी झालेली होती त्या पदाच्या, ती एक्झामची प्रोसेस पास झाल्यामुळं मी ती जॉईन केली, आणि या पदाची पूर्वपरीक्षा मी पास झालेलो होतो. परंतु विभाग एकच असल्यामुळं मी ती परीक्षा दिल्यानंतर जॉईन केलं. पण आम्हाला ऑर्डर भेटायला वेळ लागल्यामुळं बघता बघता माझे 14 महिने तिथे सर्व्हिस झाली, की आज ऑर्डर भेटन उद्या ऑर्डर भेटन हे पाहता पाहता. आणि मी जून 2017 नागपूरला कळमेश्वर नागपूर जिल्ह्यामध्ये कळमेश्वर या ठिकाणी पहिला बालविकास प्रकल्प अधिकारी पदाचा चार्ज घेतला.
2: नागपूरचे दिवस कसे होते? नागपूरच्या काही आठवणी आहेत का सर्व्हिसमधल्या?
3: नागपूरचे एकतर माझी पहिली पोस्टिंग होती, आणि योगायोगानं असं झालं होतं की ट्रेनिंग नव्हतं आम्हाला कोणतंच. आम्हाला एक ओरिएंटेशन ट्रेनिंग 5 दिवसाचं दिलं गेलं, आणि त्यावेळेस कसं जॉईन लगेच जॉईन करायचं होतं आम्हाला, म्हणजे ते आदेश आले आम्ही जॉईन झालो. तर तिथला अनुभव असा होता की आम्ही जुने जे अधिकारी आहेत त्यांच्याशी खूप चर्चा करायचो, कारण की फार थोडं ट्रेनिंग अल्पसं ट्रेनिंग होतं आणि अनुभव पण शून्य होता. आणि या पदावर कसं जरा आर्थिक बाबीशी निगडीत कामकाज असतं, त्यामुळे जबाबदारीचं कामकाज होतं, म्हणून थोडी भीती असायची मनामध्ये की काहीतरी चूक नको व्हायला. म्हणून आम्ही म्हणजे ते पहिले पाऊल नाही का फुकत फुकत एकदम जास्त. आणि विशेष म्हणजे आम्ही तिथं आमचे जे ज्युनियर अधिकारी होते, विस्तार अधिकारी सांख्यिकी, ते माझे खूप चांगले कलीग झाल्यानंतर सर्वात आधी ते अनुभवी असल्यानं मी त्यांनाच सांगितलं की तुम्ही आम्हाला भरपूर शिकवू शकता, तुम्ही जरी ज्युनियर पोस्टवर असले तरी तुमच्याकडनंच आम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे. मी त्यांच्याकडनं सुरुवातीला ICDS-ची ABCD बऱ्यापैकी त्यांच्याकडनं शिकलो आणि नंतर आमचे ट्रेनिंग्स वगैरे लगेच लागले. जास्त दिवस नाही झाले, 5-6 महिन्यानंतर आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं. JTC कोर्स झाला, जॉब ट्रेनिंग कोर्सचा. आणि नंतर नागपूरचा अनुभवात एक तर हा नौखा अनुभव होता आणि तिथलं जे वर्क कल्चर आहे ते थोडंसा, माझी दुसरी जी पोस्टिंग आहे संभाजीनगरला सिल्लोडमध्ये होती आणि आता तिसरी आहे इथं December 24 नगर ग्रामीणमध्ये. तर तिन्ही ठिकाणी थोडा थोडा फरक आहे, पण एकूणात आमच्या अंगणवाडी सेविका आहेत ना सगळीकडं चांगलंच काम करतात. म्हणजे याचा सर्वात मोठा दाखला त्यांनी दिला लाडकी बहीण योजना आल्यानंतर. लाडकी बहीण योजनेच्या वेळेस एवढी मोठी योजना आणि आमचा स्टाफ अंगणवाडी सेविका जुन्या ज्या आहेत, कोणी 7वीवर लागलेले आहेत, काही 10वीवर आहेत, आता 12वी केलेलं आहे अट, तर त्यामुळे बऱ्याच लोकांना ऑनलाईन काम करण्याचा अनुभव कमी आणि जमतही नाही. आणि रिटायरमेंटचं वय अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं 65 वर्ष आहे, त्यामुळे आता ICDS जसं 2026 या टप्प्यापर्यंत आलं आहे जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून, तर हा जो जुना स्टाफ आहे हा बऱ्यापैकी 50 पुढे गेला आहे, त्यामुळं आम्हाला फारच वाटलं की आता आम्ही करू शकणार का नाही करू शकणार. परंतु आमच्या अंगणवाडी सेविकांनी इतक्या चांगल्या पद्धतीने योजना हँडल केली आणि कमी वेळेमध्ये आणि करून दाखवलं, मग तर आम्ही अनेकदा म्हणतो की आमच्या अंगणवाडी सेविकांना जर सांगितलं की इकडचा पर्वत उचलून तिकडे ठेवा तर त्या तेही करू शकतील, एवढा विश्वास आला त्यांच्यावर.
2: छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर तुम्ही नगरमध्ये आलात, नगरचे दिवस सुरुवातीचे कसे होते किंवा नगर शहर किंवा नगर ग्रामीण हा भाग तुमच्याकडे होता, नगर कसं वाटलं तुम्हाला पोस्टिंगसाठी?
3: पोस्टिंगसाठी तर नगर मी स्वतःच प्रिफर केलं आणि कारण की मला मित्रांकडून माहीत झालेलं होतं की इकडचं वर्क कल्चर खूप चांगलं आहे आणि या ठिकाणी जनता पण खूप चांगली आहे, तर ते जाणवलं मला आल्यानंतर की नगरमध्ये कामाचा त्रास तेवढा जास्त नाही पण काम आहे खूप, म्हणजे त्रासदायक कामाचा कल्चर नाही आहे, पण आपण वेळ देऊन काम करण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी इथं स्कोप आहे. इकडचं म्हणजे कंटाळवाणं काहीच नाही, सगळे अधिकारी कर्मचारी वेळ देतात, कुणी अंकाडो काढूपणा करणारे आता एखाद दुसरा असतोच पण मोजकेच आहे, तसं कुणी नाही. आणि इथे येणारा अधिकारी ना आधीच्या पोस्टिंगमध्ये कसंही काम करत असला तरी इथे येऊन इथल्या कल्चरमध्ये तो सामावून घेतो स्वतःला.
2: नक्कीच. CDPO म्हणून प्रमुख जबाबदाऱ्या काय आहेत किंवा काय आहेत किंवा काय असतात?
3: आता आमच्या ICDS प्रकल्प अंतर्गत आम्ही जो लाभार्थी गट आहे आमचा, तर या गटासाठी आम्ही सेवा देतो, तर त्यामध्ये एकदम सेन्सिटिव्ह गट आहे, म्हणजे 0 ते 6 वर्षाची मुलं, गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, आणि आमच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे कुपोषण कमी करणे, आरोग्य आणि पोषण शिक्षण करणे आणि यांचं अवेअरनेस वाढवणे तर हा मुख्य भाग आहे. आणि ही योजना तळागाळातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणारी योजना आहे, म्हणजे सर्वसमावेशक योजना आहे. त्यामुळं ही योजना राबवत असताना योग्य प्रकारे प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणे, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आणि वेळेत रिस्पॉन्स देणे, म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला जर एखाद्या ठिकाणी कुपोषण बालकं आढळत आहेत तर तिथं वेळेत सेवा पोहोच करणे, संदर्भ सेवा देणे त्यांना. आणि कधीकधी काही सामाजिक प्रश्नावर पण काम करावं लागतं, त्याचंही नियोजन असतं आमचं. जसं की बालविवाह, बालविवाहाची घटना जर कुठे होत असेल तर त्याला तात्काळ रिस्पॉन्स देऊन त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, सरपंच आणि आमची संबंधित जी जिल्हा बाल संरक्षण कक्षाची यंत्रणा आहे यांच्याशी समन्वय करून तो बालविवाह थांबवणे.
2: नक्कीच, जसं तुम्ही आता उल्लेख केला की सेन्सिटिव्ह गट आहे, म्हणजे बालक 0 ते 6 वर्ष वयोगटातली माता, गरोदर माता, स्तनदा माता, हा जो गट आहे हा खूप सेन्सिटिव्ह गट तुमच्याकडे आहे. आणि याबाबत किंवा या विषयाला धरून काम करत असताना काय चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात किंवा काय आव्हानं तुमच्या समोर येतात?
3: आम्हाला काय होतं, पहिल्यांदा तर बऱ्याचदा आमच्याकडे जे लाभार्थी गट आहे हा स्थिर नसतो, तर स्थलांतर हे एक मोठं आव्हान आहे आमच्यासमोर. वीटभट्टीवर काम करणारे कामगार, ऊसतोड कामगार आपल्या जिल्ह्यात भरपूर साखर कारखाने आहेत, तर यांना सेवा देताना आम्हाला थोडं अडचणीचं होतं. आम्ही आहाराची सेवा देतो तर आम्ही किमान 45 ते 50 दिवस आधी आम्ही त्या आहाराची डिमांड करत असतो, परंतु मध्येच जर स्थलांतरित लाभार्थी आले तर आम्हाला तो आहार ॲडजस्ट करावा लागतो. काही कुठला शिल्लक असेल तो तिकडे पाठवणे, त्यांना सेवा पुरवणे, त्यांच्यासाठी वाढीव मागणी देणे, किंवा कुपोषित मुलं असतील स्थलांतरित होऊन आलेली तर त्यांना तात्काळ NRC किंवा CTC पाठवणे, तपासणी करणे आणि सेवा देणे, उपचार करणे या गोष्टी आणि आरोग्य तपासणी पण त्यासोबत आम्हाला आरोग्य विभागाशी समन्वय करून या गोष्टी कराव्या लागतात.
2: नक्कीच, बालकांच्या किंवा गरोदर मातांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी केंद्रांची भूमिका किती महत्त्वाची आहे, कारण त्या कम्युनिटीपर्यंत जात असतात, या व्यक्तींपर्यंत जात असतात, त्यामुळे त्यांची भूमिका तुमच्या कामासाठी किती महत्त्वाची आहे?
3: सॉरी, थोडी रिपीट करा.
2: बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा गरोदर माता आहेत किंवा ॲनिमियासारखा आजार असणाऱ्या काही महिला आहेत, गरोदर माता आहेत, तर या सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी केंद्रांची भूमिका जी आहे ती किती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे?
3: हां, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांना पूरक पोषण आहार सेवा दिली जाते, आरोग्य तपासणी केल्या जाते, त्यांचं लसीकरण केलं जातं आणि दरमहा त्यांचं वजन उंची घेऊन वाढ सनियंत्रण केलं जातं. आता वजन उंची घेतल्यानंतर जर बालक तीव्र कुपोषित किंवा मध्यम तीव्र कुपोषितमध्ये असेल तर त्याप्रमाणे दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंगणवाडी सेविका पुढील कारवाई करतात. जर तीव्र कुपोषितमध्ये असेल तर त्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे त्यांना संदर्भित करतात, त्यांच्याकडे घेऊन जातात, त्या ठिकाणी त्याची भूक चाचणी केली जाते. आता भूक चाचणी केल्यानंतर मेडिकल ऑफिसर त्यांना प्रमाणित करतात की त्यांना VCDC पाठवायचं, म्हणजेच व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, जे आम्ही अंगणवाडी केंद्रालाच घोषित करतो, तिथे जर कुपोषित बालक आढळत असेल तर आणि त्या ठिकाणी त्याला VCDC व्यवस्थापन केलं जातं, नाहीतर त्याला आपल्याला CTC किंवा NRC पाठवतो आपण. तर त्या ठिकाणी NRC जर जात असेल बालक तर त्या बालकाच्या जे आईवडील आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण त्यांच्यासोबत बालकासोबत राहू शकतो. आपल्या इथे जिल्हा रुग्णालयामध्ये NRC ची सुविधा आहे. तर त्या ठिकाणी त्या पालकाची मजुरीसुद्धा एक दिवसाची दिली जाते, म्हणजे पर डे काय मजुरीचा दर आहे त्याप्रमाणे त्यांना मजुरीसुद्धा मिळली जाते. जेवढा दिवस ते थांबाल, किमान 7 दिवसाचा निर्देश आहे की त्यांनी थांबलं पाहिजे. तर या 7 दिवसामध्ये त्या बालकाला पोषण आहार तसंच आरोग्य समस्या आणि इतर औषधी ट्रीटमेंट तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत दिली जाते.
2: नक्कीच. त्याचबरोबर जसं तुम्ही मगाशीसुद्धा सांगितलं की सामाजिक इतर कार्यामध्ये सुद्धा तुमच्या विभागाचा सहभाग असतो, जसं की बालविवाह. अनेक ग्रामीण स्तरावर आजही बघितलं किंवा तालुका स्तरावर आपण पाहतो की आजही कुठेतरी चाइल्ड मॅरेज होत आहेत, आजही बालविवाह होत आहेत. तर हे थांबवण्यासाठी आपल्या विभागाची जबाबदारी किती महत्त्वाची आहे किंवा यामध्ये कोण हस्तक्षेप करू शकतो?
3: आमच्या विभागाची खूप जास्त जबाबदारी आहे यामध्ये. खरं पाहायला गेलं तर आमच्या विभागाच्या माध्यमातूनच याची सुरुवात होते. सर्वप्रथम अंगणवाडी सेविका यांना ह्या लोकलच्या असतात, त्यामुळे त्यांना सर्व समाजातल्या कुटुंबाची माहिती असते, मुलींची महिलांची माहिती असते आणि त्यांना त्या महिला असल्यामुळे ना इझी ॲक्सेस पण असतो. त्यामुळे सर्वप्रथम जर कुठं माहिती मिळाली किंवा अंगणवाडी सेविकांच्या निदर्शनास आलं तर ते जिल्हा बाल संरक्षण कक्षाला माहिती देतात, किंवा कधी कधी तर जे स्वतः मुली आहेत किंवा इतर कोणी समाजातले व्यक्ती आहेत हे 1098 या क्रमांकावर, चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून पण माहिती देतात. आणि अशी माहिती दिली तरीही बालविवाह रोखला जातो. तर सर्वप्रथम अंगणवाडी सेविका आणि शाळा म्हणजे मुलींचं जे जन्मतारीख आहे ही शाळेमध्ये नोंद असते. प्रवेश निर्गम उतारा शाळेतून लगेच मिळू शकतो पुरावा म्हणून जन्मतारखेचा, किंवा अंगणवाडीमध्ये पण जन्माची नोंद आणि प्रेग्नेन्सी रजिस्टर असतं त्याची नोंद असते, त्यामुळे त्यांच्याकडूनही मिळू शकतं. म्हणून एक तिथं पुरावा पण मिळतो आणि तक्रार किंवा माहिती कन्फर्म झाली की मुलगी 18 वर्षापेक्षा कमी आहे किंवा मुलगा 21 पेक्षा कमी आहे, तर या दोन्ही बाबतीत बालविवाह थांबवण्यासाठी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि स्थानिक पातळीवर सर्वात महत्त्वाची भूमिका तर ग्रामसेवक यांची पण येते. कारण की ग्राम पातळीवर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकच आहेत आणि शहरासाठी जे शहरी बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम बघतात. तर सर्व काम माहिती मिळाल्यानंतर हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या मदतीनं पूर्ण करतात.
2: नक्कीच. जसं आपण मगाशी बालकांचं आरोग्य किंवा बालकांचा पोषण आहार याबाबत बोललो, तसं गर्भवती स्त्रिया किंवा स्तनदा माता यांच्यासाठी कुठल्या सेवा उपलब्ध आहेत आपल्या विभागाकडून?
3: गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता तसेच यासोबतच मी हे घेईल की 6 महिने ते 3 वर्षाची मुलं, म्हणजे गर्भवती महिलांना जोपर्यंत बाळाचा जन्म पासून ते 6 महिन्याचं बाळ होईपर्यंत टेक होम रेशन म्हणजे आम्ही त्याला THR म्हणतो, म्हणजे घरपोच आहार दिला जातो. आणि त्यांच्या ज्या आरोग्य तपासणी आणि लसीकरण आहे याचं पण बाळाचं लसीकरण कार्ड असतं. महिलेची पण नोंद झाल्यापासून पूर्ण अंगणवाडी सेविकेच्या व्हिजिट, त्यांचे ANC होतात का नाही, 1, 2, 3 ANC कन्फर्म केले जातात, त्यांना दिले जाणारे डोसेस मिळतात का नाही, लसीकरण वेळची वेळी होतं का नाही याचंसुद्धा ट्रॅकिंग केलं जातं. अंगणवाडी सेविकांकडे आपण जो हे दिलेलं आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन, तर त्यामध्ये ॲटो जनरेटेड ॲप्लिकेशन आहे, होम विजिट प्लॅनर आहे. एकदा का नोंद घेतली गरोदर महिलेची की त्याच्यामध्ये शेड्यूल्ड आहे एक साधारण कोणत्या महिन्याची व्हिजिट करायची, त्या व्हिजिटमध्ये काय असणार आहे, त्याची प्रश्नावली काय आणि काय विचारायचं हे सुद्धा त्यामध्ये प्रॉम्प्ट दिलेला राहतो. अंगणवाडी सेविका यांना नोटिफिकेशन येतं आणि त्या त्या नोटिफिकेशनप्रमाणे काम करतात. पोषण ट्रॅकरवर या ज्या नोटिफिकेशन होम विजिटच नाही तर प्रत्येक गोष्ट त्या ज्या करतात, म्हणजे एखाद्या बाळाचं वजन उंची भरलं, तो जर कुपोषणामध्ये आला तर व्हिजिटरच्या प्लॅनिंगमध्ये त्यांचा तो पण येतो की त्याच्यासुद्धा 7 दिवसाला व्हिजिट झाल्या पाहिजे आणि त्याचं वजन उंची त्यांना अपडेट करायचं असतं. तर हे रिअल टाईम मॉनिटरिंग पोषण ट्रॅकरच्या माध्यमातून पण होतं आणि या पद्धतीनं आम्ही गरोदर महिला आणि स्तनदा माता, कुपोषित बालकं या सर्वांसाठी एक नियोजनबद्ध उपक्रम राबवतो.
2: नक्कीच बालकांचं लसीकरण सुद्धा त्याबरोबर खूप महत्त्वाचं आहे, जसं की पोषण आहार असेल किंवा इतर सेवा असतील, त्यापैकी लसीकरण ही सुद्धा एक खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. तर याबाबत आरोग्य विभागाशी समन्वय कसा साधला जातो किंवा कसं हे कोऑर्डिनेशन होतं?
3: मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोषण ट्रॅकरमध्ये नोंद घेतल्या जाते. तर त्या बाळाची नोंद झाल्यानंतर, म्हणजे गरोदर महिलेची नोंद झाली, त्यानंतर बाळाचा जन्म झाला, म्हणजे बाळाचं लसीकरण मातेचं झालं, त्यानंतर बाळाचं पण लगेच त्याच्यात शेड्यूल होतं, तोच लाभार्थी कन्वर्ट होतो 0 ते 6 महिने किंवा 0 ते 3 महिने वयोगटामध्ये. मग त्या लाभार्थ्याची नोंद येऊन जाते आणि त्याच्यामध्ये त्याच्या लसीकरणाचं पण कन्फर्मेशन प्रत्येक होम विजिटमध्ये घेतलं जातं. जर का तो ड्यूनुसार लसीकरण झालेलं नसेल तर CHO आहेत किंवा PHC आहे तिकडे अंगणवाडी सेविका पालकांना माहिती देतात, त्यांना जाण्यास सांगतात, किंवा मग जर एखाद्या कंडिशनमध्ये नाही जाऊ शकत असेल तर अंगणवाडी सेविका स्वतः मदत करतात, त्यांना घेऊन जातात आणि लसीकरण पूर्ण करून घेतात. आणि हे जे पुढचं रेग्युलर लसीकरण आहे मुलांचं, यासाठी तर RBSK ची टीम दर 6 महिन्याला RBSK ची टीम अंगणवाडी केंद्रावर जाऊन लसीकरण सत्र आयोजित करतात आणि तिथे लसीकरण करतात. PSCच्या उपकेंद्रावर सुद्धा लसीकरण सत्र नियमित होत असतात, त्या माध्यमातून अंगणवाडी सेविका ज्या लाभार्थ्यांचं लसीकरण ड्यू आहे त्यांना त्या ठिकाणी पाठवून किंवा घेऊन जाऊन लसीकरण पूर्ण करून घेतात.
2: नक्कीच जीवनाचे 1000 दिवस हे तुमच्या प्रकल्पामध्ये महत्त्वाचे मानले गेले आहेत, तर हे का महत्त्वाचे आहेत?
3: यामध्ये जर बालसंगोपन ही जी थीम आम्हाला राबवायची आहे, यामध्ये जीवनाचे 1000 दिवस हा टप्पा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. 1000 दिवस म्हणजे गरोदरपणाचे पहिले 270 दिवस व बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत त्याचे 730 दिवस असे एकूण 1000 दिवस आपण काउंट करतो. वैद्यकीय विज्ञानानुसार असं सांगितलं जातं की मेंदूचा विकास ह्या 1000 दिवसामध्ये, म्हणजे गर्भधारणेपासून 2 वर्षाचं बाळ होईपर्यंत मेंदूचा विकास 80 ते 85% पूर्ण होतो. बऱ्याचदा काय होतं की आपण बघतो TV शोमध्ये वगैरे की बरीचशी मुलं खूप कमी वयात खूप चांगल्या पद्धतीनं एखादा कार्यक्रम करतात किंवा बोलतात किंवा विचार सांगतात, आपल्याला नवल वाटतं. परंतु विज्ञानानुसार सिद्ध झालं आहे की बाळाचा विकास हा 80 ते 85% 2 वर्षाचा होईपर्यंतच कम्प्लीट होतो आणि हा खूप महत्त्वाचा विंडो पिरियड आहे. म्हणून ICDS मध्ये आम्ही या कालावधीवर खूप जास्त फोकस करतो. यामध्ये जर कुपोषण झालं तर त्याचा डायरेक्ट परिणाम बालकाच्या शारीरिक विकासावर तर होतोच, परंतु त्याच्या बौद्धिक विकासावर सुद्धा याचा परिणाम होतो. म्हणजे हा परिणाम आपण नंतर दुरुस्त करता येत नाही. हा याला विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटीसुद्धा म्हणतो आम्ही, ती यासाठीच की नंतर हा आपल्याला रिकवर करता येणार नाही, हे झालेलं नुकसान आपल्याला भरून काढता येण्यासारखं राहत नाही वेळ निघून गेल्यानंतर. म्हणून आरोग्य तपासणी या कालावधीमधली बाळाचं सुरुवातीला तर गरोदर महिलांचं जे पोषण आहे त्याचं पौष्टिक अन्न खाणं, त्यांनी प्रथिनांचा समावेश असणं, आयर्न म्हणजे हिरव्या पालेभाज्या, प्रथिनयुक्त आहार, डाळी भात म्हणजे संपूर्ण पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बाळाच्या जन्मानंतर महत्त्वाचं आहे की 6 महिन्यापर्यंत बाळाला काहीच वरचं पेय किंवा खायला द्यायला नको. बरेचदा काय होतं, बाळांना काहीतरी घुटी देतात किंवा मध देणार किंवा उन्हाळा आहे खूप ऊन पडलं तर थोडंसं पाणीच देणार, तर असं 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला काहीच द्यायला नको. जन्मापासून 6 महिन्यापर्यंत आणि 6 महिन्यानंतर बाळाला वरचा आहार सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की त्याचं जे पोषणची गरज आहे 6 महिन्याच्या पुढे यासाठी वरचा पूरक आहार गरजेचा आहे. आणि त्याचा आहार 6 महिने 9 महिने 12 महिने प्रत्येक टप्प्यामध्ये या आहाराचं प्रमाण हे त्याच्या वयानुसार एक स्टँडर्ड ठरवून दिलेले. अंगणवाडी सेविका पण व्हिजिटमध्ये वेळोवेळी हे चेक करतात की तुम्ही प्रमाण वाढवलं का नाही. त्या आहारामध्ये वेगवेगळ्या चवीचा, वेगवेगळ्या पौष्टिक घटकाचा समावेश करता का नाही, म्हणजे विविधता असली पाहिजे. त्यामुळं संपूर्ण पोषण पण मिळेल आणि बाळ आवडीनं पण खाईल आणि त्याचा योग्य विकास पण होईल.
2: नक्कीच. त्याचबरोबर ECCE अर्ली स्टिम्युलेशन हा अभ्यासक्रम आहे किंवा याचं काही स्वरूप आहे, तर ते काय आपल्याला सांगतं किंवा ते नेमकं काय आहे?
3: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 आहे त्यानुसार खूप जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे. अंगणवाडीतलं शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण हे अनौपचारिक शिक्षण जरी असलं तरी हा शिक्षणाचा किंवा जीवनाचा पायाच म्हणायला काही वावगं ठरणार नाही, हा जीवनाचा पायाच आहे. आणि या कालावधीमध्ये बाळाचं पोषण आणि शिक्षण म्हणजे हे दोन्ही एकमेकावर इंटरडिपेंडंट गोष्टी आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व शालेय शिक्षणाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की पूर्व शालेय शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे आणि किंवा जीवनाचा पाया आहे असं समजा. यामध्ये नवचेतना व आधारशिला या उपक्रमाच्या माध्यमातून आपण पूर्व शालेय शिक्षण हा घटक राबवतो आहे. तर नवचेतनामध्ये 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आपण सेवा देतो आहे आणि आधारशिलामध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी अभ्यासक्रम आपण इथं तयार केलेला आहे. 0 ते 3 मध्ये महत्त्वाचं आहे की आता बऱ्याचदा असं वाटेल की 0 ते 3 वर्षाच्या मुलाला काय शिक्षण देणार, पण ॲक्च्युली हे अनौपचारिक शिक्षण आहे. म्हणजे खेळ, संवाद, स्पर्श यामधूनच शिक्षण आपण देतो. अनुभवाचं शिक्षण आहे, हे काही पेन पेन्सिलचं शिक्षण नाही आहे. त्यामुळं मुळात हे अनौपचारिक शिक्षण असल्यामुळे आपण बऱ्याचदा बघतो आपल्या घरातले आजी आजोबा लहान बाळाशी जे संवाद साधतात, तर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण आत्ताच थोड्या वेळाआधी म्हणलं की बाळाचा हा 80 ते 85% विकास 2 वर्षाचा होईपर्यंत होतो, तर वेगवेगळे स्पर्श अनुभव, रंग दाखवणे किंवा आवाज जे आपण वेगवेगळे रॅटल्स वगैरे वापरतो किंवा त्यांच्याशी बोलणं, संवाद करणं, म्हणजे इवन छोट्या 1-2 महिन्याच्या 1 महिन्याच्या बाळाशी संवाद केला तरी तो रिस्पॉन्स करतो. याचा अर्थ असं की तो काहीतरी शिकतोय. आणि ह्या ज्या कोवळ्या वयामध्ये त्याची जशी वाढ होत असती तर याला आम्ही स्टिम्युलेशन किंवा उद्दीपन म्हणतो. जे आपण त्यांच्याशी संवाद साधतो, स्पर्श ज्ञान वगैरे देतो त्यांना किंवा ते जे रिस्पॉन्स करतात यामधून आम्ही त्याला जे स्टिम्युलेशन दिल्यानंतर नेमकं काय होतं आहे की बाळाच्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सचं जाळं असतं, तर याचे कनेक्शन्स वाढतात. थोडक्यात म्हणजे आपण सरळ भाषेत म्हणू शकतो की बाळाची बुद्धिमत्ता वाढते. म्हणून स्टिम्युलेशन देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे बाळाची बुद्धिमत्ता आणि मेंदूच्या विकासासाठी. त्यामुळं नवचेतना हा उपक्रम सोबतच

0: छोटे म्हणजे पाच मातांचा एक गट, त्यांच्या एरिया वाईज आणि त्यांचे जे मुलं आहेत, समजा एक ते दोन वर्षाचा वयोगट, त्यामधल्या पाच माता, म्हणजे त्यांचे सारखे सारखे प्रश्न राहतील म्हणून. तर त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप पण केला आहे, त्यांच्यामध्ये एक लीडर माता पण निवडली आणि त्या लीडर मातेला अंगणवाडी सेविका ऍक्टिव्हिटी पाठवणार. म्हणजे अंगणवाडीत तर ऍक्टिव्हिटी होणारच, परंतु घरी गेल्यानंतरही लीडर माता इतर मातांना सांगणार आणि त्या मातासुद्धा त्यांची मीटिंग करणार, दिलेल्या उपक्रमावर ते डिस्कस करणार आणि तो उपक्रम म्हणजे जे ऍक्टिव्हिटी आहे ॲक्च्युली, ते ऍक्टिव्हिटी ते मुलांकडनं घरी करून घेणार. कशी करून घेतली, काय करून घेतली, याचा आढावा अंगणवाडी सेविका त्यांचा दर आठवड्याला घेणार. तर या पद्धतीने हा आदर्शिलाचा उपक्रमसुद्धा आम्ही गटागटांमध्ये मातांचा सहभाग घेऊन राबवत आहोत.
1: नक्कीच. येत्या 9 सप्टेंबरपासून राष्ट्रीय पोषण माह सुरू होतोय 2026 या वर्षासाठी, 9 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान. तर राष्ट्रीय पोषण माह याचा उद्देश काय आहे किंवा या पोषण माहमध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत?
0: यावर्षीच्या 9 सप्टेंबरपासून सुरू होणारा हा 9वा राष्ट्रीय पोषण माह आहे. 9वा राष्ट्रीय पोषण माह हा 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या पोषण महासाठी जे सुरुवात होणार आहे ही वाराणसीमधून माननीय केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विभागाचे माननीय मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, तसेच सचिव महोदय, आमचे माननीय आयुक्त मॅडम, तसेच माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, माननीय जिल्हा कार्यक्रमाधिकारी सर यांनी आम्हाला वेळोवेळी बैठका घेऊन आणि एक डिटेल मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, ज्यामध्ये मध्यवर्ती संकल्पना दिलेली आहे की आमची अंगणवाडी आमची जबाबदारी. तर ही जी संकल्पना आहे ही राबवत असताना अजून यासोबतच आम्हाला 5 संकल्पनासुद्धा दिलेल्या आहेत, 5 थीम दिलेल्या आहेत. या थीम आम्ही काय याचं मायक्रो प्लॅनिंग केलं माननीय जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांच्या सूचनेनुसार आम्ही याला 5 थीमला 5 वीकमध्ये कन्वर्ट करून याचं सूक्ष्म नियोजन केलेलं आहे. तर यामध्ये पहिली थीम अशी आहे की आहारातील विविधता व पुरेसे प्रथिने. आता ही थीम राबवण्यासाठी मध्यवर्ती संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही जी मुख्य संकल्पना घेतली आहे, यामध्ये अजून 5 संकल्पना ज्या दिलेल्या आहेत आम्हाला, त्या 5 संकल्पना आम्ही माननीय जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांच्यासोबत बसून सूक्ष्म नियोजन करून दर आठवड्यामध्ये 1 संकल्पना राबवण्याचं डे वाईज प्लॅनिंग केलेलं आहे. त्यानुसार आम्ही काय केलं आहे की जी पहिली संकल्पना आहे आहारातील विविधता व पुरेसे प्रथिने, ही संकल्पना आम्ही 9 ते 14 सप्टेंबर या दरम्यान राबवणार आहोत. यामध्ये साधारणतः आहारातील विविधता, पुरेसे प्रथिने, पोषण महाशुभारंभ, तसेच माझी अंगणवाडी माझी जबाबदारी ही संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचवणे, आहारामध्ये डाळी कडधान्य अंडी सोयाबीन व मांसाहार करत असतील तर त्यांच्यासाठी जे मांस किंवा अंडी आणि मासे असे वापरून पाककृतीचे प्रात्यक्षिक करणार आहोत, तसेच परसबाग व त्याचं व्यवस्थापन देखभाल कशी करायची या किंवा अंगणवाड्यामध्ये सुद्धा काही डेमो परसबाग करत आहोत, तसेच माझे आरोग्यदायी ताट हा उपक्रमसुद्धा आम्ही राबवणार आहोत की ज्यामध्ये ह्या अन्नामध्ये कशी विविधता व पौष्टिक घटक असले पाहिजे याचं प्रात्यक्षिक सर्वांना दाखवता येईल. आता त्यामध्ये जे दुसरी संकल्पना आहे, ताजे व पौष्टिक घटक वापरलेले जेवण जे अंगणवाडी केंद्रामध्ये गरम ताजा आहार म्हणून आम्ही जे लाभार्थ्यांना दे

0: सेवा, त्यामध्ये 15 ते 21 सप्टेंबर दरम्यान आम्ही उपक्रम घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात एक उपक्रम आहे की मेनू बोर्ड तपासणी, म्हणजे जे काही मुलांना आपण देणार आहोत त्याचं एक जे हप्त्याभराचं नियोजन आहे ते आपण डिस्प्ले बोर्डवर लावणार आहोत, नोटीस बोर्डवर लावणार आहोत, ज्यामध्ये पालकांना आधी समजेल की आज मुलांना काय देणार आहेत, त्याचं प्रमाण काय असणार आहे, उद्या काय असणार आहे, परवा काय असणार आहे, म्हणजे पूर्ण आठवड्याचं नियोजन आणि काय विविधता ठेवली आहे हे पालकांना लगेच लक्षात येईल. आणि जे मध्यवर्ती संकल्पना आहे त्यानुसार हे पण आम्ही ठरवलेलं आहे की अंगणवाडी व्यवस्थापन समिती आम्ही स्थापन करून घेतल्या, म्हणजे पोषण माहाच्या पार्श्वभूमीवर 26 जून 2026 रोजीच्या निर्देशानुसार आम्ही AMC-मध्ये आम्ही अंगणवाडी व्यवस्थापन समिती, ज्यामध्ये पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका ह्या तर आहेतच पण लाभार्थ्यांचे पालक आणि स्थानिक पदाधिकारी पण त्यामध्ये आहेत की जे जाऊन तपासतील, पाहतील. आणि अंगणवाडी सेविकेने एक चौ रजिस्टर मेंटेन करायचं आहे या उपक्रमामध्ये, म्हणजे 15 ते 21 सप्टेंबरमध्ये ह्या दुसऱ्या थीमनुसार जेव्हा लाभार्थ्यांचे पालक जातील तर त्यांनी चव पण घ्यायची आणि रजिस्टरमध्ये शेरा पण नोंदवायचा आणि त्यामुळे थोडंसं मॉनिटरिंग पण वाढेल. तर या पद्धतीनं आम्ही आपली अंगणवाडी, आपला अभिमान, स्वच्छता दिवस आणि कुपोषित जर बालकं असतील तर त्या बालकांच्या पालकांना समुपदेशन करणे हे 15 ते 21 मध्ये करणार आहोत. त्यानंतर 22 ते 28 सप्टेंबरचा जो आठवडा आहे यामध्ये समुदाय व जबाबदारी, म्हणजे ही महत्त्वाची जी मध्यवर्ती थीम आहे त्या थीमला लागूनच समजा ही थीम आपण करत आहोत. तर यामध्ये अंगणवाडी व्यवस्थापन समितीच्या बैठका, त्याच्यानंतर मेनू बोर्डनुसार तपासणी आणि अंगणवाडी सेविकांना जे व्हिजिट शेड्यूल केलेलं आहे आपण शेड्यूलर त्यानुसार गृहभेटी करणे आणि ग्रामसभा घेऊन त्यामध्ये पोषणावर चर्चा करणे असे उपक्रम प्लॅन करून दिलेले आहेत. आणि त्यानंतर 29 ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पोषण व प्रारंभिक शिक्षण, थोडक्यात ECCE म्हणजे अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन, यावर आधारित आम्ही खेळणी निर्मिती कार्यशाळा, त्याच्यानंतर आई व मुलांचा संवाद, जसं की मी थोड्या वेळाआधी सांगितलं की बाळाला स्टिम्युलेशनची गरज आहे तर ह्या गोष्टीचं थोडं डेमॉन्स्ट्रेशन पण झालं पाहिजे, तर ते या कालावधीमध्ये करणार आहोत. बालकाचं वजन उंची वाढ मापन जे की दर महिन्याला केलं जातं ते या कालावधीमध्ये आपण करणार. तसंच किशोरी मुलींसाठी HB तपासणीचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे काही प्रश्न असतील त्यांच्यासाठी उपक्रम घेणार आहोत. नवचेतना व आधारशिला ही जी आपली उपक्रम आहे, हा जो उपक्रम आहे आपला, हा उपक्रम सर्व जनतेला आपण या कालावधीमध्ये समजून सांगणार आहोत. आणि RBSK पथकाकडून आरोग्य तपासणी करून घेण्याचं नियोजन या कालावधीमध्ये आहे. त्यानंतर जे आपला पुढचा 5वा सप्ताह आहे, 6 ते 9 ऑक्टोबर, कारण की 9 ऑक्टोबर आपला शेवटचा दिवस आहे पोषण माहाचा, यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जी ही योजना आपण 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व लाभार्थ्याची नोंदणी करणे, मातृत्व आरोग्याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे आणि 9 ऑक्टोबर रोजी महिन्याभराच्या जी प्रगती आहे त्याचा आढावा घेऊन सांगता करणे, असं पोषण माहाचं नियोजन आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि रेडिओ या माध्यमात आला आहात. या माध्यमातून अनेक जे लाभार्थी आहेत किंवा अनेक जे नागरिक आहेत किंवा अनेक गर्भवती माता, स्तनदा माता आहेत किंवा अनेक पालक आहेत, तर त्यांना या माध्यमातून काय आवाहन कराल?
0: सर्वात शेवटी मी आपले श्रोते तसेच सर्व जे पालक आहेत आणि ग्रामस्थ आहे यांना एक कळकळीचं आवाहन करतो की कुपोषण हे केवळ गरिबीमुळे येणारी समस्या नाही आहे, तर ही चुकीच्या सवयी व अपूर्ण माहिती यामुळे निर्माण होणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मातेला गरोदरपणाच्या काळामध्ये आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी व दुधाचा वापर ठेवावा. बाळाला सुरुवातीचे 6 महिने निव्वळ आईचे दूध द्यावे. वरचे मध, पाणी किंवा गुटी वगैरे काहीही देऊ नये. तसेच 6 महिने पूर्ण होताच घरचा ताजा सकस पूरक आहार वेळेवर सुरू करावा व योग्य प्रमाणात करावा. तसेच जे आपली अंगणवाडी आहे, अंगणवाडीला स्वतःची वस्तू माना. तसेच केंद्राला नियमित भेट द्या, मेनू बोर्ड तपासा. आपल्या लेकरांसाठी आमची अंगणवाडी आमची जबाबदारी हा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरावा असे मी सर्व श्रोत्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांपर्यंत, अनेक पालकांपर्यंत पोहोचत आहे. कसं वाटतंय?
0: खरं तर खूप चांगलं वाटतंय. या ठिकाणी तुम्ही या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी संधी दिली आणि खऱ्या अर्थानं जो येणारा पोषण माह आहे हा यशस्वी करण्यासाठी ही एक संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. याबद्दल मी स्नेहालय रेडिओ केंद्र आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: थँक्यू सर. तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक पालकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार. थँक्यू.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, आज आपल्या सोबत होते दीपक मेहत्रे, आपल्या अहिल्यानगर मधील बाल विकास प्रकल्प अधिकारी. आज आपण यांची मुलाखत ऐकली स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रातून नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करते आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रात्रीचे 8:30 झाली आहेत। आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र।
1: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा। आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता। भारताचा परकीय चलन साठा 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्सवर। नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी। आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल। जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले। नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते। ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं। सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं।
2: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ़ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो। और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है।
1: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणं आणि व्यापारासाठी संधी निर्माण करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रती भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं। ब्रिक्स संघटना 3र्या दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 1000 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये घेऊन जायला मदत करणं, तसंच 1000 नव्या भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले। देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, UPI इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला। ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचे लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली। याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजिशकियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं। दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत। ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली। पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे। भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली। 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील। प्राचीन तमिळ कवी तिरुवल्लर यांच्या तिरुक्कल या महाकाव्याची अनुवादित प्रत मोदी यांनी पुतीन यांना भेट म्हणून दिली। इराणचे अध्यक्ष मसूद पेजिशकियान तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशीही प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली। दरम्यान इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अली सिसी, इथियोपियाचे प्रधानमंत्री अबिय अहमद अली, मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, नायजेरियाचे उपाध्यक्ष काशिम शेट्टीमा यांच्यासह इतर नेत्यांचं ब्रिक्स परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन होत आहे. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधांमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. आखाती देशांकडून होणारा तेलाचा पुरवठा 2027 पर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता मावळल्यानं जागतिक पातळीवर या पुरवठ्यात 57 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट होऊन तो 10.7 कोटी बॅरल प्रतिदिन इतका होण्याची शक्यता आहे. आखाती प्रदेशातल्या धोक्यांमुळे 1 कोटी बॅरल प्रतिदिन इतका पुरवठा बंद राहिल्यानं जागतिक तेल उत्पादनात ऑगस्ट महिन्यात

0: 44 अब्ज 90 कोटी अमेरिकी डॉलर्स ची वाढ झाली आणि तो 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्स च्या नव्या उंचीवर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. आधीच्या आठवड्यातही परकीय चलन साठ्यात 11 अब्ज 47 कोटी डॉलरची वाढ होऊन तो 740 अब्ज 80 कोटी डॉलर इतका झाला होता. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज रात्री उशिरा अग्रमानांकित अलेक्झांडर झेरेवचा सामना कॅरेन खचानोशी होणार आहे तर दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टन समोर फ्रान्सिस टियाफोचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात एलेना रिबाकिनानं कोको गॉफवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित अरिना सबालिंकानं जेसिका पेगुलाचा थेट सेट्समध्ये पराभव करून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. अजिंक्यपदासाठी त्यांची लढत उद्या होणार आहे. युरोपियन आयोगानं भारतासमोर मुक्त व्यापार करार करण्याबाबतचा प्रस्ताव आज युरोपियन परिषदेकडे सादर केला. परिषदेनं या कराराला मंजुरी दिली तर हा करार युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार ठरेल. हा व्यापार करार अंमलात आला तर बाजारपेठेतली उपलब्धता वाढेल, आयात शुल्कात कपात होईल, व्यापारातले अनावश्यक अडथळे दूर होतील आणि युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी निश्चित आणि स्पष्ट नियम उपलब्ध होतील असं युरोपियन आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध जागतिक नेत्यांशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: और इसीलिए शायद मिथाली को बीच में ड्रॉप भी किया गया था. फुल टॉस पे लिया, एक कदम नीचे झुकाया, घुटने मोड़े और गेंद को खेल दिया जो उसको आप कह सकते हैं लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से सीमा रेखा से बाहर.
2: नगरकर, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. लोकशाहीचा चौथा स्तंभ ही मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात ते म्हणजे पत्रकार. अशाच दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी आपण सखोल संवाद साधतो आपल्या या मालिकेत. आणि आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ पत्रकार सुहास देशपांडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार सुहास देशपांडे, त्यांनी जवळ तब्बल 35 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. अगदी सकाळचं आष्टीचे बातमीदारापासून त्यांनी, तालुक्याच्या बातमीदारापासून सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबरीने नंतर तरुण भारत, सकाळ, सार्वमत, नवराष्ट्र या दैनिकांमध्ये, तर अन्य काही दैनिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. असा 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, त्या विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: नमस्कार, धन्यवाद.
2: सर, मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कधी वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: माझं बालपण मराठवाड्यातलं एक छोटंसं गाव आहे आष्टे तालुक्यात, धामणगाव म्हणून. तिथं, त्या गावी माझं बालपण गेलेलं आहे. पहिली ते 10वी शिक्षण तिथंच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. जिल्हा 10वी झाल्यानंतर मात्र मग मी संभाजीनगर, आत्ताच त्यावेळेस औरंगाबाद, तिथं 11वी 12वीसाठी SB कॉलेजला 11वी 12वी केलं. आणि आम्ही मराठवाड्यातले असलो, बीड जिल्ह्यातले असलो, तरी आम्हाला नगर जवळ होतं गावापासून. नगर अगदी 40 किलोमीटर होत. मग 2 वर्ष संभाजीनगरला शिक्षण केल्यानंतर नगर जवळ म्हणून मग मी नगरला पेमराज सारडा कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तर मग BCOM मी केलं. FY पासून मग मी सारडा कॉलेजला होतो. मग पुढे BCOM इथं सारडा कॉलेजला झालं माझं. इथे झाल्यानंतर मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. काही दिवस गावी परत गेलो, गावी शेती आहे, काही दिवस शेतीकडे लक्ष दिलं. आणि शेती करत असतानाच आमच्या आष्टीला आष्टी चित्रदर्शन म्हणून एक साप्ताहिक होतं. तिचे संपादक आष्टी कॉलेजला मराठीचे प्राध्यापक होते, आनंद तांबर्डे आहेत म्हणजे तो. आणि अत्यंत मराठीमधला प्रचंड अभ्यास असणारा माणूस, मराठीवर प्रचंड प्रभुत्व, म्हणजे त्यांचं लिखाण वाचत राहावं एवढं त्यांचं प्रभुत्व. आणि मग एक दिवशी ते माझ्या वडिलांचे मित्र होते, ते एक दिवशी धामणगावला आले. आमच्याकडं पोस्ट होतं ग्रामीण भागात, गावातलं पोस्ट आमच्या घरात होतं. त्यावेळेला गावामध्ये एकच फोन होता आणि तो पोस्टाचा होता, पोस्टात. त्याच्यामुळे ते तिथे आल्यानंतर काहीतरी काम होतं म्हणून, आष्टीला फोन करण्यासाठी म्हणून ते तिथे आले. आणि मग वडिलांशी गप्पा मारत बसले. तर मला त्यांनी एकदा दोनदा घरातून येताना जाताना पाहिल्यानंतर त्यांनी विचारलं काय करतो हा, काय नाही. आणि नंतर मग दुसऱ्यांदा मला पाहिल्यावर मला थांबवलं, म्हणले अरे तू काही गावातल्या इकडच्या तिकडच्या बातम्या देत जाशील का तू साप्ताहिकला आपल्या? म्हणलं ठीक आहे, देत जाईल म्हणलं. सर कर म्हणलं सुरू मग तू. मग ते माझी पहिली पत्रकारितेची सुरुवात त्या साप्ताहिकपासून झाली.
2: काय म्हणलं साप्ताहिक?
3: आष्टी चित्रदर्शन, तिथून माझी सुरुवात झाली. आणि मग तिथं काही बातम्या सुरुवातीला गावातल्या दिल्या, त्यात मलाही गोडी लागत गेली. इकडे शेती, दुसरीकडे ह्या बातम्या द्यायच्या, आणि छान छान बातम्या द्यायच्या, म्हणजे असं कोणाच्या विरोधात नाही, काय नाही. आता गाव लेवलला शक्यतो कोणाची दुश्मनी घ्यायची नाही हे ठरवलेलं होतं, त्याच्यामुळं छान छान बातम्या देत राहायचे आपल्या, असं चालू होतं. आणि मग नंतर काही दिवसांनी मला असं समजलं की सकाळात आष्टी तालुक्यामध्ये प्रतिनिधी हवा आहे म्हणून. मग आष्टे बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून जे होते अशोक देशमुख, एक दिवशी त्यांना भेटलो मी. त्यांना भेटल्यानंतर ते म्हणले काही हरकत नाही म्हणे, तू काम करतोस चालेल म्हणे, पण तू गावी राहतोस, इथं तालुक्याचा प्रतिनिधी. म्हणलं मी पाहत जाईल सगळं. ठीक आहे म्हणे, पहा म्हणे. अशा पद्धतीने मग याला सकाळला तालुका प्रतिनिधी म्हणून आष्टीचं काम सुरू केलं. पण त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी. त्यावेळेला बातम्या पाठवायचे म्हणजे
2: किती सालची घटना असेली
3: ही? 93 सालची.
2: अरे बापरे.
3: त्यावेळेला म्हणजे मी सकाळचं काम सुरू केलं 91 हा. तर त्यावेळेला बातम्या पाठवायचं म्हणजे एक कागदावर बातम्या लिहायच्या, त्या पाकिटात बंद करायच्या. मग एखाद्या ST ड्रायव्हर शोधायचा ओळखीचा, त्यांना सांगायचं की पुण्याला जाणारी ST, त्यांच्या हातात पाकिट द्यायचं, त्यांना सांगायचं तिथं शिवाजीनगरला सकाळचं बॉक्स आहे त्याच्यात टाका तुम्ही. किंवा मग पेपर टाकणारे जे सकाळची गाडी होती ती ती जर त्यावेळेत येणार असेल त्यावेळेला आम्ही तिथं कडा आष्टी या दरम्यान जाऊ स्वामी तर मग त्या गाडीची वाट पाहायची मग त्या ड्रायव्हर जोर पाकिट द्यायचं आणि त्यांना सांगायचं की थोडं सकाळमध्ये एवढं नेऊन द्या असं ते हे होतं. पण बातमी त्यावेळेला आज कसं आज बातमी दिली की दुसऱ्या दिवशी आपण पाहतो आली त्यावेळेला आम्ही बातमी दिल्यानंतर आम्ही 4-5 दिवसांनी पाहायचो आपली बातमी आली कारण तिथपर्यंत पोहोचायला ती बातमी उपसंपादकाच्या टेबलला जायला तिथून एडिट व्हायला त्यावेळेला वेळ लागायचे त्याच्यामुळे अशी ती गंमत. त्याच्यामुळे तिथून मग पत्रकारिता आणखी
2: अर्जंट बातमी कशी द्यायची अर्जंट बातमी
3: मग घरी फोन होता मग ते सगळ्यात जवळचं म्हणून मग नगरला फोन करायचे. नगरला इथं मिरीकर सर असायचे त्यांना मी फोन करायचो कधी कधी इथं फोन ते उचलायचे म्हणजे त्यांना करायचं म्हणजे ते उचलायचे किंवा मग चांदेकर
2: लँडलाईनलाच
3: लँडलाईनला
2: बरोबर
3: किंवा मग चांदेकर
2: लँडलाईनच होते.
3: हा लँडलाईनच होते त्यावेळेला काही कुठं मोबाईल वगैरे हा काही विषय नव्हता. इथे चांदेकर सर किंवा मेरीकर सर म्हणजे मी 2-3 वेळेस अशी अर्जंट बातमी दिली दोन्ही तीन वेळेस मला एकदा मेरीकर सर आणि दोनदा चांदेकर सर भेटले तर त्यांच्याकडे बातमी द्यायची दुसऱ्या दिवशी यायची ती पेपरला बातमी म्हणजे असं याला विहिरीमध्ये जे ब्लास्टिंग घेतात त्याच्यामध्ये 8 लोक ठार झाले होते शिराळला 8 लोक ठार झाले होते त्याची बातमी मी दिली होती. त्याच्यानंतर एक
2: फोनवर दिली होती
3: आणि त्याच्यानंतर एक कडा आणि जामखेड याच्यामध्ये एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता त्यात 4 जण गेलेले होते.
2: अरे बापरे
3: ती एक बातमी अशी दिलेली होती फोनवर. अशा हे महत्वाच्या एवढ्या बातम्या फक्त फोनवर द्यायचे बाकी सगळं
2: पॉइंट द्यायचे आणि मग ते लिहिणार का
3: तिकडे ते विचारणार तेवढं आपण सांगायचं असं असं घडलंय असं असं आहे कोणी ऍक्सिडेंटची बातमी असेल तर गाडी नंबर वगैरे आता ती विहिरीतली बातमी होती 8 जण गेले ते त्यांची नावं कुठे राहणारे काय हे सगळं दिलं ते म्हणले ठीक आहे आम्ही करून घेतो म्हणे ती करून घेतली व्यवस्थित आली दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने ते चाललेलं होतं.
2: बरोबर किती वर्ष तालुका बातमीदार म्हणून
3: मी 4 वर्ष काम केलं तिथं 91-92-93 पर्यंत 93 सप्टेंबर पर्यंत मी तिथं काम केलं. 93 सप्टेंबरला मात्र मग मी नगरमध्ये तरुण भारत सुरू झाला
2: नगर तरुण भारत
3: तरुण भारत सुरू झाल्यानंतर मग औरंगाबादची ओळख माझी होतीच काही लोकांची मग त्यांनी आम्हाला विचारलं की बाबा तू पूर्ण वेळ करणार असेल तर जा तिथं जाऊन भेट म्हणे. मी औरंगाबादला भेटायला गेलो त्यावेळेला मनोहर कुलकर्णी म्हणून तिथं संपादक होते
2: तरुण भारतचे
3: त्यांनी माझी ती सकाळची सगळी कात्रणं वगैरे पाहिली. कात्रणं पाहिल्यानंतर ते म्हणले आष्टी सारख्या ठिकाणी सकाळी भरपूर कव्हरेज दिलंय म्हणे ठीक आहे म्हणे तुमचे बातम्या चांगल्या आहेत वगैरे तुम्ही पण आता याला औरंगाबादला कुठे जागा नाहीये तुम्ही नगरला जागा आहे तिथे जाऊन भेटा म्हणे. आणि मी जो अर्ज दिला होता त्या अर्जाच्या पाठीमागेच त्यांनी फक्त लिहून दिलं की मी यांच्याशी बोललेलो आहे मला चांगले वाटलेत तुम्ही पाहून घ्या एवढे फक्त त्यांनी 4 ओळीचं पत्र दिलं मला आणि इथं नगरला दिलीप धारूरकर त्यावेळेला संपादक त्यांना भेटायला सांगितलं मला. मग मी गावी गेलो आणि मग 2 दिवसांनी इथे त्यांना भेटायला आलो त्यांना दाखवलं म्हणजे त्यावेळेला गणपतीचेच दिवस चालू होते. मला लगेच ते म्हणले आता आले चाहत तर लगेच जॉईन होऊन जा म्हणलं नाही माझे गणपती वगैरे होऊ द्या म्हणलं मी गणपती झालं की येतो. मग गणपती गणेश उत्सव वगैरे झाल्यानंतर मग मी इथे जॉईन झालो 1993 सप्टेंबरला.
2: अरे बापरे तरुण भारतचा
3: पत्रकार म्हणून पहिला पेपर मग तरुण भारत
2: बरं
3: श्रमिक पत्रकार
2: आणि तिथं
3: उपसंपादक म्हणून तिथे जॉईन झालो.
2: अरे बापरे बरं बरं मग किती वर्ष इथं तरुण भारतला
3: तरुण भारतला मी 7 वर्ष होतो.
2: बरं बरं मग काय विशेष बातम्या काही दिल्या काही कुठल्या
3: तरुण भारतला मी सुरुवातीला इथं टेबल पाहत होतो ग्रामीण भागातून आलेल्या बातम्या वगैरे आणि नंतर मग विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं विधान 1995 तर विधानसभेचं इलेक्शन सुरू झाल्यानंतर मग मला त्यांनी इलेक्शन कव्हर करायला सांगितलं होतं पूर्ण जिल्ह्यातल्या सभा वगैरे सगळं मी स्वतः जाऊन कव्हर करत होतो.
2: अरे
3: त्याच्या बातम्या दिल्या
2: कुठल्या विशेष सभा आठवत आहेत का
3: हो बाळासाहेब ठाकरेची वाड्या पार्क मध्ये झालेली सभा
2: ती कव्हर केली
3: गोपीनाथ मुंडेंची गांधी मैदानात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन प्रमोद महाजनांची नंतर याला भाऊसाहेब फिरोदाच्या मैदानावर झालेली सभा ती पण आठवती.
2: अरे बापरे
3: आणि प्रमोद महाजनांच्या मी कोपरगावची सभा हे केलेली होती
2: कव्हर
3: नेवासामध्ये झाली होती सभा ती पण कव्हर केली.
2: म्हणजे बाहेर पण जायला मिळायचं
3: बाहेर पण जावं लागायचं. बाळासाहेब ठाकरेंची सोनईमध्ये सभा झाली होती ती पण मी कव्हर केलेली होती.
2: अरे बापरे
3: त्यानंतर यांचे गोपीनाथ मुंडेंच्या मात्र सगळीकडच्या म्हणजे पाथर्डी शेवगाव जामखेड ह्या सगळ्या सभा मी कव्हर केलेल्या
2: त्यावेळेला.
3: त्यावेळेला दिलीप गांधी त्यांच्याबरोबर असायचे आणि मग भाजपच्या गाडीत आम्ही बसायचो मग त्या सभा कव्हर करत करत 5 वाजले की मग नगरच्या दिशेने निघायचं आणि मग इथे येऊन बातम्या द्यायच्या
2: सगळ्या डायरेक्ट बातम्या द्यायच्या लिहून
3: असं त्यावेळेस शेड्यूल होतं सभा
2: इलेक्शनचं मेन तुम्ही हे केलं
3: हो मी
2: कव्हर केलं केलं,
3: पूर्ण कव्हर केलं होतं इलेक्शन. आणि त्यानंतर मग श्रीरामपूरला तिथले जे प्रमुख होते श्रीरामपूरचे लव शिंदे, त्यांना काही कामानिमित्त 6 महिन्याच्या रजेवर जायचं होतं. मला विचारलं तुम्ही श्रीरामपूर कव्हर करताल का, श्रीरामपूरला जाताल का. त्यावेळेला नगरला मी एकटाच राहत होतो, म्हणजे लग्न झालेलं होतं पण मी राहायला एकटाच होतो. गाव मिसेस आणि मुलगा गावीच होते, मिसेस गावीच होती. तर मी इथं एकटाच राहायचं, तिथं एकटाच राहायचं. म्हणलं काही हरकत नाही, म्हणलं जाईल. म्हणलं मी
2: श्रीरामपूर कार्यालय होतं ना.
3: हा, श्रीरामपूर कार्यालय होतं. उत्तर जिल्हा जो आहे तो त्याचं कामकाज श्रीरामपूर कार्यालयातून
2: चालायचं.
3: मग श्रीरामपूर कार्यालयाचा प्रमुख म्हणून माझी इथून बदली केली श्रीरामपूरला. मग श्रीरामपूरला मी संगमनेर अकोले इकडचे दौरे माझे खूप वाढले. मग तिकडे तिकडचे वेगवेगळे माहिती गोळा करत राहिलो मी. अकोल्यातलं नाविन्य पण मला जे आहे, म्हणजे आदिवासी भाग आणि निसर्ग संपन्न तालुका, हे मला तरुण भारतला असताना चांगला अभ्यासता आला. तिथे त्यावेळेला चांगला मला त्यातली माहिती मिळू शकली. तिथे कोपरगाव मध्ये त्यावेळेला सूर्यभानजी वाढणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्याकडे सतत जाण्याची संधी मिळाली मला. त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. शंकरराव कोलींशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडनं सहकाराबद्दलचं बरंच ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं. त्यांच्याकडनं माहिती खूप मिळाली. आपल्याकडचं नगर मधलं वैशिष्ट्य होतं की शंकरराव काळे, शंकरराव कोले ही मंडळी, सूर्यभानजी वाढणे प्रचंड अभ्यासू मंडळी, बाळासाहेब विखे, त्यांच्याबरोबर आपण काही एक तास झाले, अर्धा तास जरी बसला ना तरी खूप काही शिकायला मिळायचं. खूप काही माहिती त्यांच्याकडनं मिळत असायची. ती आपल्याला भले बातमीसाठी वापरू न वापरू, पण ते ज्ञानासाठी आपल्या फार महत्वाची होती ती माहिती. त्याच्यामुळे ही लोक नगर जिल्ह्याचे खरं सोनं होतं. आणि त्यांच्याकडनं अनेक पत्रकारांना माहिती मिळत होती. त्यांच्याकडनं
2: शिकता आलं,
3: शिकता खूप खूप शिकता आलं त्यांच्याकडनं.
2: मग श्रीरामपूरला किती वर्ष होतात?
3: श्रीरामपूरला 3 वर्ष होतो मी.
2: बरं, मग तिथं चांगला तुम्हाला उत्तर साखरेचा वगैरे पण नॉलेज झालं?
3: हो, चांगलं. आणि श्रीरामपूर बाजारपेठ साखरेची होती.
2: हो,
3: त्याच्यामुळे तिथले लिलाव, तिथला चढ उतार साखरेचा वगैरे याच्या बातम्या करायला मिळाले मला. आणि तिथं म्हणजे सहकारी चांगले मिळाले, म्हणजे अशोक तुपे, भागावर खडे असे सहकारी पत्रकार जे तिथे होते त्यावेळेला, ते प्रचंड अभ्यास होते. त्यांच्याकडे भरपूर ज्ञान होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं भरपूर काही माहिती मिळत होती मला. आणि मग शिकत गेलो, त्यात लिहित गेलो आणि लिहायची संधी मिळत गेली तरुण भारतमध्ये भरपूर काही. त्याच्यामुळे कोणी मला म्हणजे एवढं का लिहितो आणि एवढं का देतो असं कधी मला तरुण भारतमध्ये कधी विचार. त्याच्यामुळे जे जे मिळेल, जे जे ज्ञान मिळेल ते लिहित गेलो मी तिथे. आणि त्यातून मग पत्रकारितेत आणखी सुधारणा होत गेली माझ्या, नाविन्य काय काय करता येईल याचे आयडियाज तिथे हे झाल्या.
2: म्हणजे मेन शिक्षण कोपरगाव वगैरे त्या भागात मिळालं,
3: त्या भागात जास्त मिळालं.
2: श्रीरामपूर कोपरगाव
3: त्या भागात जास्त मिळालं. आणि त्यात सांगितलं तसं, म्हणजे तिथलं एक तर तो एरिया, एक तर बागायती एरिया बऱ्यापैकी आहे. म्हणजे पाणी प्रश्न नगरचा जो आहे की जो मराठवाडा, नाशिक आणि नगर जिल्हा असा जो वाद आहे तो त्यावेळेसपासून चालू आणि त्यावेळेसपासून तो शिकायला म्हणजे अभ्यासायला मिळाला नेमकं काय प्रश्न आहे तो. म्हणजे भंडारदऱ्याचं पाणी नेवाशाच्या टेलपर्यंत का जात नाही हे सुद्धा तिथंच गेल्यानंतर कळलं. आपण फक्त इथं नगरला बसून आलेल्या बातम्या देत होतो, परंतु खरी कारण तिथे गेल्यानंतर कळले की
2: प्रत्यक्ष पाहता आलं आणि हे करता.
3: हो, ते फार पाहता आलं. आणि त्यावेळेला एक क्षत्रिय होतं, म्हणजे भाजप शिवसेना फार काही असं आपल्या जिल्ह्यात हे नव्हतं. काँग्रेस हा एकमेव पक्ष की ज्यांची सत्ता भरपूर होती सगळीकडं, म्हणजे आमदार, खासदार, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, इकडे सगळीकडे तेच होते.
2: काँग्रेस
3: हे सगळे एकत्र असतानाही एकाच पक्षातले एकाच मांडवघालचे नेते ज्यावेळेला पाण्याचा प्रश्न येईल त्यावेळेला एकमेकांच्या विरोधात कसे दंड थुपटून उभे राहत होते हे आम्ही मला उत्तरेत पाहायला मिळालं. म्हणजे अगदी मधुकर पिचड असो, बाळासाहेब विखे असो, थोरात असू किंवा इकडे खाली मुरकुटे असू, हे सगळेजण अगदी एकमेकांना भायासारून उभं राहायचे की नाही आमचं पाणी आहे. म्हणजे पाणी पाण्यासाठी पहिल्यापासूनच हे लोक संघर्ष करणारे लोक आहेत आणि त्यामुळेच तो भाग सुपीक झालेला
2: आहे.
3: म्हणजे प्रत्येक जणांनी संघर्ष करून पाणी आणलं आपल्यापर्यंत. शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा झाला आणि
2: त्याच्या राजकारण न ठेवता त्यांनी बाकीचं सगळं हे केलं.
3: अगदी अगदी, म्हणजे आपला भाग त्यांनी
2: सदन झाला पाहिजे,
3: सदन झालं पाहिजे याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. पक्षाचा विषय येईल त्यावेळेला ते एका मांडवगाली एका पक्षाचे असतील, परंतु ज्यावेळेला पाण्याचा विषय येईल त्यावेळेला ते कोणाचेच कोणी नसायचे.
2: कारखान्याचं तसंच, साखर कारखान्याचं,
3: साखर कारखान्याचंही तसंच त्यांचं.
2: म्हणजे त्यांचे स्वतःचे एक हे होतं सगळ्यांचं, आपलं तालुका न्याय साखर कारखाने त्यांनी.
3: आणि आपला कारखाना तिथं आपल्याकडेच राहील याची काळजी जेवढी घेतली तेवढी तेवढीच त्यांनी इथं दुसरा विरोधक कोणी निर्माण होणार नाही याची पण काळजी घेतली.
4: अरे बरोबर.
3: तुम्ही कोपरगाव मधलंच उदाहरण घ्यायला गेलं तर काळे आणि कोले यांचा संघर्ष होता का, तर प्रचंड संघर्ष होता, परंतु तो संघर्ष ते मर्यादेपर्यंत ठेवायचा. आपल्या दोघात तिसरा कोणी उदयाला यायला लागला म्हणलं की ते दोघे एकत्र व्हायचे, तिसरा उदयाला येऊ नये, तिसरा माणूस कधी तिथं विरोधक तयार होणार नाही याची काळजी.
4: आजतागत चालूच आहे ते,
3: आजही तसंच चालू आहे.
4: किती वर्ष
3: किती म्हणजे पक्ष आता तर काय त्यांनी पक्ष एकमेकांचे वेगवेगळे, त्यांचे पहिले पक्ष तर केव्हाच संपलेले, आता कुणी शिवसेनेत आहे कुणी याच्यात गेलं भाजपमध्ये, त्यानंतर कुणी राष्ट्रवादीत गेलं, आता परत महायुतीमध्ये आलं. संघर्ष तो, पण त्यांचे प्रश्न मात्र तेच आहेत. तालुक्याच्या बाहेर ते कधी गेलेले नाही.
4: बर, त्याच्यानंतर पुढे मग
3: तिथं तरुण भारतचं हे झाल्यानंतर मग काही दिवसांनी तरुण भारतला बंद करावा लागला त्यांना. त्यांनी तो निर्णय घेतला. 7 वर्ष मी कंटिन्यू होतो तिथं जॉईन झाल्यापासून. मग बंद झाल्यानंतर आता पुढे काय करायचं?
4: नंतर नगरला आले होते ना तुम्ही?
3: हो, नंतर श्रीरामपूरहून परत नगरला बदली झाली. काय झालं, मुलगा मोठा झाला आणि मग मी पुढचा शिक्षणाचा विचार केला, बालवाडी वगैरे त्याचं पहिल्यापासूनच नगर असू द्याव अशा हिशोबाने. मग मी तरुण भारतला विनंती केली की मला परत नगर द्या आता, कारण तुम्ही मला इथे 6 महिन्यासाठी आणलं होतं, 3.5 वर्ष झाले मी इथेच म्हणलं, आता मला पाठवा म्हणलं परत. मग त्यांनी ती विनंती मान्य केली, माझी परत नगरला बदली केली. नगरला बदली केल्यानंतर मी पुन्हा नगरला आलो, मुलगा बालवाडीत वगैरे करत, बालवाडीत त्याचा प्रवेश झाला आणि नगरला आल्यानंतर 1-6-8 महिन्यांनी तरुण भारत बंद करायचा निर्णय झाला.
4: अरे बापरे.
3: तो बंद करायचा निर्णय झाल्यानंतर पुढे काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मला त्यांनी नगरचा बंद करायचा निर्णय झाल्यानंतर सुरुवातीला मला विचारलं होतं त्यांनी की तुम्ही संभाजीनगरला जॉईन होता का, तिथं आहे आपलं, पण मला मुलगा इथे ऍडमिशन नुकतंच घेतलेलं होतं आणि आता म्हणलं चला आता पुढे इथंच काहीतरी करायचं पुढे चालू असं म्हणून मी संभाजीनगर नाही म्हटलं. मग त्याच्यानंतर मला लोकसत्ताची हे आली, लोकसत्तामधून बोलावण आलं की तुम्ही येणार का आमच्याकडे वगैरे. त्यावेळेला महादेव
4: त्यांची आवृत्ती होती,
3: लोकसत्ता आवृत्ती होती. महादेव कुलकर्णी सर होते इथं आणि महेंद्र कुलकर्णी पण होते. महेंद्रची माझी पहिल्यापासूनची मैत्री, त्याच्यामुळे महेंद्रने मला विचारलं तू जॉईन हो आमच्याकडे आणि मग तसाही मी रिकामाच होतो. मग लोकसत्ताला जॉईन झालो.
4: अरे वा.
3: मग लोकसत्ताला गेल्यानंतर तिथं सतीश कुलकर्णी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने क्रीडा बीट कसं हे करायचं, क्रीडा त्यांनी मला सांगितलं तू क्रीडा पहा म्हणून. मग महिने तिथे क्रीडा बीट पाहिलं मी, खेळातले वेगवेगळे ते बीट पाहतानाच नगर जिल्ह्यातलं जिल्हा क्रिकेट असोसिएशन मधलं राजकारणही समजलं आणि क्रिकेट साठी ज्यावेळेला तुम्ही मुलं निवडता त्यावेळेला काय काय केलं जातं हे पण समोर आलं. त्यावेळेला त्याच्या बातम्या आल्या, ते भरपूर छापल्यानंतर म्हणजे व्हॉलीबॉल असो आणखी कुठल्या कुठल्या गोष्टीतलं, ते खो खो मधले निर्मल सरांशी बोलून, निर्मल थोरात म्हणून त्यातले तज्ज्ञ होते मोठे, त्यांना छत्रपती पुरस्कार मिळालेला आहे छत्रपती, तर त्यांच्याशी बोलून त्यातल्या काही बातम्या असं हे करत असताना नंतर मग माझ्याकडं त्यावेळेला नगरपालिका बीट होतं, नगरपालिका त्यावेळेला होती,
4: महापालिका अस्तित्वात यायची होती,
3: यायची होती. ते एक योगायोग म्हणा. मग सकाळी मला ऑफिसमध्ये सांगितलं की आजपासून तुम्ही नगरपालिका पाहायचं, मीटिंग वगैरे झाली. म्हणलं ठीक आहे. पहिल्यांदाच मी नगरपालिकेमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं, मी त्यापूर्वी कधीही नगरपालिकेत गेलो नव्हतो.
4: अरे बापरे.
3: मग मी गेल्यानंतर आधी ओळख कोणाशी करायची काय असं इकडे तिकडे फिरत असतानाच कसं काय काय की मला एक कुणकुण लागली की महापालिका स्थापन करण्याची हालचाली चालू, कुठल्याही क्षणी हा देश होऊ शकतो. आता त्यावेळेला मी त्यातले जे तज्ञ होते त्यांच्याकडे याच्याकडे जा त्याच्याकडे जा असं करत मी सुनील रामदासी म्हणून जे होते त्यांना विचारलं, ते म्हणले माझ्यापर्यंत बातमी आली की ऑर्डर निघाली म्हणून. मग आता इथं आली की नाही ऑर्डर मला नाही माहिती, पण माझ्याकडे माहिती किंवा ऑर्डर निघालेली. सगळं झाल्यानंतर मी ऑफिसला जाऊन सांगितलं की मी आजच नगरपालिका पाहायला घेतली म्हणलं आणि उद्यापासून महापालिका पाहणार. ते म्हणले कसं काय म्हणजे असं असं होतंय. तर त्यावेळेला काही हातात काहीच नव्हते ऑर्डर वगैरे. मी म्हणलं मी तुम्हाला सांगून जातो बघा असंच काहीतरी होणार आहे म्हणलं, रात्री उशीर बातमी येईल म्हणलं. काही लोक मला हसले, ते म्हणले अरे तू आजच गेला पालिकेत फार मोठे हे इतके लवकर होणार नाही म्हणे. मग त्यावेळेला इथं जिल्हाधिकारी होते ते राज हा देवरा राजगोपाल देवरा, त्यांनी रात्री 10 वाजता इथं चार्ज घेतला.
4: बरोबर.
3: 10 वाजता त्यांनी पालिकेत आले आणि चार्ज घेतला आणि त्यावेळेला त्यांनी डिक्लेअर केलं की महापालिका स्थापन झाली. त्यावेळेला लँडलाईन माझ्या घरी होता, तरुण भारतने घेऊन दिलेली लँडलाईन तसंच माझ्या घरी होता. लोकसत्तातून मला त्या दिवशी रात्री मला महेंद्रचा फोन आला, सुहास तुझी पहिलीच बातमी परफेक्ट निघाली म्हणे महापालिका स्थापन झाली.
4: म्हणलं
3: काय सांगताय? ते म्हणले हो म्हणले देवरांनी चार्ज घेतला प्रशासन समर्थक म्हणून. तेव्हापासून मी महापालिका पाहत होतो. महापालिका मी अनेक वर्ष पाहिलं, म्हणजे लोकसत्तात असताना पाहिलं. त्यानंतर मी सकाळला आलो. सकाळला असतानाही काही दिवस बरेच वर्ष सकाळ असताना महापालिका बीट पाहिलं मी. आणि महापालिका पाहताना शहरी प्रश्न, नागरी प्रश्न जे आहेत त्याचा अभ्यास करायला मिळाला. आणि शहरातलं जे अर्थकारण आहे, म्हणजे नगरपालिका शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचं अर्थकारण कसं चालतं, नेमके पगाराची सिस्टीम काय आहे, हे सगळं त्यात शिकायला मिळालं, अभ्यास करायला मिळालं. आणि त्याच्यावर खूप विपुल लिखाण केलं मी. समस्यांवरही खूप लिखाण केलं मी, शहरातल्या समस्या वगैरे. आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की 99 हद्दवाढ झालेली होती नगर शहराची.
4: बरोबर.
3: परंतु महापालिका स्थापन झाल्यानंतर जो नवीन भाग महापालिकेमध्ये अक्वायर झाला, जो काय आला नवीन भाग, तिथं सुविधा काहीच नव्हत्या. ते ग्रामपंचायत म्हणून डायरेक्ट महापालिकेत आले ते. आणि ग्रामपंचायत सारखीच तिथं अवस्था होती. त्याच्यावर त्या भागातले पाणी, त्या भागातले रस्ते, त्या भागातली स्वच्छता, ड्रेनेज, ह्या सगळ्या याच्यावर खूप काही लिहायला मिळालं. त्यावर खूप लिहिलं मी त्यावेळेला.
4: हद्दवाढीचे ते
3: हद्दवाढीचे विषय तर खूप घेतले मी. हद्दवाढीमध्ये नागरिकांचा एकीकडे असणारा विरोध, दुसरीकडे ग्रामपंचायतमध्ये असताना त्यांच्या घराला येणारा टॅक्स, आणि नगरपालिका आणि महापालिका हद्दीत आल्यानंतर घराला येणारा
4: वाढलेला टॅक्स,
3: यात प्रचंड तफावत होती. आणि तो त्यांना भरतच नव्हती लोक, पैसे आम्ही भरणारच नाही असं सांगायचे डायरेक्ट. तो जो मुद्दा होता त्याच्यामुळे महापालिकेची ढासळलेली आर्थिक स्थिती, म्हणजे वसुली होत नसल्यामुळे ती आजही परिस्थिती तशीच आहे.
4: गुंठेवारी योजना आणली,
3: गुंठेवारी योजना, हे सगळे मुद्दे त्यावेळेला खूप अभ्यासायला मिळाले, त्याच्यावर खूप लिखाण करायला मिळालं त्यावेळेला.
4: बरोबर. मग लोकसत्तात किती वर्ष होतात तुम्ही?
3: लोकसत्तामध्ये मी 3.5 वर्ष होतो.
4: तिथं अजून कुठले विषय वेगळे हाताळले?
3: लोकसत्तामध्ये मी क्रीडाचे विषय हाताळले. महापालिकेचे सुरुवातीला विषय घेतले होते ते लिहिले. आणि लोकसत्तामध्ये समस्यांवर मला लिहायला सांगितलं होतं, शहरातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर. तर त्याच्यावर मी शहरातल्या समस्या, त्यांच्याकडे एक पद्धत होती ती की ते वर्ष दोन वर्षानंतर समस्याचा आढावा घेत होते. ते त्या त्या भागात जाऊन तिथल्या काय लोकांशी बोलून त्यांचा सहभाग त्या बातमीत वाढवून असं करून त्या समस्येवर लिखाण करायचं. तर ते लिखाण मी लोकसत्तात असताना भरपूर केलं मी ते. आणि त्यासाठी महादेव कुलकर्णी, महेंद्र कुलकर्णी यांचंही मार्गदर्शन त्यावेळेला खूप चांगलं मिळालं मला.
4: नंतर मग सकाळला आलात ना?
3: सकाळला आलो. सकाळला आल्यानंतर महापालिकेबरोबरच राजकीय विषय सुद्धा मला करण्याची संधी मिळाली. जिल्ह्याचं राजकारण त्याच्यावर लिखाण, म्हणजे त्यातल्या त्यात राजकीय बीट जे आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी
4: याचे बीट,
3: हे बीट, हे दोन्ही बीट मला पाहायला सांगितले होते. आणि त्यावेळेला हे दोनच जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी होते, बाकी काँग्रेस एक दोनच राहिलेले होते आमदार, पण सगळीकडे राष्ट्रवादी आणि भाजप युती, म्हणजे शिवसेना, असेच हे होते. कोपरगावला शिवसेनेचे होते, इकडे नगरला शिवसेनेचे होते त्यावेळेला, आणि भाजपचे 4-5 असे 5-6 आमदार युतीचे होते आणि 4-5 आमदार राष्ट्रवादीचे होते. त्याच्यावर लिखाण करायला भरपूर मिळेल. त्यांच्या पक्ष, त्यांच्याशी संपर्क वाढलाय माझा. विविध त्यांचे सभा संमेलन याबरोबरच पक्षातील कुरघोड्या त्याच्यावर भरपूर काही लिखाण करायला मिळालं. आणि मग सकाळमध्ये महापालिका भेट पाहत असतानाच काही दिवसांनी मला मग महावितरण पाहायला सांगितलं. महावितरण हे तसं पत्रकारितेतल्या विषयांमध्ये 11-12 नंबरचं भेट फार आहे. त्यावेळेस योगायोग असा की 2008-09 ची काळ असा होतो, त्यावेळेला राज्यामध्ये विजेची प्रचंड
4: भारनियमनाची
3: फार मोठ्या प्रमाणात भारनियम होतो आणि त्याचा प्रचंड संताप होता. म्हणजे शहरी भागात, ग्रामीण भागात आणि शेतीची वीज अशा तिन्ही पातळीवर प्रचंड संताप व्यक्त होत होता. आणि मग मी ज्यावेळेला पाहायला गेलो त्यावेळेला मोर्चे, आंदोलन, एकीकडे शेतकऱ्यांचे नेते आंदोलन करायला यायचे आणि दुसरीकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न ते पण आंदोलन करायचे, असे ते एकत्रित संघर्ष मला तिथं पाहायला मिळाला तो. आणि मग त्याच्यावर लिखाण करायला मिळाला. त्यावेळेला तर महावितरणच्या बातम्या कधी नव्हत, ते पाणी एकला लागत होते सकाळी.
4: एवढं नवीन बीट तयार झालं,
3: नवीन बीट तयार झालं होतं. आणि ती वस्तूच ती होती ज्यावेळेला सकाळने मला तिथं नेमलं, त्यानंतर मग इतर दैनिकांनी आपले प्रतिनिधी तुम्ही स्वतः तिथं जात जा म्हणून एवढ्या बातम्या तिथं त्यावेळेला. आणि भारनियम त्यावेळेला ऊर्जा मंत्री होते आपल्याकडे, पालकमंत्री तेच होते दिलीप वळसे पाटील, त्यांच्याशी या निमित्तानं बोलायला मिळालं. मूळ प्रश्न काय आहे, कशामुळे वीज उत्पादन कमी आहे हे त्यांच्याकडून त्यावेळेला कळालं. त्यातले आर्थिक विषय पण कळाले खूप. त्यांच्याशी गप्पा मारल्या, भरपूर शिकायला मिळालं. त्याच्यामुळे बातम्या येत गेल्या, आणि बातम्या येत गेल्यामुळे आपल्याला त्याच्यावर लिखाण करायला मिळालं. त्याच्यानंतर मग त्याच्या मी FDA की जे आज गाजतय तुकाराम मुंडे त्यावेळेला मी FDA पाहिलं होतं. FDAच आपली इथे ऑफिस जे आहे डॉन बॉस्को शाळेच्या तिथं ऑफिस होतं, तिथे जाऊन बसायचो मी. काय चाललंय काय नाही सुरुवातीला काहीच कळत नव्हतं तिथं काय चाललंय ते. पण नंतर मग मी तुमचं ऍक्च्युअल काम काय काय नाही असं म्हणजे आज जे मुंडे साहेब धाड मारतायत तर त्यावेळेला आपण तो विषय सकाळला केलेला होता की कशा पद्धतीनं भेसळ चालून कसं दुर्लक्ष होत आहे हे त्यावेळेला विषय केलेले होते. आणि मग ते विषय त्याच्यावर सकाळच्या प्रमुखांनी मग जिल्ह्यातून ते विषय मागवायला सांगितले होते. मग ते जिल्ह्यातून विषय आले होते, कोपरगावातून आले होते, काही अकोल्यातून आले होते, नेवासेतून आले होते, असे ते एकत्रित विषय आलेले होते तिथं बराच. आणि मग जिल्हा परिषद माझ्याकडे भेट आली ग्रामीण जिल्हा परिषद मध्ये ग्रामीण प्रश्न
4: दोन्ही पीठ होते तुमच्या महापालिका आणि
3: महापालिका जिल्हा परिषद. मी पाच वर्ष जवळपास दोन्ही पाहिले
4: म्हणजे दोन्ही
3: एकाच वेळेस पाहिले दोन्ही
4: म्हणजे दोन्ही याचं काम करणं तसं कठीण आहे
3: फार कठीण. म्हणजे अगदी आमच्या एका बैठकीमध्ये संपादकाने सांगितलं होतं आमच्या इथल्या प्रमुखाला की बाबा ते त्याच्या दोन्ही पैकी एक काढून घेणार असते ते पळून जातील म्हणे फार अवघड असतं म्हणे सांभाळायचं.
4: बरोबर
3: तरी मी ते पाच वर्ष सांभाळलं मी. आणि जिल्हा परिषदेमध्ये कसं जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागातून येणारे प्रतिनिधी आणि ग्रामीण भागातले प्रश्न हे फार तीव्रतेनं तिथं मांडले जायचे आणि ते तीव्रतेनं माझ्या समोर आले ते. म्हणजे गावागावात काय प्रश्न आहेत आपण शहरी भागात राहतो तिथून फक्त जेवढी माहिती मिळेल गावातली तेवढीच लिहितो परंतु ऍक्च्युअल गावात ग्रामपंचायत मध्ये काम करताना काय अडचणी येत आहेत तिथले बजेट तिथले एकूण विकास काम. म्हणजे एखाद्या गावामध्ये रस्ता जर करायचा असेल तर ते रस्त्याचं इस्टिमेट करायला पंचायत समितीचा इंजिनियर लागतो आणि पंचायत समितीमध्ये दोन किंवा तीन इंजिनियर आणि त्यांना अख्खा तालुका असतो. त्याचा नंबर आपल्या गावापर्यंत यायला कधी मिळणार ते कधी इस्टिमेट करणार म्हणजे हे जे आहे टेक्निकल प्रश्न जे होते ग्रामपंचायतीचे म्हणजे टेक्निकल स्टाफ जास्तीत जास्त ग्रामपंचायतीला कसा मिळेल किंवा टेक्निकल माहिती देण्यासाठी तो स्टाफ कुठं का असणार तो भले जिल्ह्यात बसू कुठे बसू परंतु त्या गावचा प्रश्न लगेच कसा सोडवला जाईल ह्यासाठी त्याच्यावर लिखाण मी खूप केलं होतं. कारण तुम्ही 5 लाखाचा रस्ता जर तिथं मंजूर झाला त्याचा इस्टिमेट होईपर्यंत तो 7 लाखाचा व्हायचा इतकं त्याला वेळ लागायचा इस्टिमेट व्हायला. त्यानंतर मग त्याची निविदा नंतर मग ठेकेदार ठरवणं हे तर पुढची प्रोसिजर आणखी आमची. त्याच्यावर ते प्रश्न ग्रामपंचायत तिथे लक्षात आले. ग्रामीण अर्थकारण जे काय आहे जिल्हा परिषदेचं सेस फंड आणि ग्रामपंचायतीला मिळणारा पैसा तर ते तिथं समजून घ्यायला हे मिळालं. म्हणजे आज ग्रामपंचायत जिल्हा परिषदेपेक्षाही सक्षम का केंद्र सरकारकडनं डायरेक्ट निधी त्यांना जातो. पूर्वी कसं व्हायचं पूर्वी जिल्हा परिषदेकडे यायचा आणि जिल्हा परिषदेकडून तोंड पाहून जायचे या नेत्याचा आहे ना मग तो आपला नेता आहे चला त्याच्या ग्रामपंचायत देऊन टाकू असं. आता तसं नाही राहिलं. आता डायरेक्ट लोकसंख्या न्याय निधीचं प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणात निधी जातोय आज. त्याच्यामुळे गावचे बरेचसे प्रश्न आता मार्गी लागायला सोपे झालेले.
4: गाव सुधारायला लागले
3: म्हणजे आज ग्रामीण भागात तुम्हाला काँक्रीटचे रस्ते दिसत आहेत अनेक ठिकाणी. त्याला कारणच आहे की डायरेक्ट निधी तिथे जातोय तिथला निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना तिथल्या सरपंचाला तिथल्या बॉडीला मिळाला. तिथला निर्णय पंचायत समितीचे सभापती घेत नाही किंवा जिल्हा परिषद बसलेला कोणतरी नेता घेत नाही. आता डायरेक्ट गावातले लोक गावातले सरपंच गावातले तिथले सदस्य हे सगळे एकत्रित येऊन निर्णय घेतात. तिथे
4: फार परिवर्तन झालं म्हणजे
3: परिवर्तन झालं त्याच्यामधून.
4: शहरी आणि ग्रामीण दोन्ही प्रश्न तुम्हाला हाताळता आले होते.
3: एकाच वेळेस हाताळले मी. एकाच वेळेस म्हणजे जिल्हा परिषद आणि महापालिका पाहत असताना कुठं म्हणजे इकडचं तिकडं होऊ नाही दिलं मी पण एकाच वेळेस दोन्ही पाहत असताना ते प्रश्न हाताळले मी. पण त्यात एक आहे म्हणजे कुठे महापालिका असो जिल्हा परिषद असो लोकनियुक्त मंडळ हा एक सगळ्यात महत्वाचा विषय असतो.
4: बरोबर
3: लोकनियुक्त मंडळाची भूमिका हा त्या गावाचा त्या जिल्ह्याच्या विकासावर प्रचंड परिणाम करणारा विषय आहे. तेवढे लोकनियुक्त मंडळ तेवढे अभ्यासू पाहिजे आणि तेवढे समजून घेणारे पाहिजेत. कुठपर्यंत राजकारण आणायचं कुठपर्यंत ताणायचं विकास कुठं आणि राजकारण कुठं याचा जो मेळ बसला ना तो लोकनियुक्त मंडळाच्या माध्यमातून गावं आणि शहरं खूप चांगले
4: सुधारू शकतात.
3: फार चांगला त्याच्यात होऊ शकतो.
4: पण ग्रामीणचं जरा चांगलं आहे का शहरीपेक्षा ग्रामीणचे लोक जास्त हुशार आहे असं वाटतं का?
3: ग्रामीण मध्ये कसं माहिती का ग्रामीण मध्ये एकदा तुमचं इलेक्शन झालं ना की जे पडलेले लोक परत फिरकत नाहीत तिथं तसं इथं नाहीये शहरी याच्यात नाहीये. शहरीमध्ये एखाद दुसरा कोणतरी येतच असतो निवडून आणि तो आला की त्याच्याबरोबर 10 लोक आणखी विरोधातले येतात आणि त्यातून वाद निर्माण
4: करायचा प्रयत्न.
3: आणि आपल्याकडे सगळ्यात सोपी पद्धत आहे एखादं काम सुरू झालं की त्याला पत्र देऊन ठेवायचं विरोधात काहीतरी हे निकृष्ट आहे वगैरे हे ते झालं. आपल्याकडे प्रशासकीय यंत्रणा तेवढी हे नाहीये की बाबा पत्र आले की ते लगेच कारवाई सुरुवात करतात किंवा काम थांबवतात किंवा त्याचं बिल थांबवतात. हे झालं की समोरचा माणूस थांबून जातो.
4: बरोबर.
3: मग काम सगळं अर्धवट राहतं.
4: विकासाला खिळ बसते.
3: विकासाला खिळ बसते. तसं गावमध्ये कसं, गावामध्ये सरपंच
4: हा
3: एक खांबी असतो. कोणी तक्रार करा किंवा काय करा, माझं हे काम चालू ना, मला हे पूर्ण करायचं. आणि ते पाहणारी तपासणारी यंत्रणा आहे. ज्यावेळेला तक्रारी होतील त्यावेळेला ती यंत्रणा येऊन तपासून निघून जाईल. त्यात काय दोष आढळला तर काय तो अहवाल येईल, त्याच्या पद्धतीने कारवाई करता येईल. परंतु काम थांबवणं हे चुकीचं आहे. ते आपल्याकडे जास्त प्रमाणात होतं
4: शहरी भागामध्ये.
3: शहरात राजकारण विनाकारण आपल्याकडं प्रत्येक निवडणूक ही अर्थकारणाशी जोडलेली असल्यामुळं प्रत्येक निवडणुकीत आपल्याला काय मिळेल, निवडून आल्यानंतर काय मिळणार आहे, हा जो विचार आहे ना तो विचार अत्यंत घातक आहे.
4: बरोबर.
3: आणि त्यातून मग तो विकासाला सगळ्यात मोठा अडसर ठरतो.
4: सकाळला किती वर्ष होतात तुम्ही?
3: सकाळला मी 14 वर्ष होतो.
4: अरे बापरे.
3: सकाळला 14 वर्ष होतो मी. 14 वर्षात वेगवेगळे विषय घेतले.
4: अरे बापरे.
3: 14 वर्षामध्ये दैनिकाचं मूळ कामकाज काय आहे, किती हे आहे, कारण जबाबदाऱ्या बऱ्याचशा होत्या सकाळमध्ये. म्हणजे दररोजच्या बैठका, संध्याकाळचे जे काही व्हॅलिडेशनचे विषय असतील त्याच्या बैठका मला करायला लावायचे. व्हिडिओ कॉन्फरन्सवर मीच असायचो तिथे. त्याच्यामुळे त्यातून बरंचसं काही दैनिकाचं कामकाज कशा पद्धतीने चालतं हेही कळालं. तिथे
4: जवळून
3: पाहता आलं, त्यात सहभाग घेता आला. आणि सहभाग घेता आल्यामुळे त्यात समजू शकलं की काय असतं काय नाही. त्याच्यामुळे सकाळला ते खूप शिकायला मिळालं. मग सकाळनंतर मग असिस्टंट वृत्त संपादक म्हणून ऑफर मला सारोमतची आली. मग मी सारोमतला इथं नगर ऑफिसला जॉईन झालो. एमआरडीसीमध्ये मोठं ऑफिस आहे. तिथं 2 वर्ष काम केलं मी. 2 वर्ष झाल्यानंतर आपल्याकडे कोरोना सुरू झाला. कोरोना सुरू झाल्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतले सारोमतनी की बा स्टाफ कमी करणे वगैरे. त्यामध्ये मग माझा एक विषय होता. मग सारोमत सोडल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की थांबावं लागेल. तर मी थांबलो तिथं. थांबल्यानंतर मग मला आमचे जुने मित्र शिवाजी शिर्के ते सह्याद्रीचं सगळं पाहतात. सह्याद्री त्यांचं आहे दया साईंदानी चॅनल पण होतं. नुकतंच त्यांनी चॅनल सुरू केलेलं होतं. मग त्यांना प्रिंटसाठी एक अनुभवी कोणतरी पाहिजे होतं. मग त्यांनी मला बोलावून घेतलं आणि त्यांनी विचारलं येतो का, ये आमच्याकडं असं. मग कार्यकारी संपादक म्हणून तिथे जॉईन झालो सह्याद्रीला.
4: नगर
3: सह्याद्री. तिथं मी 3 वर्ष काम केलं नगर सह्याद्रीला. पूर्ण कोरोना काळात आम्ही तिथेच होतो. तिथलं सह्याद्रीचं काम करत असतानाच चॅनल म्हणून जे काही आहे ते तिथं पाहायला मिळालं. स्टुडिओ कसा असतो, मुलाखती कशा,
4: नवीन माहिती मिळाली,
3: माहिती मिळत गेली. आणि ते जे जे नवीन आहे ते घ्यावं असं म्हणून आपलं ते शिकत राहिलो, बघत राहिलो. त्यात डायरेक्ट मुलाखत घ्यायची कधी संधी नाही आली, परंतु बघत गेलो मी काय कसं आहे काय नाही ते. आणि शिकत गेलो, त्यातून अनुभव घेत गेलो, माहिती विचारत गेलो, माहिती मिळत गेली त्यातली. असे 3 वर्ष तिथे गेले. मग 3 वर्ष वेगवेगळ्या विषयावरचे अग्रलेख वगैरे तिथे द्यायची जबाबदारी माझी. मग ते सुरुवातीला काही दिवस
4: कुठले अग्रलेख वगैरे आठवत आहेत का?
3: हा, मी याच्यावर आपलं कोरोनाच्या काळामध्ये जे काही राज्यात चाललेलं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे आरोप प्रत्यारोप सुरू होते राजकारण्यांचे. त्याच्यावर मी एक अग्रलेख लिहिलेला होता, तो आठवतो. आपल्या नगरमध्ये त्याच कोरोना पिरियडमध्ये अनिल राठोड, आपले कोहिनूरचे मालक गांधी, हे असे मोठमोठी लोक ज्यावेळेला गेली त्याच्यावर एक मृत्यूलेख म्हणून मी लिहिला होता की नगरचं कसं ह्या कोरोनामुळे किती मोठं नुकसान झालंय काय झालंय ते. त्याच्यावर एक लिहिले असे 2-3 अग्रलेख मी चांगले हे झाले होते. त्याचं कौतुकही झालं होतं जिल्ह्यातून माझं. ते लिहिले. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे नवभारत ग्रुप जो आहे, राज्यात देशातला मोठा ग्रुप आहे. सध्या 5 राज्यात त्यांची दैनिक आहेत नवभारतचे. महाराष्ट्रात ते त्यांचं भावंड, मराठी भावंड नवराष्ट्र म्हणून सुरू करत होते. मग त्यावेळेला आमचे मित्र आहेत अविनाश कराळे म्हणून, त्यांनी मला विचारलं तुम्ही इकडे येताल का. मग त्यांच्याशी चर्चा करून हे करून मग नंतर नवराष्ट्राला ब्युरो चीफ म्हणून जॉईन झालो.
4: किती वर्ष झाले आता?
3: आता 2 वर्ष झाली नवराष्ट्राला. नवराष्ट्राने आणि कमी काळात नवराष्ट्राने मोठी झेप घेतलेली. मुळात राज्यातच त्यांनी मोठं हे केलेलं आहे. 28 जिल्ह्यामध्ये आज प्रेझेन्स आहे. 14 मोठ्या आवृत्त आहेत त्यांच्या. हो, आणि 28 जिल्ह्यामध्ये प्रेझेन्स आहे. 28 जिल्ह्यांमध्ये सगळीकडे स्वतःची कार्यालय आहेत. ब्युरो चीफ आहे. मी इथे ब्युरो चीफ म्हणूनच जॉईन झालो. इथं गेल्या 2 वर्षापासून मग इथं ब्युरोची पण पाहतोय. इथं क्लिप पोस्ट करत असताना बातम्या देतानाच ऑफिस संपादकीय प्रशासन जे आहे ते सगळं, म्हणजे 3 उपसंपादक, बातमीदार वगैरे असे एकत्रित आम्ही सगळेजण मिळून काम करतो. अशा पद्धतीनं पत्रकारितेचं आता सध्या माझं इथपर्यंत आलेलो आहे.
4: काय
3: वय वर्ष 60 आहे.
4: बरं. नवराष्ट्राला कुठले विषय?
3: नवराष्ट्राला म्हणजे आपण याच्यावर शहरातले जे मध्यंतरी महापालिका निवडणुका ज्यावेळेला झाल्या तर महापालिका निवडणुकीत मागच्या महापालिका निवडणुका आणि ही महापालिका निवडणूक याच्यातली तफावत मी मांडलेली होती की त्यावेळेस राजकारण आणि आताचं राजकारण म्हणजे यावेळेला ज्या पद्धतीनं भाजप आक्रमकतेने पुढे आलेलं होतं की यापूर्वी प्रत्येक वेळेला भाजप हा तिसऱ्या चौथ्या नंबरला असायचा म्हणजे राजकारण करताना देखील पण यावेळेला म्हणजे अगदी राजकारणच त्याचं एक नंबरचं झालेलं होतं. तो एवढा आक्रमक झालेलं होते की कुणाला किती जागा द्यायचं हे भाजप ठरवत होता. पूर्वीची पद्धत अशी होती की भाजपला किती जागा द्यायची हे दुसरे ठरवायचे. पण यावेळेची परिस्थिती आणि त्याला कारण तसं होतं राज्यात देशात मोठा पक्ष होत गेला. आपल्या जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे सारखा मोठा नेता पक्षाला मिळालेला होता. माजी खासदार सुजय विखे यांच्याकडे पूर्ण जबाबदारी होती इकडची त्याच्यामुळं आणि हे विखे फॅमिली पहिल्यापासूनच राजकारणात अत्यंत आक्रमक आहेत त्याच्यामुळे त्या पद्धतीने बरोबर त्यांनी इथं व्यवस्थित करून घेतलं आणि ते झालं पण यशस्वी ठरलं ते म्हणजे अगदी सुरुवातीला कोणालाच वाटत नव्हतं भाजपला एवढा जागा मिळतील म्हणून. अगदी राष्ट्रवादीच्या बरोबरीनं राष्ट्रवादीला 27 आणि भाजपला 25 म्हणजे जवळजवळ बरोबरीनं ते आलेले तिथे ती जाणखी ताकद भाजपला मिळाली असती तर कदाचित ते पुढे गेले
4: असते.
3: ते एक विषय मांडले मी. आपले पाण्याचे जे सिंचनाचे विषय आहेत तर कुकडीचे जे प्रकल्प आता मंजूर झालेले आहेत वेगवेगळे तर कुकडी प्रकल्पातून पाणी जे सुटतं ते कर्जत जामखेड कर्जत पर्यंत यायला काय काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर एक मी विषय मांडलेला होता. भंडारदाराचा विषय भंडारदारामुळं हे तर आपले पहिल्यापासूनच विषय मांडत आलेलो होतो त्यातली माहितीच होती ते मांडलेले आहेत आणि राजकीय तर चालूच आहेत कंटिन्यू.
4: आता तुम्ही वेगवेगळ्या याच्यात काम केलं तर तुम्हाला पत्रकारितेने काय शिकवलं
3: समाजात कसं राहावं

0: पाहिजे किंवा प्रत्येक याच्यात काहीतरी चुकीचं शोधलंच पाहिजे असं काही नाही. आणि
1: वेगवेगळ्या अँगलने विचार केला पाहिजे,
0: वेगवेगळ्या अँगलने विचार केला पाहिजे. एवढी वर्ष मी पत्रकारिता करतोय, मला माहिती आपण जर गेलोत ना तर लोक विचारलं माहिती तर देतात, माहिती नाही असं नाही. पण तुम्ही जर मी पत्रकार आहे माहिती का देत नाही अशा आवर्भावात जर गेलं ना तर लोक माहिती देत नाही,
1: बरोबर,
0: ते हातसट होतात.
1: खरंय,
0: तुम्ही पत्रकार झाले म्हणजे तुम्हाला अधिकार मिळाले सगळं काहीच, तर हे जे आहे ते हे पहिल्यांदा डोक्यातून काढलं पाहिजे. तुम्हीही एक एखाद्या अधिकाऱ्याकडे जे इतर लोक येतात काही काम घेऊन, तसंच तुम्ही एक काम घेऊन गेलेलं आहेत माहिती काढायचं, त्या पद्धतीनेच तुम्ही त्यांच्याशी वागलं पाहिजे, तरच तुम्हाला माहिती मिळू शकते. आणि असं वागल्यानंतर माहिती काय, तुम्हाला तो अधिकारी तुमचा मित्र होऊन जातो. माझ्या आजपर्यंतच्या काळात महापालिका असो जिल्हा परिषद असो, इथून जे जे अधिकारी बदलून गेलेले ते सगळेजण आजही माझ्या संपर्कात आहेत, तेवढे सगळ्यांचे माझ्याशी आजही बोलणं होतं. हा माझा प्लस पॉइंट आहे आणि मी ही माणसं कमवली त्याच्यामध्ये. त्यांचे चांगली काय होतं वाईट काय होतं ते छापलं आपण नाही असं नाही, परंतु एक माणूस म्हणून ज्यावेळेला ते एक आपण त्यांच्याशी बोलतो त्यावेळेला त्यांनी पण त्यावेळेस माणूस म्हणून आपल्याला साथ दिलेली, आपल्याशी गप्पा मारलेल्या आहेत त्यांनी आणि आजही मारतात. म्हणजे तेही तिकडे रिटायर्ड झालेले आहेत आता शासकीय सेवेतून, पण तरी त्यांना कधी आठवण आली तर सहा महिन्यातून वर्षभरातून एकदा फोन करतात आणि नगरमध्ये कुठे काय वाचलं त्यांना टीव्हीवर पाहायला मिळालं की ते फोन करून विचारतात काय झालं नेमकं काय झालं तिथं असं विचारतात ते.
1: म्हणजे एवढा तुमचा संपर्क
0: अजून आहे, आपला नंबर अजून त्यांच्याकडे सेव्ह आहे.
1: रिलेशन
0: चांगले आहेत माझे सगळ्यांशी चांगले आहेत, म्हणजे ज्यांच्या विरोधात बातम्या छापल्या इथे असताना कदाचित आमचं जमलं नसेल, परंतु गेल्यानंतर मात्र त्यांनी मान्य केलेलं आहे की तुम्ही जे छापलं होतं त्यातलं काही तथ्य होतं सगळंच चुकी, इथं असताना जे म्हणायचे की नाही सगळंच चुकीचं आहे तुमचं छापलेलं, ते गेल्यानंतर त्यांनी मान्य केलं की नाही काही प्रमाणात तथ्य होतं. आणि तेव्हापासून मैत्री केली तर अजून मैत्री त्यांची.
1: तुम्ही भूषण देशमुखांबरोबर काम केले लोकसत्ता,
2: लोकसत्तामध्ये
1: भूषण काय आठवण सांगा ना काही.
0: भूषण देशमुख अत्यंत सभ्य माणूस आणि प्रचंड हुशार अभ्यासू, म्हणजे मला आठवतंय टेबलला होते आणि आम्ही रिपोर्टर होतो, आम्ही बातमी लिहून दिल्यानंतर त्या बातमीतल्या प्रत्येक शब्दाचं त्यांनी विचारल्यानंतर त्यांच्या प्रश्नाचं समाधान होईपर्यंत ते बातमी पुढे पाठवत नव्हते, असा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे मला चांगलं आठवतं एक महापालिकेची बातमी होती, महापालिकेला दर महिन्याला आपण महापालिकेतून असं एक सदर चालवायचं, तर ते सदर मी लिहून त्यांच्याकडे दिलेलं होतं. त्यांनी ते पाहिल्यानंतर मला म्हणले श्वास ते सदर मी संध्याकाळी बघणार आहे पण तुला वेळ काढावा लागेल, मला समोर बसावं लागेल. म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही. त्यात त्यांना जे जे खटकणारे बाबी होत्या त्या त्या त्यांनी मला विचारले.
1: अरे बापरे,
0: तिथे त्यांनी माझे मी सांगितलेलं समाधान झाल्यानंतरच त्यांनी ते पुढे पाठवलं.
1: अरे बापरे, करायचं.
0: आणि प्रचंड म्हणजे शहराबद्दलच प्रचंड प्रेम असणारा माणूस, इतिहासाबद्दल शहराबद्दल भयंकर प्रेम असणार, काहीतरी करावं असं सतत वाटणारा माणूस नेहमी. आणि ते कधी म्हणजे कदाचित नोकरीतून रिटायर झाले असतील पण त्यांच्या कामातून ते कधीच रिटायर झाले नाहीत आणि आजही म्हणजे कधीही याच्या पुढे ते कधी रिटायर झाले नसते, कंटिन्यू काही ना काही काही ना काही काही ना काही त्यांचं चालूच असायचं. म्हणजे अगदी नवराष्ट्रमध्ये आल्यानंतर पहिला वर्धापन दिन होता आणि पहिल्या वर्धापन दिनला त्या वर्धापन दिनच्या अंकामध्ये एक चांगले चांगले लेख आपल्याला घ्यायचे आहेत असं ज्यावेळेला चर्चा झाली, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर भूषणचं नाव
1: आलं.
0: मी त्यांना फोन केला, म्हणलं ते मला बोलले बोल सुहास काय रे, म्हणलं काय नाही वर्धापन दिन आलाय. ते म्हणले कधी आहे, म्हणलं आहे म्हणलं अजून 15 दिवस आहे. ते म्हणले मग आत्ता का फोन केला, म्हणलं मला लेख पाहिजे. ठीक आहे म्हणे कशावर पाहिजे, म्हणलं हा पहिला वर्धापन दिन आहे तुम्हीच ठरवा कशावर लेख लिहायचा तुम्हीच द्या, पण मला तुमचा लेख पाहिजे. त्यांनी मला शहरातल्या ऐतिहासिक स्थळांवरचा लेख दिला, मला तो अत्यंत सुंदर अभ्यासू लेख. आणि त्यानंतर दुसरा वर्धापन दिन ज्यावेळेला आला त्यावेळेला मी त्यांना फोन केला परत, म्हणलं सर वर्धापन दिन आलाय परत. ते हसले, मी म्हणलं पण यावेळेला आता मी सांगेल तसा लेख पाहिजे. ते म्हणले बरं काय पाहिजे, म्हणलं मला नुसतंच पर्यटन वगैरे नकोय तर ह्या पर्यटनावर उपाययोजना काय आहेत की ते वाढवल यासाठी याच्यावरचा लेख पाहिजे म्हणून मला. म्हणजे ठिकाणं आता काय काय आहेत हे सगळ्या जगाला माहीत झालेलं आहे, नगरला पाठ झालंय नगरमध्ये काय ठिकाण आहे ते, तिथपर्यंत माणूस पोहोचण्यासाठी तिथपर्यंत पर्यटक पोहोचण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याच्यावर मला लेख पाहिजे. ते हसले, ते म्हणले तू वेगळ्या पद्धती बरं ठीक आहे म्हणे तू या ऑफिसला आपण एखाद्या दिवशी बसू निवांत आणि मग बोलू. म्हणले म्हणलं काय हरकत नाही म्हणलं. आणि त्यांची भेट होण्यापूर्वीच दुर्दैवी घटना घडली, त्याच्यामुळं तो एक कायम मनात राहिलेला प्रश्न आहे की आपण भूषणला भेटणार होतो परंतु भेटू शकलो नाही.
1: बरं, तुम्ही वेगवेगळे आता 35 वर्षाचा पत्र

0: कार्यकर्त्याचा अनुभव आहे तुम्हाला, तर कधी अपयश आलं का, आणि अपयश आलं तरी त्याच्यातून तुम्ही मार्ग काढून मात करून कसे पुढे गेलात, असं काही श्रोत्यांना सांगण्यासारखं उदाहरण आहे का?
1: अपयश म्हणजे कसल्या बाबतीत?
0: कुठलंही म्हणजे अडचण आली बा, खूपच जटिल आहे आपल्याला असं,
1: म्हणजे पत्रकारिता,
0: पत्रकारिता नाही जीवनातलीच, पण नुसतीच पत्रकारिताच असेल असं नाही.
1: दोन तीन गोष्टी आहेत. पहिल्यांदा एक तर तरुण भारत बंद पडला, ते सगळ्यात मोठा प्रश्न समोर होता की पुढे काय करायचं. त्यावेळेला मी अगदी घरी सुद्धा, माझ्या घरी मिसेसला तरुण भारत बंद झालाय हे 8 दिवसांनी सांगितलं मी.
0: बर,
1: मी तोपर्यंत सांगितलं नव्हतं. पुढे काय करायचं हाच माझ्यासमोर प्रश्न होता. मी त्या पेळेमध्ये, त्या काळात आपल्या नगरमधले जे जे पत्रकारितेतले होते मोठे लोक त्यांना भेटून आलो, सगळं झालं. परंतु प्रत्येकाने सांगितलं की होईल, पण आत्ता लगेच नाही. मी गाव सोडायचा विचार नाही केला, नगरमध्येच राहायचा हा विचार केला. त्याच्यावर पर्याय म्हणून मी काय केलं की तरुण भारतकडनं जी माझी येणं होती ती येणं मी एकदम घेण्यापेक्षा दर महिन्याला मला एवढे एवढे पैसे देत चाल असं, तो चेक दर महिन्याचे चेक मी त्यांच्याकडनं घेतला. म्हणजे जसं पगार जमा होत होता तसे ते पैसे जमा होत आहेत असं गृहीत धरून, आणि 6 महिने ते चेक माझ्याकडे होते.
0: अरे बापरे,
1: 6वा चेक टाकला आणि लोकसत्ताला मला.
0: अरे बापरे, म्हणजे तुम्हाला आर्थिक अडचण आली नाही?
1: आर्थिक अडचण त्यावेळेला आलेली नाही, परंतु एक कुटुंब जसं डिस्टर्ब होतं तसं मी डिस्टर्ब झालेलं, आमचं कुटुंबच डिस्टर्ब झालेलं होतं की 6 महिने काहीच करत नव्हतं ना.
0: बरोबर,
1: त्याच्यामुळे तो एक प्रश्न आहे, तो एक मुद्दा झालेला होता. नंतर श्रीरामपूरला असताना, श्रीरामपूरला दंगल झाली होती. सकाळी 7:30-7:30 दंगल सुरू झाली श्रीरामपूरला, आणि मुलगा लहान होता, एक 3-4 वर्षाचा, बाहेर खेळत होता तो. बाहेर खेळता खेळता पाहिलं तर तो गायब झाला एकदम, आणि मला दंगल झाले समजल्यामुळे मी लगेच पळालो दंगलीच तिकडे. मी आपलं तिकडं दगडफेक चालू आहे, लाठाकाट्या चालू आहे, जाळपोळ चालू आहे, मी तिकडं बातमीसाठी मी फिरत होतो, आणि इकडे मुलगा गायब होतो. मिसेस बाहेर पडून इकडे शोध तिकडे शोध,
0: मार्ग नव्हता.
1: मी त्या एरगट्टीकर फोटो स्टुडिओच्या जवळ राहत होतो, तर एरगट्टीकरचे काही तिथले ते एरगट्टीकरची मुलं असे सगळेजण त्याचा शोध घेत होते, कुठे गेला कुठे गेला ते. आणि मी ज्या वेळेला दुपारी घरी आलो, बातमी वगैरे द्यायचा, चला आधी जेवण करून जाऊ, त्यावेळेला मला समजलं की मुलगा गायब. त्यावेळेला मी अस्वस्थ झालो एकदम, की एकीकडे मी बातमी देत होतो आणि दुसरीकडे, कारण दंगलीचा मोठा विषय होता, जाळपोळ झालेली होती, एक ठार झाले होते दंगलीमध्ये, गोळीबार झालेला होता, एकीकडे ती बातमी द्यायची आणि दुसरीकडे मुलगा शोधायचा असंही होतो. मी ऑफिसला गेलो, ऑफिसला गेल्यानंतर, आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती की श्रीरामपूर शहरात येणारं प्रत्येक वाहन जाळलं जायचं,
0: बर,
1: एवढी भयंकर होती. त्याच्यामुळं वाहनं येणं बंद झालेली होती सगळं. आता म्हणलं शोधायचं कुठे याला, कुठे गेलाय काय. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जे जवळपासचे वार्ताहर आहेत त्या सगळ्यांना फोन करून सांगितलेलं होतं की असं असं झालेलं आहे, तुम्ही शोधा. त्यावेळेला बेलापूरला आता स्वर्गीय मुरलीधर खटवर, त्यावेळेला त्यांना भेटलो, ते वारले, त्यांना एक फोन केला मी, म्हणलं खटवर साहेब असा असा प्रॉब्लेम आहे राव. ते म्हणले तुम्ही कुठे आहेत? तर म्हणलं मी ऑफिसलाच बसलेलो आहे. ते म्हणले तुम्ही तुमच्या बातमीचं पहा, मी शोधतो म्हणे मुलाला, घाबरू नका. आणि त्यानंतर एक 15 तासांनी मला परत ऑफिसला फोन आला की तुमचा मुलगा आहे, तुमचं सगळं काम झाल्यानंतर मला भेटा म्हणे, काळजी करू नका. म्हणलं कुठं आहे? ते म्हणले आहे म्हणे एका वस्तीवर आहे. मग मी सगळं काम वगैरे उरकलं आणि एका सहकार्याला घेऊन त्याच्या गाडीवर गेलो मी त्यांच्याकडे. मग त्यांनी मला सांगितलं की असाच जा, तिथं वस्तीवर आहे मुलगा, तो आपलाच माणूस आहे म्हणे तिथल्या वस्तीवरचा. त्यांनी व्यवस्थित हे केलेलं आहे. तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं तुम्हाला कुठं सापडला, म्हणे हा पळत होता रस्त्याने, म्हणे पळत होतं, आम्ही उचललं त्याला इकडे आणलं म्हणे. मग आम्ही ज्या वेळेला आम्हाला समजलं की मुलगा शोधतायत, मुलगा शोधतायत खटोड साहेब, त्याच्या आम्ही खटोड साहेबाला सांगितलं की ते पोरगी इथे आमच्याकडे आज झालं. मी ज्या वेळेला गेलो त्या लहानच होता,
0: तो पळापळीमध्ये तो पळा,
1: लहानच होता, तिथं कोंबड्या होत्या, कोंबड्याशी खेळत होतो. त्याला उचललं, चल म्हणलं बरोबर, तो बरोबर येणार होतो, नाही म्हणलं मला इथेच खेळायचं असे. तो एक ती एक घटना माझ्या दृष्टीने अत्यंत हे होती. आणि तिसरी आत्ता लेटेस्ट झालेली, ऑफिसमध्ये घरी गेलो आणि हार्ट अटॅक आला मला
0: नवराष्ट्रमध्ये
1: असताना. आणि तो रात्री 11:30-12 दरम्यान आला. मी जवळपास 1/2 पाऊण तास अंगावर काढलं, घाम येतोय, आणि यावेळेस हार्ट म्हणजे लक्षणं वेगळी होती, त्याच्यामुळे मला ते हार्ट अटॅक आहे असं मला काही लक्षातच येणार. त्याच्यामुळे मी अंगावर काढल्यानंतर मग मिसेसला उठवल्यानंतर पटकन तिच्या हॉस्पिटलशी संबंध असल्यामुळं तिने एकदम डॉक्टरला फोन केला की ते म्हणले की थांबू नका घरी लगेच हॉस्पिटल. मी तिथे हॉस्पिटलला मला ऍडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला हे झालं की बो तिथं अँजिओप्लास्टी पण होणार नाही, तुम्हाला बायपासच करावं लागेल असं डायरेक्ट सांगितलं, ओपन हार्ट सर्जरी. त्यावेळेला एक जरा धक्कादायक होता
0: माझ्यासाठी, असं वाटलं नव्हतं,
1: असं कधी घडेल असं कोणाला वाटलं होतं, अर्थात हा रोगच असा की ते असं होईल असं कोणाला वाटायच्या होऊन जात होतो.
0: त्याच्यातून
1: सही सलामत बाहेर पडलो. बायपास झाल्यानंतर एक दोन अडीच महिने मी घरी आराम केला आणि पुन्हा नव्या जमान कामाला लागलो.
0: अरे वा,
1: आज पुन्हा सुरू आहे.
0: क्या बात आहे. बरोबर. आता नवीन पत्रकारांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही?
1: पत्रकारिता करताना विषय समजून घ्या, विषय समजून घेतल्यानंतरच त्याच्यावर लिखाण करा किंवा त्याच्यावर काय जे बोलायचं आहे, कारण आजकाल दृकश्राव्य वगैरे असे बरेचसे हे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला लिखाण करायचं आहे का त्याच्यावर चॅनलवर बोलायचं आहे हे जे ठरवायचं आहे ते आधी विषय पूर्णतः समजून घेतला पाहिजे. विषय समजून घेतल्यानंतरच त्याच्यावर आपल्याला पुढील प्रक्रिया करावी असं माझा एक संदेश राहील.
0: बरं, आज आपल्या समवेत ज्येष्ठ पत्रकार सुहास देशपांडे होते. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या 30 ते 35 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल संपूर्ण विवेचन केलं आणि वेगवेगळे अनुभव त्यांना पत्रकारितेत आलेले याबद्दल सांगितलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, धन्यवाद सर.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात ते म्हणजे पत्रकार. आणि अशाच पत्रकारांशी आपण सखोल संवाद साधतो लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. आणि या मालिकेत आजचे आपले पाहुणे होते ज्येष्ठ पत्रकार सुहास देशपांडे आणि त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 एफएम यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 41। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत, लोकगीत आणि चित्रपट गीते। विश्वनाथ शंकर मोरे म्हणजेच संगीतकार विश्वनाथ मोरे यांचा जन्म 15 जुलै 1937 रोजी पंढरपूर जवळच्या धुमाळ या गावी झाला। ते 8 भावंडांमध्ये सर्वात थोरले होते। 13 वर्षांचे असतानाच त्यांच्यावर कुटुंबाची सारी जबाबदारी येऊन पडली। या कारणाने विश्वनाथ मोरे यांचे शिक्षण मराठी तिसरीपर्यंत कसेबसे होऊ शकले। शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नव्हती। विश्वनाथ मोरे यांनी सरळ मुंबईचा रस्ता धरला। तेथेही विड्याची पाने विकण्यापासून ते पिठाची गिरणी चालवण्यापर्यंत पडेल ती सारी कामे त्यांनी केली। दरम्यान ते पुरोहित गुरुजी यांच्याकडे हार्मोनियम आणि तबला वाजवायला शिकले। गिरण गावातील राजाराम शुक्ल यांच्याकडे ते शास्त्रीय गाणं शिकले। त्यांना आकाशवाणीवर 2 गाणी करण्याची संधी मिळाली। तसेच काका मला वाचवा आणि पायाचा दास अशा 2 नाटकांना संगीत द्यायची संधी देखील त्यांना मिळाली। 1962 साली त्यांना संगीत दिग्दर्शनासाठी नंदिनी हा चित्रपट मिळाला, पण हा चित्रपट पडद्यावर फार उशीरा आला। विश्वनाथ मोरे यांनी भावगीते, भक्तिगीते, लावण्या, लोकगीतं, गझल, कव्वाली, ठुमरी, अस्सल शास्त्रीय चिजांवर बांधलेली गीतं असे सर्व प्रकारचे संगीत दिले। निसर्गदत्त देणगी असलेल्या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी शिक्षण हा अडथळा होऊ शकत नाही हे त्यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील कामगिरीने सिद्ध केले। जेमतेम 48-49 वर्षाचे आयुष्य लाभलेला हा गुणी संगीतकार। त्यांनी साधारणपणे 42 चित्रपटांना संगीत दिले। खास मालक घरचा, दार उघड बया दार उघड, आतून कीर्तन वरून तमाशा यासारख्या लोकनाट्यांचे संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केलं होतं। मंडळी, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया 1981 या वर्षीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्राप्त गोंधळात गोंधळ या धम्माल विनोदी चित्रपटातील एक सुंदर गीत। संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी राग गोरख कल्याण या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं हे गीत लिहिलं आहे जगदीश खेबुडकर यांनी आणि आवाज आहे आशा भोसले यांचा। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे प्रिया तेंडुलकर आणि रवींद्र महाजनी या जोडीवर।

रसिक हो, यानंतर ऐकूया राग मधुवंती। या रागामधील एक सुंदर नृत्यगीत हे आहे 1979 या वर्षी प्रदर्शित झालेल्या हळदी कुंकू या कौटुंबिक चित्रपटातील गायन, नृत्य आणि सतार यांच्या स्टेजवरील नृत्य अदाकारीचे आणि जुगलबंदीचे सुंदर गीत। जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेलं हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी। या गाण्यामध्ये गायिका उत्तरा केळकर यांची फक्त रागदारी आणि आलाप आहेत। हे गाणं आहे सतारवादन, उत्तरा केळकर यांचे आलाप, सुरेश वाडकर यांचे गायन आणि उषा नाईक यांचे नृत्य यांच्या सुरेल जुगलबंदीचे। गाण्याच्या शेवटची सतार आणि तबला यांची जुगलबंदी तर केवळ अप्रतिम। या गाण्याला सूरसिंगार शास्त्रीय गीताचा पुरस्कार मिळाला होता। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे उषा नाईक आणि रवींद्र महाजनी यांच्यावर। ऐकूया रसिकांनो।

श्रोते हो, यापुढील गाणं देखील एक स्टेजवर सादर झालेलं गाणं आहे. गीतकार जगदीश खेबूडकर यांचं हे गाणं राग शंकरा या रागामध्ये स्वरबद्ध केलं आहे संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी, आणि गायक आहेत परत एकदा सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर. या गाण्यात देखील उत्तरा केळकर यांची फक्त उत्तम रागदारी आहे. चित्रपट आहे गोंधळात गोंधळ. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक होते वासुदेव कृष्णा नाईक म्हणजेच व्ही के नाईक. 23 वर्ष संकलक म्हणून यशस्वी काम केल्यानंतर या चित्रपटाद्वारे ते प्रथमच दिग्दर्शक झाले. या धम्माल विनोदी चित्रपटात 3 जोड्या होत्या, रंजना आणि अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर आणि रवींद्र महाजनी, कविता किरण आणि संजय जोग. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अशोक सराफ आणि रंजना या जोडीवर. ऐकूया श्रोते हो मूळ चित्रपटातील हे गाणं. या गाण्यातलं फारसं ऐकायला न मिळणारं कडवं, भरली पिचकारी मी आता लपशील किती, लाज पदरामधी सांग जपशील किती, सुरावरी माझ्या तुझा ताल झाला दंग, अग नाच नाच नाच राधे उडवू या रंग.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार विश्वनाथ मोरे यांची काही निवडक भावगीत, लोकगीत आणि चित्रपट गीते. मित्रांनो, संगीतकार विश्वनाथ मोरे यांची चित्रपटातली गाणी विशेष प्रसिद्ध असली तरी त्यांनी चित्रपट गीतांशिवाय संगीताच्या इतर विविध प्रकारांची देखील गाणी उत्तम स्वरबद्ध केली आहेत. याच्या प्रचितीसाठी यानंतर ऐकूया एक भावगीत आणि एक लोकगीत. हे पहिलं गीत आहे गीतकार मंगेश पाडगावकर यांच्या खास ठेवणीतल्या काही गाण्यातलं एक आशयपूर्ण भावगीत. या गाण्याला बकुळीचा गंध आहे. पांढरी किंवा ऑफ व्हाईट रंगाची किंचित चॉकलेटी कडा असलेली बारीक केसराची नाजूक बकुळ फुलं किती सुंदर दिसतात ना. बकुळीच्या सुगंधाच्या अगोदर तिचं रूपच लोभस वाटतं. बकुळीच्या फुलांचा सुगंध मोहक आणि रूप मनोवेधक असतं. हे झाड औषधी वनस्पती देखील आहे. पूर्ण वाढलेलं बकुळीचं झाड त्याच्या भरगच्च आकारामुळे दिसतेही सुंदर. बारमाही हिरवेगार असणाऱ्या बकुळीच्या झाडाखाली दाट सावली असते. शब्द तसे अलवारच बकुळीच्या गंधासारखे चिरंतन सुवास देणारे. आपल्या अलौकिक गंधाने ऐकणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेणारे. देवानं माणसाला विचार करण्याची क्षमता दिली आणि त्याचबरोबर अभिव्यक्त होण्यासाठी शब्दशक्ती बहाल केली. या शब्दांचे महत्त्व अपार आहे. मनातले विचार यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी एखादा शब्द कधी कसा वापरावा यावर त्याचं सर्व सामर्थ्य अवलंबून असतं. ऐकूया रसिक हो, राग पुरिया धनश्री या रागामधील गीतकार मंगेश पाडगावकर यांचं हे सुंदर भावगीत. गायला आहे गोड गळ्याच्या मधुर गायिका सुमन कल्याणपूर यांनी आणि संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं. या गाण्याच्या सुंदर चालीसाठी सुमन कल्याणपूर यांची केलेली निवड किती सार्थ आहे हे भावगीत ऐकताना जाणवतं. बासरीच्या सुंदर स्वरांनी सुरू होणारं हे गाणं आणि दोन कडव्यांच्या मध्ये बासरीचा केलेला वापर खूपच सुरेख.

श्रोते हो, संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्या गाण्यांची विविधता पाहताना त्यांनी स्वरबद्ध केलेलं एक लोकगीत आता ऐकूया. हे आहे गीतकार राम मोरे यांनी लिहिलेलं एक अत्यंत प्रसिद्ध लोकगीत. हे गाणं विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलं आहे हेच बहुतांश रसिकांना माहीत नसणार, पण त्यांनी लोकगीतं देखील अतिशय उत्तम दिली आहेत याची खात्री देणारं हे अत्यंत लोकप्रिय लोकगीत ऐकूया रोशन सातारकर यांच्या आवाजात.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस ऐकूया 1984 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मुंबईचा फौजदार या विनोदी चित्रपटातील आपल्या सर्वांच्या आवडीचं हे सुरेख युगुल गीत. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे अर्थातच विश्वनाथ मोरे यांनी, आणि गायलं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. अलिबाग येथील सासवणे किनाऱ्यावर हे गाणं चित्रित झालं आहे नायिका रंजना आणि नायक रवींद्र महाजनी यांच्यावर. या गाण्यातील इंटरल्यूडसाठी सॅक्सोफोन या वाद्याचा सुरेख वापर केला आहे. या गाण्यातलं फारसं ऐकण्यात नसलेलं हे कडवं, बोलू मुकेपणाने होकार ओठ देती, बोलू मुकेपणाने होकार ओठ देती, नाती तना मनांची ही एकरूप होती, एकांत नाचतो हा फुलवूनी या पिसारा, ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीत, लोकगीत आणि चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण

साठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.